प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 4, भाद्रपद, शके 1948, अर्थात 26 ऑगस्ट 2026. आजच्या प्रसारणात आपल्या समवेत असणार आहे मी, आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे. नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. आजच्या प्रसारणात सुरुवात करूयात मंगल ध्वनीनं.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सकाळचे 6 वाजता आहेत. आता हिंदी समाचार आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर प्रसार भारतीच्या वेव ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर सकाळचे 6:06 आणि 30 सेकंद झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम.

आजच्या मराठी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या मराठी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात हे सुरुवातीचं भक्तिगीत आहे सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. संत तुकाराम महाराज यांची ही अभंगरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय कमलाकर भागवत यांनी.

मराठी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता पुढे ऐका परत एकदा सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात रमेश अनावकर यांची भक्तिरचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय दशरथ पुजारी यांनी.

श्रुतिहोताचा पण आशा भोसले यांच्या स्वरात ही पारंपरिक गीतरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रमात. आता यानंतर ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराज यांची अभंगरचना. या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे श्रीनिवास खळे यांनी.

श्रोते हो, आताच आपण अजित कडकडे यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची भक्तिरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं नंदू होनव यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रमात. आता यानंतर पुढे ऐकूयात पुन्हा एकदा अजित कडकडे यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराज यांची अभंगरचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय विलासबुवा पाटील यांनी.

श्रोते हो, आजच्या मराठी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात हे देशभक्तीपर गीत, जे गायलं आहे आशा भोसले यांनी. वसंत कानेटकर यांची ही रचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय वसंत देसाई यांनी.

श्रोते हो आता चपळा आशा भोसले यांच्या स्वरात वसंत कानेटकर यांची ही देशभक्तीपर गीतरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं वसंत देसाई यांनी. या देशभक्तीपर रचनेसोबतच आजचा मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:35 होत आहेत. आता आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात रूपरेषा आपण जाणून घेऊयात.

सुरुवातीला आजचे कार्यक्रम म्हणजे 26 ऑगस्ट 2026 बुधवारचे कार्यक्रम असे असतील. या कार्यक्रमाच्या रूपरेषेनंतर लगेचच सकाळी 6:40 आज आपण ऐकू शकाल विचारपुष्प. यात आज आपल्याला ऐकता येईल संवाद या विषयावर माहिती. याचं लेखन केलंय सदानंद भणगे यांनी आणि वाचकस्वर बाबासाहेब खराडे यांचं आहे. सकाळी 6:45 असेल आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील. सकाळी 6:55 दिनविशेष आपण ऐकू शकाल. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 7:40 सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज सकाळी 8:40 नारी समता दिवसानिमित्त समन्वित कार्यक्रम समतेचे क्षितिज हा आपल्याला ऐकता येईल. आणि या कार्यक्रमाचं लेखन आणि सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. आज सकाळी 10 विविध अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारेमध्ये महिलांची भूमिका याविषयी छाया मनोहर बडगे खंडार यांची समिता खाकरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. ही मुलाखत पुन्हा प्रसारित करण्यात येते. सकाळी 10:30 गीत गंगा हा कार्यक्रम असेल. 11 गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत आज आपण ऐकू शकाल आपकी फरमाइश हा पत्र फरमाइशी गीतांचा कार्यक्रम. दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. आज सायंकाळी 7:30 राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. श्रोते आता जाणून घेऊयात 27 ऑगस्ट 2026 गुरुवारचे कार्यक्रम. ते असे असतील उद्या सकाळी 6:05 भक्तिसंगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेऊ शकाल. 6:40 विचारपुष्प अंतर्गत आपल्याला उद्या ऐकता येईल मन आणि भावना या विषयावर माहिती. याचं लेखन केलंय पुंडलिक गवंडे यांनी आणि वाचकस्वर भारती कुलकर्णी यांचं आहे. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 6:55 दिनविशेष असेल. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 7:40 उद्या आपल्याला ऐकता येईल अनुरूप विवाह संस्थाद्वारा प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा. सकाळी 7:45 आपण उद्या आनंद घेऊ शकाल मिश्र

0: त्याचा. सकाळी 8:40 उद्या आपण ऐकू शकाल नारळी पौर्णिमेनिमित्त समन्वित कार्यक्रम. या कार्यक्रमाचं लेखन केलेलं आहे सुचिता लाडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष सातपुते. हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 10:00 उद्या आपण ऐकू शकाल ग्राम परिसर आणि शेतशिवार हा कार्यक्रम. यात उद्या आपल्याला ऐकता येईल सद्यस्थितीत खरीप हंगामातील पिकांची घ्यावयाची काळजी याविषयी जितेंद्र दुर्गे सहयोगी प्राध्यापक श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती यांची समिधा खाकरे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. सकाळी 10:30 उद्या आपल्याला ऐकता येईल गीतगंगा कार्यक्रम. 11:00 असेल गीतगुंजन या कार्यक्रमाअंतर्गत नये तराने हा कार्यक्रम. दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सायंकाळी 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी आपल्याला ऐकतील. हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. हिंदी समाचार आणि इंग्रजी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून त्यांच्या नियोजित वेळेत सहक्षेपित करण्यात येतील. तसंच मराठी राष्ट्रीय प्रादेशिक ठळक बातम्या त्यांच्या नियोजित वेळेत आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील. या वेळेव्यतिरिक्तच्या वेळेत आपण विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम ऐकू शकाल. तर श्रोतेहो, ही होती आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. FM बँड 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळची 6:40 झाली आहेत. आता ऐकूयात विचारपुष्प. आज विचारपुष्पमध्ये आपण ऐकू शकाल संवाद या विषयावर माहिती. याचं लेखन केलेलं आहे सदानंद भणगे यांनी आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं आहे.
1: आपल्या भावना दुसऱ्याला समजाव्यात म्हणून जे बोललं जातं त्याला संवाद म्हणतात. मनुष्य हा जात्याच हुशार असल्यामुळं संवाद साधण्यासाठी त्यानं भाषेचा शोध लावला. तसा संवाद सगळेच प्राणी एकमेकांशी साधतात. प्राणी एकमेकांशी संवाद साधताना वेगवेगळे आवाज काढतात. जंगलामध्ये वाघ निघाल्याबरोबर इतर प्राणी विशिष्ट आवाज काढून इतरांना धोक्याची सूचना देतात. कुत्रा अनोळखी व्यक्तीवर वेगळा भुंकतो तर धन्याशी प्रेमळपणे वेगळाच आवाज काढतो. प्राणी संवाद साधताना भीती प्रेम राग याच भावना दाखवू शकतात. त्यांना काय म्हणायचंय ते सांगू शकत नाहीत. माणूस मात्र संवादाद्वारे त्याच्या सगळ्याच भावना सलग दाखवू शकतो. संवाद साधणं ही एक कला आहे. संत महात्मे जेव्हा उपदेश करत असतात तेव्हा तो एकेरी संवादच असतो, पण शिष्याला तो ऐकतच राहावासा वाटतो. तो त्याच्या हृदयाशी होणारा संवाद असतो. घरात शांततेचं वातावरण ठेवायचं असेल तर संवाद साधायला हवा. एकानंच बोलत राहिलं तर संवाद होत नाही, उलट वाद होण्याचा संभव असतो. संवाद साधणं आणि संवाद होणं यात फरक आहे. घरातल्या कर्त्या पुरुषानं काही गोष्टी सांगताना पत्नीचं मन विचारात घेणं वा मुलांचं म्हणणं ऐकून घेणं आणि त्यावर स्वतःचं मत तयार करून बोलणं याला सुसंवाद म्हणतात. संवाद घरातलं वातावरण प्रफुल्लित करू शकतं तसं दूषितही करू शकतं. सकाळीच पतीपत्नीमध्ये वाद सुरू झाला, भांडणं सुरू झाली तर त्याचा परिणाम मुलांवर होतो. ते दिवसभर अस्वस्थ होतात. त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतो. यासाठी मुलांच्या समोर कधीही वाद व्हायला नकोत, सुसंवाद व्हायला हवा. गंमत म्हणजे संवाद हे नेहमी भाषेनंच होतात असंही नाही. आजोबांचा थरथरता हात नातवाच्या पाठीवरून फिरतो तेव्हा प्रेमानं नातवानं त्यांच्याजवळ जाणं हा एक प्रकारचा संवादच असतो. त्याचवेळी आजीनं लटक्या रागानं पाहणं हा तिघातला प्रेमळ संवादच असतो. मुलगी सासरी जाताना आई वडील भरल्या डोळ्यांनी तिच्याशी संवादच साधत असतात तर जावई जणू म्हणत असतो तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्या मुलीला मी सुखात ठेवीन. या भावनांसाठी संवादाची गरज नसते. प्रेमी युगुलांचे संवाद तर अनेकदा डोळ्यांमधूनच होत असतात. प्रेम भावना बोलाव्या लागत नाहीत. एखादी गाय तिच्या वासराला चाटत असते तो त्यांच्यातला मायेचा संवादच असतो. संवादानं माणसं जवळ येतात, आपलीशी होतात. 2 तासाच्या प्रवासात सुद्धा आपण शेजारच्या अपरिचिताशी ओळख काढतो, त्याच्याशी बोलतो. सुखदुःखाच्या गोष्टी सुद्धा होतात. दोघांचाही प्रवास सुखाचा होतो. जर असा प्रवास सुखाचा होत असेल वेळ कसा निघून

याला समजत नसेल तर आयुष्याचाही प्रवास संवादामुळे सुखी होतो. घरातल्या सर्वांनी एकमेकांशी बोलायला हवं आणि अडचणी समजून घ्यायला हव्यात. योग्य वेळी सल्ले द्यायला हवेत आणि ऐकायलाही हवेत. हल्लीच्या धकाधकीच्या काळात प्रत्येक जण आपापल्या विवंचनेत असतो. अशा वेळी संवाद झाला नाही तर व्यक्ती एककल्ली होते. या जगात माझं कोणीच नाही अशी त्यांची भावना निर्माण होते आणि ती व्यक्ती आत्महत्येचा विचारही करते. विशेषतः अयशस्वी नापास झालेली मुलं अशा विचारांकडे जातात त्यावेळीच धीराच्या संवादाची गरज असते. शैक्षणिक अपयशाचा प्रगतीशी संबंध नसतो. आवडत्या विषयात कष्ट कर, यश मिळणारच असं जर मुलाला सांगितलं तर तो जोमानं अभ्यासाला लागतो. नाटक वा सिनेमा तर संवादाशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत. नायक नायिकेचा संवाद सुखद असतो तर नायक नायकाचा संवाद नेहमीच कटू असतो. एकदा का भांडण सुरू झालं तर संवाद खुंटतात आणि पर्यावसान दुःखांतिकेत होतं. म्हणूनच संवाद खुंटता कामा नयेत. संवाद सकारात्मक असले तर कुणाच्या भावना दुखावल्या जात नाहीत.

0: नाटक वा सिनेमा तर संवादाशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत. नायक नायिकेचा संवाद सुखद असतो तर नायक नायकाचा संवाद नेहमीच कटू असतो. एकदा का भांडण सुरू झालं तर संवाद खुंटतात आणि पर्यावसान दुःखांतिकेत होतं. म्हणूनच संवाद खुंटता कामा नयेत. संवाद सकारात्मक असले तर कुणाच्या भावना दुखावल्या जात नाहीत आणि वातावरण अगदी आनंदी होतं. व्यवहारी जगात वावरताना सुद्धा मृदू संवादात भाष्य केलं तर समोरचा समजावून घेतो. सन्मानाची भाषा वापरली तर आपल्यालाही मान मिळतो. समाजानं छळ केल्यानंतर सुद्धा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात सर्व जगाचं कल्याण होवो असाच कृपाप्रसाद परमेश्वराजवळ मागितला. झाडाझुडपांशी रोपांशी बोललं तर त्यांची वाढही जोमानं होते. मग आपण तर माणसं आहोत.
1: श्रद्धेवंताचं पण विचार पुष्प ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6:45 होत आहेत. आता सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि नंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

0: श्रोते हो नमस्कार। आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील ढोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया।
1: श्रोते हो नमस्कार। सर, नेत्रदान या विषयाशी जे समज गैरसमज संलग्न आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: नेत्रदानाबाबत काही प्रमुख गैरसमज आहेत, जसे की चष्मा असेल तर नेत्रदान करता येत नाही, वृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही, नेत्रदान केल्यावर चेहरा खराब दिसतो, नेत्रदान केल्यास अंत्यसंस्कार करता येत नाही, डोळे काढून घेतल्यामुळे मृत व्यक्तीच्या पुढच्या जन्मात त्रास होतो किंवा तो अंध जन्माला येतो, यापैकी अनेक समजुतींना वैद्यकीय आधार नाही, त्यामुळे याबाबत अंतिम निर्णय नेत्रपेढीतील वैद्यकीय तज्ञ घेतात।
1: म्हणजे हे थोडक्यात म्हटलं तर सगळे गैरसमज आहेत आणि ते दूर करण्याच्या दृष्टीनेच हा पंधरवडा साजरा केला आपण साजरा करतो। पण सर, मला आता असं सांगा की डोळ्याचा काही आजार असेल किंवा मोतीबिंदू सारख्या शस्त्रक्रिया हल्ली सर्रास होतात, तर अशी व्यक्ती नेत्रदान करू शकते का?
2: हो, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली म्हणून आपण नेत्रदान करू शकत नाही असे नाहीये। व्यक्तीच्या नेत्राची स्थिती आणि वैद्यकीय निकष तपासून नेत्रपिढी निर्णय घेते, त्यामुळे नागरिकांनी स्वतःच माझे डोळे उपयोगाचे नाहीत असा निष्कर्ष काढू नये। मोतीबिंदू प्रमाणेच काचबिंदू असेल, एखाद्या व्यक्तीस मधुमेह असेल, रक्तदाब असेल किंवा चष्मा असेल, तरी सुद्धा मृत्यूनंतर यांचे नेत्रदान करता येऊ शकते।
1: बरं, आपण उल्लेख करतोय की मृत्यूनंतरच नेत्रदान केलं जातं, तर नेत्रदान करू इच्छिणारी व्यक्ती तर मृत असते, मग अशा वेळी त्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी या संदर्भात काय भूमिका घ्यावी?
2: कुटुंबियांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे। व्यक्तीने नेत्रदानाचा संकल्प केला असेल तरी मृत्यूनंतर कुटुंबियांनी संबंधित यंत्रणेला वेळेत माहिती देणे आवश्यक आहे। म्हणून आपल्या कुटुंबातील कोणाला मृत्यूनंतर नेत्रदान करायचे आहे का, हा संवाद अनेक कुटुंबांना नेत्रदानाच्या चळवळीत सहभागी करू शकतो। मृत्यू झाल्यानंतर नेत्रदानाची प्रक्रिया शक्य तितक्या लवकर सुरू होणे महत्वाचे आहे, त्यामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी माहिती देणे आवश्यक आहे। त्यामुळे मृत्यू झाल्यानंतर विलंब न करता संबंधित नेत्रपिढी किंवा नेत्रदान केंद्राशी संपर्क साधावा। सामान्य नागरिकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, मृत्यूची बातमी कळवण्याबरोबरच नेत्रदान केंद्राला माहिती द्या, वेळेत माहिती मिळाल्यास प्रशिक्षित पथक आवश्यक प्रक्रिया करून घेईल।
1: म्हणजे यामध्ये कुटुंबियांची भूमिका अतिशय महत्वाची आहे की त्यांनी थोडं दुःख बाजूला सरून नेत्रपेढीला फोन करणं आवश्यक आहे।
2: हो, तसेच मृत व्यक्तीचे डोळे बंद ठेवणे, डोके थोडे उंच ठेवणे,

0: डोळ्यावर स्वच्छ ओलसर कपडा ठेवता येतो, डोळ्यावर थेट पंख्याची किंवा एसीची हवा लागू नये याची काळजी घ्यावी. परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःहून कोणतीही वैद्यकीय प्रक्रिया करण्याऐवजी तातडीने नेत्रदान केंद्राशी संपर्क करावा.
1: पण यामागे काय नेमका उद्देश आहे?
0: जो समोरचं नेत्रपटल आहे तो कोरडा होऊ नये, ड्राय होऊ नये.
1: पण तरी किती वेळेच्या आत मध्ये डोळे काढले तर त्याचा उपयोग होतो?
0: मृत्यूनंतर 6 तासाच्या आत जर कॉर्निया नेत्रपटल जर काढलेले असेल तर त्याचा उपयोग होऊ शकतो.
1: अच्छा, श्रोते हो, याविषयी अधिक माहिती आपण उद्याच्या भागामध्ये घेऊया, तेव्हा पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.
2: नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी जाणून घेतोय. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: छतावर पडणारं जे पावसाचं पाणी आहे ते जमिनीमध्ये मुरवायचं कसं?
2: छतावर पडणारं पाणी आपण पाईपद्वारे आपले विहिरीपर्यंत ते नेऊ शकतो. ते पाणी विहिरीवरती आपण एक शेडनेट लावायचं, त्या विहिरीवरती लावलं म्हणजे कौलावरचं जे पाणी आहे त्याच्यावरनं जो येणारा गाळ असेल तो विहिरीच्या पाण्यामध्ये मिक्स होणार नाही आणि शेडनेटमुळे हे पाणी गाळून आपण ते विहिरीमध्ये पाठवू शकतो.
1: म्हणजे स्वच्छ पाणी आपल्याला जमिनीमध्ये मुरवता येईल.
2: स्वच्छ पाणी आपल्याला जमिनीमध्ये मुरवता येईल.
1: सर आता आपण बघतो की आपल्याकडे शहरीकरणामुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्या झालेल्या दिसत आहेत आणि नवीन नवीन उभ्याही राहत असतात, पण यांची पाण्याची गरज ही फार मोठी असते. तर या सर्व सोसायट्यांनी अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवण्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल?
2: ह्या ज्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत त्यांच्या गच्चीवरचं जे पाणी पडतं, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हेही पाणी जर तुम्ही साठवलं नाही तर ते पाणी वाहून जाऊन समुद्राला मिळणार आहे. त्याच्या पद्धती अशा आहेत की त्यालाही चॅनलाइज करता येतं पाईपच्या द्वारे. ते पाईप मधनं घेतलेलं पाणी एका खड्ड्यामध्ये ते सोडलं जातं. त्या खड्ड्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत, दगड, विटा, माती, कोळसा हे करून पाणी फिल्टर करून ते दुसऱ्या खड्ड्यामध्ये सोडलं जातं. तिथेही अशी पद्धत आहे. तिसरी पद्धत अशी आहे की जे पाईप आपण खाली घेतो त्या पाईपला एके ठिकाणी हल्ली बाजारात वेगवेगळे फिल्टर्स उपलब्ध आहेत. ते फिल्टर्स लावून त्यातला जो कचरा असतो किंवा जी माती वगैरे असते ती ऑटोमॅटिकली त्या फिल्टरद्वारे ती बाहेर फेकली जाते आणि स्वच्छ पाणी तुमच्या त्या तिसऱ्या टाकीमध्ये येतं आणि ते स्वच्छ नितळ पाणी आपण त्या बोरमध्ये सोडतो. मला एक गोष्ट याबद्दल सांगावीशी वाटेल की सोशल मीडियावरती बरेचसे व्हिडिओज ह्या बाबतीतले अवेलेबल आहेत, तर आपण नक्की ते बघा, नक्की त्याचा अभ्यास करा आणि जास्तीत जास्त पाणी कसं वाचवता येईल, कसं पाणी जमिनीच्या पोटात मुरवता येईल हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे आणि आपण ते बजावलं पाहिजे.
1: खरंय, कारण हल्ली आपण बघतो की गृहनिर्माण सोसायट्या असतील किंवा स्वतंत्र घर असतील त्यांना जेव्हा पाण्याची टंचाई निर्माण होते तेव्हाच नेमकं पाण्याचं महत्व समजून येतं, नाही का?
2: खरंय खरंय. मग ते टँकरने पाणी मागवणं, शेवटी तिथेही ते पाणी जमिनीत मुरलेलं असेल तेच आणणार.
1: बरोबर. आज जर एखाद्याने अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र जसं खड्डे खणून छतावरचं पाणी जमिनीत मुरवलं तर त्याचा फायदा किती जणांना होऊ शकतो?
2: नक्कीच आजूबाजूच्या परिसरातील लोकांना तो फायदा होऊ शकतो. मी समजा एकट्याने केलं तर माझ्या आजूबाजूच्या प्रदेशात आहे सपाट भाग असेल तर माझ्या विहिरीमध्ये किंवा खड्ड्यामध्ये ज्या ज्या कॅव्हिटीज असतील नॉट ओनली की तो फायदा मलाच होईल तो दुसऱ्या लोकांनाही फायदा होऊ शकतो, पण महत्वाचं आहे की मी ते पाणी जमिनीच्या पोटात मुरवणं.
1: बरोबर आहे. शेततळ्याचा उल्लेख तुम्ही केला तर त्याविषयी जरा सांगा.
2: शेततळ ही पण एक खूप चांगली पद्धत आहे की पडणारं पावसाचं पाणी उताराच्या जागेवर म्हणा किंवा प्लेन जागा असतील तिथे चॅनल करून सरकार त्याच्यासाठी

0: अनुदान देतं. आता तुमची कशी जागा असेल त्याप्रमाणे तुम्ही किती बाय कितीचा शेततळ बांधणार त्याप्रमाणे आपण ते करू शकतो. त्याची पद्धत अशी आहे की एक प्रकारचं प्लास्टिक म्हणा किंवा ताडपत्री जी आपण म्हणतो तर ते आपण त्या शेततळ्यामध्ये पूर्णपणे आच्छादायचं ते आणि येणारं पावसाचं पाणी त्याच्यामध्ये आपण साठवू शकतो. ह्या पद्धतीमध्ये पाणी जमिनीमध्ये मुरत नाही, पण जेवढी मोठी तुमचं शेततळ असेल तेवढा मोठा फायदा तुम्हाला पुढे त्याच्यासाठी होतो शेतीसाठी.
1: नक्कीच. तेव्हा श्रोते हो, तुमच्या लक्षात आलंच असेल की अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवून आपण आपली जेव्हा पाण्याची टंचाई असते तेव्हाची गरज भागवू शकतो. तेव्हा याविषयी अधिक माहिती आपण घेऊया उद्याच्या भागात. नमस्कार.
0: नमस्कार.
2: परिसर या कार्यक्रमात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

श्रोते, आताच आपण परिसर कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:55 आणि 50 सेकंद झालेली आहेत. आता जाणून घेऊयात आजच्या दिवशीच्या इतिहासातल्या घटना घडामोडींबद्दल आजच्या दिनविशेषातून. August 26, 1303 साली अल्लाउद्दीन खिलजीनं चित्तोडगड जिंकला होता. 26 August 1791 साली जॉन फिच यांना स्टीमबोटसाठी अमेरिकेचं पेटंट देण्यात आलं होतं. 26 August 1972 साली 20व्या ऑलिम्पिक खेळांना म्युनिक जर्मनी इथं सुरुवात झाली होती. 26 August 1994 साली लॉन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम अंतराचा धावपटू बहादूर प्रसाद यांना KK बिर्ला फाउंडेशन पुरस्कार जाहीर झाला होता. 26 August 1740 साली हॉट एअर बलूनचे शोधकर्ता जोसेफ मायकल मॉन्टकॉल्फर यांचा जन्म झाला होता. 26 August 1743 साली आधुनिक रसायनशास्त्राचा जनक अँटोइन लॅव्हाझियर यांचा जन्म झाला होता. 26 August 1910 साली भारतरत्न नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांचा जन्म झाला होता. 26 August 1944 साली लेखक सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचा जन्म झाला होता. 26 August 1948 साली नाटककार तसंच नवाकाळ वृत्तपत्राचे संस्थापक कृष्णाजी खाडिलकर यांचं निधन झालं होतं. 26 August 1955 साली मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक अ.ना. भालेराव यांचं निधन झालं होतं. 26 August 2012 साली चित्रपट अभिनेते स्वातंत्र्य सैनिक AK हंगल यांचं निधन झालं होतं. 26 August 2012 आज आहे जागतिक महिला समानता दिन आणि आज जागतिक श्वान दिन साजरा केला जातोय.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM बँड 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्म वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर.

0: आमची यानंतरची उद्घोषणा या व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्स वर अमरावती आकाशवाणी केंद्र.
3: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला. त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

0: हळूहळू गावाच्या गावं मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
1: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जास रे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.
0: ही कुठली स्टाईल? बिडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा.

पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला

0: अमरावती आकाशवाणी तर्फे जनहितार्थ
1: आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्या सारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई चान बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीचा गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.
2: निसर्ग मानवास देईल भरभरून तरी मानवाची क्षमेना तहान. निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा. आकाशवाणी अमरावती तर्फे

0: शकताय फोन उचला FM लावा आणि 101.5 MHz वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र ऐका.
1: श्रीकृष्ण रुक्मिणीच्या स्वयंवराची साक्ष ठरलेली ही इंद्रपुरी. अंबाबाईचं अस्तित्व जिथं कणाकणात आणि रोमारोमात भरून उरलंय अशी अमरावती नगरी. गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजांच्या अस्तित्वाच्या खुणा जिथं आजही जाणवतात. तिथंच आता शब्द स्वरांची अखंड संजीवक धारा वाहणार आहे. लक्ष मनावर नभोवाणीची सुवर्ण मुद्रा कोरायला आलेली अमरावती आकाशवाणी ऐकत रहा 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी.
2: मन का रेडिओ बजने दे जरा, गम को भूल कर जी ले तू जरा, स्टेशन कोई नया ट्यून कर ले जरा.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz वर प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:07 झाली आहेत. आता सुरुवातीला काही संदेश आणि त्यानंतर सकाळी 7:10 आकाशवाणी पुणे केंद्राहून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून थोड्याच वेळात सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.
3: श्रोते हो, येत्या बुधवारी वनिता मंडळ कार्यक्रमात अवश्य ऐका केल्याने होत आहे रे हे सिद्ध करून दाखवणाऱ्या प्लास्टिक वॉरियर डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी तामनकर हिने घेतलेली मुलाखत.
4: वेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर मला वाटतं आधी पहिल्यांदा स्वतःच्या घरात सुरू करावं आणि आजूबाजूच्या जरी तुम्ही दोन घरात, कारण समाज म्हणजे शेवटी काय, आपण आपलं घर आणि आजूबाजूची 4-5 घरं जरी सुरुवात केली तरी तिथनं सुरुवात होईल, कारण जग बदलायचं असेल ना तर ते खूप अवघड आहे. पण आपल्या आजूबाजूचं आपण जर जग पहिलं बदलायला सुरुवात केली आणि एवढा जरी प्रत्येक महिलेने विचार केला ना, कारण मला असं वाटतं की 1 किलो जरी आपण प्लास्टिक वाचवलं तर म्हणजे आपण 6 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साईड एमिशन वाचवतो. आणि प्रत्येकाने एवढं जरी केलं ना तरी मला वाटतं प्रत्येक जणच लीडर आहे.
3: जरूर ऐका बुधवारी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 पुणे विविध भारती 101 FM वरून. सूत्रसंचालन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: स्वर्गीय डॉक्टर अविनाश आचार्य यांच्या आदर्श व प्रेरणेनं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळानं आणि डॉक्टर भरत अमळकर यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात कार्यरत केशव स्मृती प्रतिष्ठान या परिवाराचे प्रमुख डॉक्टर भरत दादा अमळकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत। दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा।
3: गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
4: 7:10 होत आहेत। आता प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या।
5: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त येत्या 27 ऑगस्टला होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्याला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान। शेतकऱ्यांना 12 तास वीज मोफत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय। आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात 8 गडीबाद 265 धावा। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त येत्या 27 ऑगस्टला पुणे जिल्ह्यात होणाऱ्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत। माय भारत आणि राष्ट्रीय सेवा योजना यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, TJ कॉलेज, सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आणि विश्वकर्मा युनिव्हर्सिटी या 4 ठिकाणी होणार आहे। यामध्ये विद्यार्थी, NSS स्वयंसेवक, माय भारतचे युवा स्वयंसेवक आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी होणार आहेत। क्रीडा शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आरोग्यदायी जीवनशैली आणि राष्ट्र निर्माणातील युवकांची भूमिका याबाबत पंतप्रधान या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील। शेतमालाचं मूल्यवर्धन, रोजगार निर्मिती आणि महिला उद्योजकतेला चालना देणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत राज्यानं देशातल्या मोठ्या राज्यांच्या श्रेणीत अव्वल कामगिरी केली आहे। या उल्लेखनीय कामगिरीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत महाराष्ट्राला सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं। केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला। नवी दिल्लीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबतच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले। या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट आणि नवउद्योजकांना अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन मिळत असून स्थानिक पातळीवर रोजगार आणि उद्योग निर्मितीला चालना मिळत आहे। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमुळे राज्यातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया क्षेत्राला मोठी आर्थिक गती मिळाली आहे। या योजनेच्या जिल्हास्तरीय प्रभावी अंमलबजावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरच्या जिल्हा नोडल अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। तसंच छत्रपती संभाजीनगरचे पवन काबरा यांनी देशभरात सर्वाधिक प्रकल्प मंजूर होण्यासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचाही विशेष पुरस्कारानं गौरव करण्यात आला। राज्यातल्या शेतकऱ्यांना वर्षभर दररोज 12 तास मोफत वीज देण्याचा आणि शेतकऱ्यांची 58,000 कोटी रुपयांची थकीत वीज बिलं माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। अहिल्यानगर इथल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते। आतापर्यंत 12.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे आणि 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढेही सुरू राहणार असून सरकारच्या तिजोरीवर पहिला

अधिकार बळीराजाचा असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात सांगितलं. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत केंद्र सरकारनं बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं शुद्ध साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टॅरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद ए मिलाद उन नबी निमित्त जनतेला आज शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद यांच्या शिकवणीचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. प्रेषित मोहम्मद यांचे उदात्त विचार नागरिकांना सदाचरण आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गावर चालण्याची तसंच सर्वसमावेशक आणि विकसित देशाच्या निर्मितीसाठी सक्रियपणे योगदान देण्याची प्रेरणा देतात असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आदिवासी विद्यार्थ्यांमधल्या रक्तक्षयाच्या समस्येचं प्रभावीपणे निर्मूलन करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत राज्यात रक्तक्षय निवारण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये गेल्या 1.5 महिन्यात राज्यातल्या 203 शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा तसंच एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधल्या 79,624 विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी पूर्ण करण्यात आली. तपासणी दरम्यान ज्या विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आढळून आलं आहे त्यांना आवश्यकतेनुसार पूरक आहार उपलब्ध करून देण्याच्या सूचना आदिवासी विकास विभागानं दिल्या आहेत. विद्यार्थ्यांचं आरोग्य सुदृढ राखण्यासोबतच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी देखील हा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल. राज्य शासनाच्या सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्याकडील मराठा समाजाच्या संबंधी प्रलंबित विषयांवर तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. मराठा समाजाशी संबंधित प्रश्नांबाबत काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्य शासन मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्य शासनानं ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सोयीसुविधा आणि सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी चालू शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित विभागांनी ही प्रक्रिया अधिक गतिमान करून तातडीनं क्षेत्रीय कार्यालयांना योग्य निर्देश द्यावेत अशी सूचना विखे पाटील यांनी केली. कोणबी जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या कामकाजाचा आढावा घेऊन ही प्रमाणपत्र विहित मुदतीत देण्याचे निर्देश त्यांनी दिले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेली अन्न आणि औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक गट ब या संवर्गासाठी झालेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगानं घेतला आहे. या प्रकरणी 22 मार्च रोजी झालेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातल्या मासवण इथल्या अनुदानित आश्रमशाळेत 7 वर्षीय विद्यार्थ्याचा ताप आल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून शाळेतील 30 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या असून या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समितीची नियुक्ती केली आहे. दरम्यान अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या पालघर शाखेच्या अधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या जेवणासाठी वापरले जाणारे मसाले हळद मिरची आणि तेलाचे नमुने ताब्यात घेण्यात आले असून ते पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. राज्यातील सर्व शासकीय खासगी आणि धर्मदाय रुग्णालयांचे फायर ऑडिट विद्युत सुरक्षा आणि इमारती सुरक्षेचं ऑडिट तातडीनं पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या आहेत. रुग्णांच्या जीवितांची सुरक्षा ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी असून यामध्ये कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. विशेषतः आयसीयू एनआयसीयू नर्सरी आणि ऑपरेशन थिएटर सारख्या संवेदनशील विभागांची कसून तपासणी केली जाणार आहे. दर 6 महिन्यांनी प्रत्येक इमारतीचं प्रत्यक्ष ऑडिट करणं आणि प्रत्येक संस्थेत नोडल अधिकारी नियुक्त करणं बंधनकारक केलं आहे. निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांना काल राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी राज्याच्या लोकायुक्त संस्थेचे अध्यक्ष म्हणून शपथ दिली. मुंबईतील लोकभवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

क्रिकेट भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल तिसऱ्या दिवशी श्रीलंकेनं आपल्या पहिल्या डावात 8 गडीबाद 265 धावा केल्या. भारताच्या प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुथार यांनी श्रीलंकेचे प्रत्येकी 3 फलंदाज बाद केले. पावसामुळे कालचा खेळ लवकर थांबवावा लागला. दरम्यान काल सकाळी भारतानं आपला पहिला डाव 503 धावांवर घोषित केला आहे. पहिल्या डावात भारतानं 238 धावांची आघाडी घेतली आहे. हवामान. राज्यात येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त येत्या 27 ऑगस्टला होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्याला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. शेतकऱ्यांना 12 तास वीज मोफत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात 8 गडीबाद 265 धावा. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: गाव आणि शेती मातीशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 MHz वर.
4: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
5: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
4: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
5: आजच संपर्क करा.
0: हळूहळू गावाच्या गाव मोठ मोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ. श्रोतेहो, आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, संगीत हा केवळ अभ्यासाचा विषय नाहीच आहे, तर तो एक साधनेचा विषय आहे. आणि ही साधना करताना सातत्य ठेवणं किंवा मग हा अभ्यास केवळ सरावापुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये संशोधन करणं, चिंतन करणं, सातत्य ठेवणं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आपण स्वतः शिकत असताना समोरच्यालाही त्या प्रदान करणं हे अतिशय महत्वाचं काम आहे. आणि तेच काम गेले कित्येक वर्ष शास्त्रीय संगीतामध्ये, सुगम संगीतामध्ये काम करीत असतानाच चित्रपट संगीताचा ध्यास घेऊन त्यामध्ये सुद्धा संशोधन, लेखन आणि मंचीय कार्यक्रम करणाऱ्या डॉक्टर मृदुला दाडे मॅम ह्या अतिशय सुंदर तऱ्हेनं आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा किंवा रसिकांना सुद्धा या गोष्टी प्रदान करतात. एकूणच हा सगळा प्रवास कशा पद्धतीने सुरू आहे आणि त्यामागची मेहनत, त्यामागचं संशोधन या सगळ्याच गोष्टींविषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतोय. आणि त्यासाठी आपण निमंत्रित केलेले आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: पुन्हा एकदा दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. भाषा आणि संगीत याचा सुद्धा संबंध फार महत्वाचा आहे, तर तो कसा काय?
1: सर्वात जास्त संबंध भाषेचा सुगम संगीतातच येतो. कारण मुळात आपलं भावगीत कसं सुरू झालं त्याचाही अतिशय मनोरंजक इतिहास आहे. की 30 दशकात ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात यायला लागली की अतिशय छान कविता मराठीत व्हायला लागल्या होत्या. रविकिरण मंडळाची स्थापना झाली होती, माधव जुलियानंद सारखे कवी होते. ह्या कविता फक्त वाचून समाधान होत नव्हतं. काही गाणारी जी मंडळी होती, कलाकार होती, साहजिक त्यांना वाटलं की ही गाऊन बघावी कविता. तर कविता गायनाचे कार्यक्रम व्हायला लागले, तिथं भावगीताचा जन्म झाला. मुळात असं नव्हतं की चला आज आपण भावगीत नावाचा एक प्रकार जन्माला घालूया, असं नव्हतं ते. तर कविता गाता गाता आणि कवींचे सुद्धा, मी म्हंटल तसं आधी कवितेचे विषय हे पौराणिक होते. राधा कृष्णाच्या पलीकडे आपण जात नव्हतो.

0: तेच विषय नंतर स्वातंत्र्यानंतर सामाजिक क्रांतीनंतर जशा स्त्रिया शिकायला लागल्या अर्थार्जन करायला लागल्या महायुद्धानंतरची परिस्थिती ह्या सगळ्याचा एक प्रभाव त्या भाषेवरही पडला. म्हणून पूर्वी म्हणजे इतकं ते मनोरंजक आहे सगळं बघणं की जुनी भावगीतं तुम्ही बघाल तर मैत्रिणींनो सांगू नका ग नावं घ्यायला बरोबर अगदी गोड भावगीत आहे. थोडासा काळ पुढे गेला मी नेहमी ह्याच गोष्टीचं उदाहरण देते फार मला आवडतं कारण मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला ही परिस्थिती पुढे राहिली नाही आणि मग सहज सख्या एकटाचं येई सांज वेळी इथपर्यंतची धिटाई त्या गाण्यांमध्ये आली. म्हणजे बघा विषय पण कसे बदलत जातात आणि मग आता जसं ज्या काळात जी भाषा चालली आहे ती भाषेचा त्या प्रतिबिंब गाण्यांमध्ये पडणार कारण लोकांना कळलं पाहिजे. आता या जैन झीला तुम्ही मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला ह्यातली गोडीच कळू शकत नाही. म्हणजे त्यांना नाव घेण्यात काही वेगळं आहे हे मुळात त्यांची पिढी किती पुढे आली आता. तर एक अँटिक म्हणूनच तुम्ही त्याच्याकडे बघणार आहात पण हेही विसरून चालत नाही की ह्या पायावरच आपण उभे आहोत आणि या गाण्यांवरच आता ही भाषा सुद्धा बदलत गेली ती अशी बदलत गेली आणि मग आपलं भावगीत पुढे विकसित होत गेलं. अनेक उत्तम उत्तम कवी आले आणि ज्यांनी भावगीत म्हणूनच लिहिलं आधीच्या कवींनी स्वतःची कविता म्हणून लिहिली होती. श्रावण मासी हर्ष मानसी ही कविता म्हणून आलेली आहे किंवा प्रेमस्वरूप आई ही काही आता पुढे कोणी गाईल अशा हेतूने लिहिलेली नाही. घनतमी शुक्र बघ राज्य करी ही काही हेतूने लिहिलेलं गाणं नाही त्या कवितेचं गाणं झालं आणि हे मोठं ऋण आपल्यावर अनेक संगीतकारांचं आहे की ज्या कविता अन्यथा पुस्तकातच राहिल्या असत्या आरती प्रभू पुस्तकातच राहिले असते ग्रेस पुस्तकातच राहिले असते तुम्ही मी सामान्य माणसं गेले द्यायचे राहू नका हे कळलंच नसतं आपल्याला किंवा ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता हे गाणं आज सामान्य अगदी एखादा दुकानदार असेल तरी त्याला माहीत असतं आणि त्याला हे कळत नसतं कदाचित की आपण फार मोठ्या कवीचं हे काव्य आपण गातोय. पण हे संगीतकारांचं अतिशय मोठं योगदान आहे की त्यांनी हे सगळं
1: निश्चितच. कारण आपण पाहायला गेलं तर बासी मर्ढेकर कवी ग्रेस माधव जुलियन यांच्या कविता वाचायला आपण गेलो तर खूप अवघड आणि
0: दुर्बोध वाटतं
1: आणि न समजणाऱ्या. पण त्यांना जेव्हा संगीतबद्ध करण्यात आलं किंवा गायकांनी जेव्हा सादर केले गाणी म्हणून त्यानंतर म्हणजे सहज कळायला लागले
0: हो. आणि कमाल अशी होती की चाली गायला सोप्या होत्या अशातला भाग नाही. म्हणजे त्यात कुठेही पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी अशी तडजोड केल्याची मला तरी दिसत नाही कधी की कविता कठीण आहे मी ह्याला सोपीच करून टाकतो असं त्यांनी नाही केलंय. चाली गायला कठीण आहेत परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे खळे काकांबद्दलही हेच सांगते मंगेशकरांबद्दलही हेच सांगते कठीण असणं पण आकर्षक असणं हे महत्वाचं आहे. पुलंनी एके ठिकाणी म्हटलंय की नवकवितेला माझा विरोध नाही काही नवीन समजून घ्यायलाही माझा विरोध नाही पण तो पाऊल टाकलं त्या टेकडीवर की हवा अशी सुटायला हवी की डोंगर माथा कधी चढून आलो याचा पत्ता लागला नाही. पण पावला पावलावर मला दुर्बोधतेचे जर खड्डे आणि ठेचाच लागत असल्या तर मी हा ताप का सहन करू. म्हणजे ह्याचा अर्थ गोषवारा असा आहे काठिण्य पातळी तुमची किती असावी आकर्षण निर्माण करण्या इतपत असावी. सामान्य माणसाला आवडतं गाणं मेहंदीच्या पानावर आवडतं गायला कठीण आहे पण आवडतं तरुण आहे रात्र अजूनही गायला कठीण आहे पण आकर्षक आहे. संगीतकारांनी करायला हवंय ते यावर काम करायला हवंय की कारण मी का हे सांगते कारण मला अनेक तरुण संगीतकारही माहिती आहेत किंवा धडपडणारी मुलं असतात पहिल्यांदा सगळ्यांचाच हा एक ती पातळी असते किंवा एक ती एक अवस्था असते की मी काहीतरी खूप कठीणच बांधतो आता की गायिकेला कठीण पडलं पाहिजे पण त्यातून आकर्षकता आहे का ज्याला कॅची म्हणतो आपण. आज कितीतरी मी बघते की धडपडत का होईना मेहंदीच्या पानावर गातातच की नाही केव्हा तरी पहाटे गातातच की नाही ही वाट दूर जाते गातातच की नाही अशा काही फार सोप्या आहेत का त्या चाली नाही. गायला गेल्यानंतर कळतं तुम्हाला की ठहराव किती वेगळा आहे. चांदण्यात फिरताना सारखं गाणं अवघड आहे पण त्या अवघडपणाचं आकर्षण आहे
1: कारण त्यासाठी केलेली मेहनत जी आहे ती खूप आहे. आणि त्यातही मराठी आपण भावविश्व पाहायला गेलं किंवा मराठी संगीत तर असे थोर जे कवी

0: होऊन गेलेले आहेत, तर त्यांच्या कवितांना हात घालून अशा सुंदर तऱ्हेनं संगीतबद्ध करण्यात आलेली आहेत. आणि सगळीच गाणी तशी खूप कठीण, शब्द कठीण, मात्र लयबद्ध झाल्यानंतर जेव्हा आपण ऐकतो ती आजही आणि पुढच्या कित्येक पिढ्या ती रुंजी घालतच राहणार.
1: अगदी. तिने साजा सखे मिळाल्या, किती सुंदर चाल बांधली बघा. यमन रागाची निवड करण्यापासून संगीतकाराचं एक ज्याला आपण प्रतिभा दिसते ती अशी दिसते की ते दिवे लागणी झाली आहे कुठेतरी, आता रात्रीची ओढ आहे, ते संतूर सुरू होतं आणि इतकं त्या गाण्यात सुकून आहे म्हणजे.

सखी मिळाल्या दे।

0: वा, एक वेगळ्या जगात तपण इथे बसल्या बसल्या जातो.
1: त्या स्वरांमध्ये तो सुकून आहे, ते ठहराव जे आहेत ना एकेका स्वरावरचे, त्यात तुम्हाला ती मानसिक शांती मिळते आणि ती आवश्यक आहे. आताच्या जगात आणि ज्या पद्धतीने आपण जगतो आहोत त्याची गरज आणखीन वाढली.
0: निश्चितच श्रोते हो, तर अशा पद्धतीनं संगीत हा आपल्या मानवी जीवनावर अगदी खोलवर परिणाम करणारा हा एक कला प्रकार आहे आणि संगीताशिवाय आपण कुठलंच कार्य करू शकत नाही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कारण अगदी आपण पूर्वीपासून पाहायला गेलं तर प्रत्येक कामासाठी, प्रत्येक विधीसाठी, प्रत्येक वेळेसाठी आपल्याकडे लोकसंगीतातून वेगवेगळे जे म्हणूया आपण कला प्रकार आपल्यासाठी ठेवलेले आहेत किंवा तयार आहेत. मात्र त्याचा आस्वाद घेताना लोकसंगीत असो किंवा मग शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, चित्रपट संगीत, संगीत ही साधना आहे आणि ही साधना, ही संस्कृती आपल्या पुढील पिढीला हस्तांतरित करताना आपण ती कशा पद्धतीनं दिली पाहिजे, त्यांना हस्तांतरित केली पाहिजे हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. कारण जर ती आपल्याला समजली, उमजली, आपण त्यासाठी मेहनत घेतली तरच ती अगदी खऱ्या अर्थानं आपण ती हस्तांतरित करू शकू. आणि यासाठी कुठलाही प्रकार असो, तुम्ही रसिक असाल, कलाकार असाल, मात्र कशा पद्धतीनं आपण संगीताकडे पाहतोय, कुठल्या दृष्टीनं ती निहाळतोय हे फार गरजेचं आहे. आणि याच विषयी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण अगदी विस्तृत माहिती घेतलेली आहे आणि ही माहिती आपल्याला दिली सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांनी. मॅम, तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि अगदी संगीतमय हा प्रवास अतिशय सांगितिक तऱ्हेनं तुम्ही उलगडून दाखवलात, त्याबद्दल आपले मनापासून आभार. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवीन मान्यवरांसोबत एक नवा विषय घेऊन. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा अगदी लगेचच. मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो ऐकत राहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर. अमरावती आकाशवाणी केंद्र.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गार्गे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: पुना गार्गे आणि सन्स, राजापेठ पोलीस चौकी समोर, अमरावती.
3: आजोबा हे कुठलं प्लांट आहे?
4: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा आता. करतो
3: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
4: का?
3: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
4: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
5: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल जहा.

प्रसार भारतीच्या वेब ओ टी टी प्लॅटफॉर्म न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आणि एफ एम बँड 101.5 मेगा हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 7:41 आणि 26 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम. आजच्या मराठी सुगम संगीताच्या कार्यक्रमात आपण सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमातलं हे पहिलं गीत आहे पद्मजा फिडानी जुगळेकर यांच्या स्वरातलं. कुसुमाग्रज यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीताने सजवलेलं आहे भगीरथ जोशी यांनी.

श्रोते हो, आताच आपण पद्मजा फडणवीस जुगळेकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात कुसुमाग्रज यांची गीतरचना ऐकली. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं गिरीश जोशी यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी सुगम संगीताचा कार्यक्रमात. आता यानंतर ऐका सलील कुलकर्णी यांच्या स्वरात संदीप खरे यांची गीतरचना. या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे मिथिलेश पाटणकर यांनी.

पाऊस सोहळा झाला, पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणींचा, कधी उधाळा आणता आणि केव्हा थेंबांच्या संथ लईचा, पाऊस असा ऋण झुणता पैंजणे सखीची स्मरली, पाऊल भिजत जाताना चाहूल विरत केलेली।

श्रोते हो, आताच आपण सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांच्या संमिश्र स्वरात संदीप खरे यांची गीतरचना ऐकलीत. या रचनेला संगीताचे साथ दिले होते मिथिलेश पाटणकर यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी सुगम संगीताचा. कार्यक्रमात आता यानंतर ऐका मिलिंद इंगळे यांच्या स्वरात सौमित्र यांची गीतरचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय स्वतः मिलिंद इंगळे यांनी.

रसिक या गीता सोबतचा मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 8 वाजता आहेत. आता अनुक्रमे समाचार प्रभात, नंतर 8:15 मॉर्निंग न्यूज, सकाळी 8:30 असेल मराठी राष्ट्रीय बातम्या, आणि त्यानंतर सकाळी 8:40 असेल नारी समता दिवसानिमित्त समन्वित कार्यक्रम समतेचे क्षितिज, याचे लेखक आणि सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. हा कार्यक्रम आणि मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील, आणि हिंदी समाचार आणि अंग्रेजी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. तेव्हा आता सुरुवातीला ऐकूयात समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: DRDO missile tech to Indian defense industry. Hindustan Times headlines, 98% flu cases this season due to H1N1 swine flu, says ICMR. And finally, Times of India informs Dolly Parton, queen of country music, dies at 80. And with that, it's back to you, Shagun.
1: Thank you, Saira. And now before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi reviews infrastructure projects worth 30,000 crore rupees at Pragati meeting. Union Home Minister Amit Shah sets one-year deadline for 100% implementation of three new criminal laws. Delhi government to hand over approval letters to 4,000 eligible women beneficiaries under Lakshmi Yojana today. India and China agree to continue their work in seeking political settlement of boundary question for overall and long-term interests. Eid Milad-un-Nabi, birth anniversary of Prophet Muhammad being celebrated today. Keralites across the globe celebrating Thiruvanam, most auspicious day of Onam. And R. Pragyanan cruises into finals of Grand Chess Tour's last leg after 19-9 win over Germany's Vincent Keimer. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देताना गुणवत्तेशी तडजोड नको, पंतप्रधानांचं प्रगती मंचाच्या बैठकीत आवाहन. प्रत्येक क्षेत्रात अग्रसर राहण्यासाठी भारताला अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्याची गरज, केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उद्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार. ओणम आणि मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त राष्ट्रपती पंतप्रधानांच्या देशाला शुभेच्छा. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात 8 गडी बाद 265 धावा. आता सविस्तर बातम्या. मोठ्या वाहतूक आणि पायाभूत प्रकल्पांचं नियोजन करताना शक्य असेल तिथे पायाभूत सेवांसाठी सामायिक उपयुक्तता परिक्षेत्र शोधणं गरजेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सेवा तीर्थ इथं काल प्रगती मंचाच्या 53 बैठकीत ते बोलत होते. मंत्रालय राज्य यांनी एकात्मिक दृष्टिकोनाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता लक्षात घ्यावी आणि नियोजनाच्या टप्प्यावरच त्याचा अभ्यास व्हावा असं आवाहनही त्यांनी केलं. अंमलबजावणीच्या गतीसाठी गुणवत्तेशी तडजोड केली जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करताना मंत्रालयांना राज्य आणि अंमलबजावणी यंत्रणांना आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचं आणि प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता हमी आणि पर्यावरण रक्षणावर भर देण्याचं आवाहनही मोदी यांनी केलं. भारताला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. दिल्लीत काल राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेच्या समारोप सत्रात ते बोलत होते. विकसित भारताच्या उद्दिष्टपूर्तीसाठी बळकट आर्थिक सुरक्षा ही प्राथमिक गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं. अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाच्या अंमली पदार्थ तस्करी, नक्षलवादाचा बिमोड आणि ईशान्येकडील राज्यातील आव्हानं या तीनही क्षेत्रातील आव्हानं दूर करण्यास सरकारला यश आलं असल्याचं सांगून त्याचं श्रेय राज्य पोलीस दल, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांना असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेनं आगामी 15-20 वर्षातील कल आणि प्रवाह यांचं निरीक्षण करून विश्लेषण करून संभाव्य समस्यांची ओळख पटवावी, जेणेकरून त्या उद्भवण्यापूर्वीच त्यांचा सामना करणं शक्य होईल असं शहा यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 27 ऑगस्ट म्हणजे उद्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात होणाऱ्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. पुण्यातील 4 प्रमुख महाविद्यालयांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक, माय भारतचे युवा स्वयंसेवक आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी होतील. क्रीडा, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आरोग्यदायी जीवनशैली आणि राष्ट्र निर्माणातील युवकांची भूमिका याबाबत पंतप्रधान या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. भारत चीन द्विपक्षीय संबंधांचा सातत्यपूर्ण विकास आणि प्रगतीच्या दृष्टीनं उभय देशांदरम्यानच्या सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्था राखणं महत्वाचं असल्याचं मत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी व्यक्त केलं आहे. चीनची राजधानी बीजिंग इथं भारत चीन सीमा प्रश्नावरील विशेष प्रतिनिधींच्या चर्चेची 25वी फेरी काल पार पडली. यानंतर परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात दोन्ही देशांनी आपापल्या व्यापक आणि दीर्घकालीन हितांच्या संदर्भात सीमा प्रश्नावर राजकीय तोडगा

काढण्याच्या दिशेनं काम सुरू ठेवण्यावर सहमती दर्शवल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना ओणमच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नव्या सुगी हंगामाच्या आगमनाची वार्ता देणारा हा सण आपली समृद्ध संस्कृती, बंधुत्वाची भावना आणि विविधतेतील एकता साजरा करण्याचा दिवस आहे, असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना ओणमच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा उत्सव आनंद, एकता आणि समृद्धी वाढवणारा ठरो, असं त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज ईद ए मिलाद उन नबी निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. प्रेषित मोहम्मद यांचे उदात्त विचार नागरिकांना सदाचरण आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गावर चालण्याची तसंच सर्वसमावेशक आणि विकसित देशाच्या निर्मितीसाठी सक्रियपणे योगदान देण्याची प्रेरणा देतात, असं त्यांनी संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधानांनीही देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. डेटा सेंटर क्षेत्रासाठी भारत हे आकर्षक गुंतवणूक केंद्र असून या क्षेत्राच्या विकासासाठी जपानी कंपन्यांसमवेत सहकार्य करण्यास तयार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. जपानचे व्यापार आणि उद्योग मंत्री अकाझावा योरसोई यांच्यासमवेत काल टोकियोत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. दरम्यान गोयल यांनी काल जपानमधील सेमीकंडक्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रतिनिधींबरोबरही संवाद साधला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन काल कॅनडा आणि अमेरिकेच्या 9 दिवसांच्या दौऱ्यासाठी टोरांटो इथं पोहोचल्या. पहिल्या टप्प्यात कॅनडाच्या 4 दिवसांच्या दौऱ्यात त्या कॅनडाचे अर्थमंत्री फ्रँक उइस फिलिप शॅम्पेन यांच्यासमवेत होणाऱ्या पहिल्या वित्तीय संवादात सहभागी होणार आहेत. या बैठकीत उभय देशांदरम्यान सूक्ष्म आर्थिक घडामोडी, वित्तीय क्षेत्रातील सहकार्य, द्विपक्षीय गुंतवणुकीच्या संधी आणि सामायिक आंतरराष्ट्रीय प्राधान्यक्रमावर विचार विनिमय होणार आहे. भारत आणि कॅनडा यांच्यातील नूतनीकरण केलेल्या भागीदारीचा वित्तीय आधार बळकट करण्यासाठी हा संवाद एक महत्वाचं व्यासपीठ निर्माण करेल. राष्ट्रीय चाचणी संस्थेत सुधारणा घडवून तिला वैधानिक दर्जा देण्याबाबतचा मसुदा अहवालाला काल संसदीय समितीनं एकमतानं मंजुरी दिली. काँग्रेस पक्षाचे खासदार मुकुल वासनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं चर्चा करून हा अहवाल स्वीकारला. शेतमालाचं मूल्यवर्धन, रोजगार निर्मिती आणि महिला उद्योजकतेला चालना देणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत महाराष्ट्र राज्यानं देशातल्या मोठ्या राज्यांच्या श्रेणीत अव्वल कामगिरी केली आहे. यासाठी महाराष्ट्राला सर्वोत्तम कामगिरी करणारं राज्य या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नवी दिल्लीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबतच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सोहळ्यात केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधी केंद्र सरकारनं बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं शुद्ध साखरेत रूपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान काल झालेल्या दुसऱ्या सुरक्षा धोरणात्मक संवादात उभय देशांनी मुक्त, खुल्या आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्राप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. या उच्चस्तरीय चर्चेत सागरी सुरक्षा, लष्करी प्रशिक्षण आणि एकंदर संरक्षण सहकार्याला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात या धोरणात्मक भागीदारीला पुढे नेण्यासाठी दोन्ही शिष्टमंडळांनी सर्वसमावेशक चर्चा केल्याचं नमूद केलं आहे. 2025 वर्षाच्या नागरी सेवा परीक्षांसाठी इतर मागासवर्गीयांच्या क्रिमी लेअर निकषांबाबतच्या 11 मार्चच्या निकालाची अंमलबजावणी करावी की नाही यावर स्पष्टता मिळवण्यासाठी केंद्र सरकारनं केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास, विशेष खंडपीठ स्थापन करण्याच्या प्रस्तावावर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं केंद्र सरकारला युपीएससीनं शिफारस केलेल्या 958 उमेदवारांना सेवा वाटपाची प्रक्रिया पुढे चालू ठेवण्याची परवानगी विचारणारे निर्देश मागितले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त आयोजित जागतिक संपर्क उपक्रमाचा भाग म्हणून सरसंघचालक मोहन भागवत अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पहिल्या टप्प्यात काल त्यांनी अमेरिकेतील युनिव्हर्सल वननेस कार्यक्रमात सहभाग घेतला.

0: शनिवारी ते मॅडिसन स्क्वेअर इथं 5,000 लोकांच्या जनसमुदायाला संबोधित करतील. इंडियन ॲथलेटिक्स सिरीज 2026 मध्ये काल विक्रांत पांचाळ यानं 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत ऑलिम्पियात मोहम्मद अजमलवर मात करून विजेतेपद पटकावलं. क्रिकेट. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल तिसऱ्या दिवशी श्रीलंकेनं आपल्या पहिल्या डावात 8 गडीबाद 265 धावा केल्या. भारताच्या प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी श्रीलंकेचे प्रत्येकी 3 फलंदाज बाद केले. पावसामुळे कालचा खेळ लवकर थांबवावा लागला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देताना गुणवत्तेशी तडजोड नको, पंतप्रधानांचे प्रगती मंचच्या बैठकीत आवाहन. प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी भारताला अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्याची गरज, केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उद्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार. ओणम आणि मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त राष्ट्रपती पंतप्रधानांच्या देशाला शुभेच्छा. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात 8 गडीबाद 265 धावा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: आकाशवाणी बीड प्रसारित करीत आहोत नारी समता दिनानिमित्त विशेष रूपक समतेचं क्षितिज. लेखन पुष्कराज बेदरे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर. सादर करते योगीराज बच्चे.

नमस्कार, 26 ऑगस्ट नारी समता दिन म्हणजेच वुमेन्स इक्वॅलिटी डे। आजचा दिवस म्हणजे केवळ दिनदर्शिकेवरची एक तारीख नाही, तर शतकानुशतके अंधारात ठेवलेल्या आणि स्वतःचे अस्तित्व शोधणाऱ्या अर्ध्या जगाच्या संघर्षाचा, त्यांच्या विजयाचा आणि हक्कांचा उत्सव आहे। आज आपण यात समतेच्या वाटेचा वेध घेणार आहोत आपल्या या विशेष रूपकातून, समतेचे क्षितिज।

0: स्त्रीनं उंबऱ्याच्या आतच राहावं. चूल आणि मूल हेच तिचं विश्व. पुरुषांच्या बरोबरची भाषा तिला शोभत नाही.
1: का शोभत नाही? हे आकाश जितकं तुमचं आहे तितकंच आमचंही आहे. उमरा ओलांडून आम्ही चंद्राला गवसणी घातलीये, मग अजूनही आम्हाला मागे खेचणारे तुम्ही कोण?
2: हा लढा आजचा नाही. 26 ऑगस्ट 1920 रोजी अमेरिकन संविधानातील 19व्या दुरुस्तीनुसार महिलांना मतदानाचा हक्क मिळाला आणि हा दिवस नारी समता दिन म्हणून ओळखला जाऊ लागला. पण भारताच्या मातीत या समतेची बीजे पेरण्यासाठी क्रांतीसूर्यांना स्वतःचे आयुष्य पणाला लावावे लागले.
3: आजी, पूर्वी स्त्रीचे अस्तित्व फक्त घराच्या चार भिंतींपुरतेच मर्यादित होते का ग?
4: होय पुरी, पण आज तुझी शाळेत जातेस, मोबाईल आणि कॉम्प्युटर हाताळतेस, हे सहज मिळालेलं नाही. यासाठी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंनी अंगावर शेण दगड झिरले, महात्मा ज्योतिराव फुलेंनी समाजाचा रोष पत्करून पहिली शाळा काढली.
2: राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलच्या माध्यमातून स्त्रीला संपत्तीचा, शिक्षणाचा आणि स्वतंत्र अस्तित्वाचा अधिकार मिळवून दिला. भारताने स्वातंत्र्याच्या पहिल्याच दिवसापासून महिलांना मतदानाचा समान अधिकार दिला.
1: आलोय आलोय आलोय भाई, पतनाट्य घेऊन आलोय.
5: ऐका हो ऐका, नारी समतेची गोष्ट ऐका.

0: अहो दादा, अहो वहिनी, आज 20व्या 21व्या शतकात आपण कुठे पोहोचलोय?
1: चंद्रावर गेलो आपण, मंगळावर गेलो आपण, पण आपल्या मनातील अंधकार खरंच दूर झालाय का?
2: नाही झाला. आजही विचारतात मुलगा झाला की मुलगी.
3: वंशाचा दिवा मुलगाच हवा ही बुरसटलेली मानसिकता कधी बदलणार?
0: मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, फक्त घोषणा देऊन भागणार नाही. स्त्रीला समान दर्जा दिल्याशिवाय देश पुढे जाणार नाही.
1: अहो, पण रस्त्यावर आणि घराघरात काय चाललंय याचाही विचार करणं गरजेचं आहे. सुभानराव, समजते का? पोरगी भातुकली आता खेळ खेळायला लागली.
0: होय की पोरग आहे, भातुकलीचाच खेळ खेळणार साहेब ती.
1: अहो, पोरापोरीचा भातुकलीचा खेळ हा मोठेपणी खरं व्हावा ही आमची इच्छा आहे.
0: म्हणजे नेमकं काय? तुमच्या मुलासोबत आमच्या मुलीचं लग्न लावून द्यायचा विचार करताय तुम्ही? तुमचा हा शब्द मी खाली जाऊन देणार नाही. माझी मुलगी जेव्हा मोठी जाईल तेव्हा तुमच्याच पोराला देऊ आपण. आता मी तुम्हाला 100च्या बॉन्डवर लिहून देतो. वा,
4: काही वर्षानंतर काय घडतंय हे आपण पाहूया.
2: विचारा, तुम्हाला काय विचारायचं असेल तर पोरीला.
5: काय ग पोरी, तुला स्वयंपाक काय येतो का नाही?
6: हा येतो.
5: पुढे शिकायचं का तुला?
6: हा शिकायचंय.
5: आमच्याकडे शेत आहे, पोते, कामधंदा जमन का?

0: तुम्ही, तुमचा हा शब्द मी खाली जाऊन देणार नाही. माझी मुलगी जेव्हा मोठी जाईल तेव्हा तुमच्याच पोराला देऊ आपण. आता मी तुम्हाला 100 बॉन्डवर लिहून देतो बा.
1: काही वर्षानंतर काय घडतंय हे आपण पाहूया.
2: विचारू तुम्हाला काय विचारायचं असेल तर पोरीला.
3: काय ग पोरी, तुला स्वयंपाक काय येतो का नाही?
4: हा येतो.
3: पुढे शिकायचं का तुला?
4: हा शिकायचंय.
3: आमच्याकडे शेत आहे, पोते, कामधंदा जमन का?
4: हा जमल.
5: पाहुण आता तुम्हाला हळूच सांगतो बघा, तुमच्या पोराचंही वय जास्त.
6: हा
5: त्याला मला वाटतं कमीत कमी ऐशिक नाही म्हणून गेले असत्यान. आता हाई हे गावाकडचं खेड्यापाड्याचं काय कोणाला माहित नसतं जास्त, त्याच्यामुळं लय काय वाड्या वाडी करू नका. होईन एवढं लवकर आपटून घ्या. होय चिवची आई
2: बोल की पाहुण.
5: काय मग आता ह्याच तर ठरलंय, देण्या घेण्या तर कसं काय मग?
2: हे बघा पाहुण, ही आमची पोरगी, सगळं येत तिला, समद जमत. आता राहिला प्रश्न देण्या घेण्याचा, तर आमच्याकडे काय द्यायला घ्यायला नाहीये.
3: मला काय वाटतंय 10-15 तोळ सोनं तर द्या.
2: हे बघा पाहुणे बाई, आमच्याकडून काय होणार नाही. काय ते लग्न बिग्न करू आणि जेवण खावण्याचा खर्च बघू.
5: बर जाऊ द्या, मी मध्यस्थी करतो. 2-4 तोळे तर भेटन ना.
2: हा जमन 2-3 तोळ्याच बघू.
5: हा मग 2-3 तोळे सोनं, पैसे काय राहू द्या. आता पोरगी आपली घरची लक्ष्मीच म्हणून घेऊन जातो आम्ही.
2: बर बर
5: चालतंय मग, कधी लग्न ठरवायचंय ते बघा. बोला आता तुम्ही.
6: सुमनराव मी काय करतो, आमच्याकडल्या देवप्पाला विचारतो एकदा, मुलीची कुंडली दाखवून बघतो आणि मुहूर्त काढला की मी मुहूर्त तुम्हाला कळवतो. ह्या गोष्टीचा ह्या कानाच त्या कानाला पत्ता लागू देऊ नका. 4-5 माणसं स्पर्धा. हा ना मग मी देवप्पा बी चुकूनच घेऊन येतो. इकडले देवप्पा पैसे काय बोबाटा करू नका तुम्ही. आता येतो तर आम्ही. मी तोपर्यंत तयारीला लागा पैसे पाण्याच्या.
0: ते लागत आम्ही तयारीला. राम राम मग.
6: राम राम राम राम.
1: मित्रांनो, घरची गरिबीची परिस्थिती, पैशाचं आमिष व मध्यस्थी व्यक्तींच्या पुढाकारामुळे आई वडील लग्नासाठी तयार झाले आहेत. नवरा वयाने खूप मोठा असेल किंवा श्रीमंत असेल तर लग्नाच्या नावाखाली मुलीला विकत घेतले जाते. ऊस तोडणीसाठी, कोयते पूर्ण करण्यासाठी बालविवाह सहज केले जातात.
7: अरे पाहुणे रावळे, चला चला लवकर घ्या बरं, उरकून आवरावरी
6: करा. बाप्पा काय करा, पाटकीन मंगल असते का सुरू करा. कोणाला माहित व्हायचं अगोदर ह्या देवस्थानावर?
8: चला घ्या बरं, अंतरपाट धरा.
0: अंतरपाट चला लवकर मधी पूर्ण कुठे.
8: चला
0: घ्या
8: म्हणू का आता करू सुरुवात.
6: करा देव सुरुवात.
8: शुभमंगल सावधान,
9: शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान.
5: पोलिसाची गाडी गेली बघा आता चिदून.
0: पोलिसाची गाडी गेली,
6: कुणीतरी ठेंगी टाकली वाटतंय. चला पाटकीने
0: निघा निघा लवकर निघा इथून.
8: चला बरं मी बी जातो आता. चला लवकर
0: देवप्पा तुम्ही हा दुकान निघा.
6: चला
8: चला पोलिसाची गाडी आली. चला आता
5: पहा तर मंडळी, आता मुलीला तिच्या सासर घरी गेल्यावर कसा छळ होतो हे आपण पुढे पाहूयात.
3: कवार बी झोपती काय तर कामधंदा करीत नाही काही नाही. फुकटची आणली उगाच बापाचं घर असल्यावानी.
6: रमेश जर ऐकत नसली बायको तर दांडा घेऊन बिंदा खाणे जा, इथं कोणी येणार नाही तिचं बघायला. आता
10: बर बर उद्यापासून बघतोस तिच्याकडे. हे चिवे उठ.
4: आले.
10: उठ लवकर नाही तर कान फाडील मारीन.
4: आई
10: उठ लवकर उठ.
4: आई होय हो ऐकलं का?
0: कळलं आता.
4: बरेच दिवस झाला चिवचा काय फोन बिनच नाही आला. मला कस तरी वाटतंय हो.
11: आई दारूगड, आई दारूगड, आई दारूगड ना.
4: बया कोणाचा आवाज येतो एवढा सकाळ सकाळ? कोण आलाय काय माहिती, बघावं लागल.
11: आई आई पोट दुखतय ग माझं.
4: अगं चिव काय होतंय तुला?
11: आई माझं पोट दुखतय.
4: अगं चिव नक्की काय होतंय तुला? अहो कोणी आहे का आजूबाजूला?
11: आई माझं लय पोट दुखतय ग, मला लय त्रास दिलाय त्यांनी. आई लय पोट दुखतय माझं.
4: अगं चिव असं काय करते चिव?
11: पोट दुखतय ग माझं.
4: चिव अगं असं काय करते चिव? अगं इकडे बघ ना चिव. चिव चिव चिव काय झालं तुला? अगं बोलल माझ्या सोबत चिव. अगं चिव उठ ना ग चिव. म्हणत होते ना नको म्हणून शहरात लग्न मारले की जा. अगं चिव उठ ना, हुंडा पाय पैसा पाय जीव गेला मा पुरीचा. अगं चिव उठ ना गं.

0: पाळण्यासाठी आपण एका 14-15 वर्षांच्या मुलीचा बालविवाह लावून दिला. गरिबी, आर्थिक संकट हा त्या कुटुंबाने विचार केला, परंतु बालविवाह झाल्यानंतर त्या कोवळ्या मनावर त्याचे काय परिणाम होणार आहेत, त्याच्या शरीरावर काय परिणाम होणार आहेत हे आपण कुणीही विचार केला नाही. आणि परिणामी तिचा सासरच्या घरी छळ झाला आणि अल्पवयातच तिच्यावर माता बनण्याचं ओझं लादण्यात आलं आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला. म्हणून हा बालविवाह समाजासाठी लागलेला कॅन्सर आहे आणि हा कॅन्सर आपल्याला दूर करायचा आहे. यासाठी बालविवाह निर्मूलनाची चळवळ ही सामाजिक चळवळ झाली पाहिजे आणि यासाठी आपण समाजानं एकजूट होऊया आणि बालविवाह बंदीचा सर्वांनी नारा देऊया.
1: बालविवाह थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे.
2: शिक्षणाच्या वयात तिच्या हातात पाटी पेन्सिल ऐवजी संसार दिला जातोय
3: आणि त्या स्वप्न पाहणाऱ्या कवळ्या डोळ्यांमध्ये स्वप्नांच्या ऐवजी आपल्याला फक्त आणि फक्त अश्रू पाहायला मिळत आहे.
1: शिकली सवरली तरी पुढे काय, लग्नाच्या बाजारात हुंड्याची मागणी.
4: गाडी पाहिजे, सोनं पाहिजे, रोख 5 लाख रुपयेही पाहिजेत.
2: अरे लाजा बाळगा, मुलगी म्हणजे काय विकत घ्यायची वस्तू आहे का?
3: हुंड्यासाठी अजून आपण अशा किती निष्पाप जीवांचा बळी घेणार आहोत.
2: हुंडा मागणं बंद करा, स्त्रीचा सन्मान करायला शिका. पण आता वेळ बदलली आहे, समाज बदलतोय.
3: आजची मुलगी फक्त आपला नाही तर ती साबला आहे याचाही कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे.
1: ती सीमेवर देशाचं रक्षण करते आणि आकाशात लढाऊ विमानही उडवते.
4: खेळाचे मैदान असो किंवा विज्ञानाची प्रयोगशाळा, प्रत्येक क्षेत्रात तिचं नाव गाजते.
2: सावित्री आणि जिजाऊंच्या लेखी आता मागे हटणार नाही.
3: चला आज आपण सगळे मिळून एक निर्धार करूया,
1: मुलगा मुलगी असा भेदभाव संपूया.
4: मुलीला निर्भयपणे जगू देऊ, तिचे स्वप्न पूर्ण करू देऊ.
2: स्त्री पुरुष समानता हा देशाचा खरा विकास.
1: नारी शक्तीचा करू सन्मान, वाढू आपल्या देशाची शान.
5: बालविवाह थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे.
6: या पथनाट्याने मांडलेलं वास्तव अगदी खरं आहे.

0: परवाच बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एका मुलाखतीत अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर रोखठोक भाष्य केलं. बीड जिल्ह्यात आजही छुप्या रीतीने चाललेली बालविवाहाची प्रथा ही स्त्री समानतेच्या मार्गातील किती मोठा अडथळा आहे यावर त्यांनी प्रशासकीय चिंता व्यक्त केली.
1: चला तर ऐकूया माननीय जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी बालविवाह संदर्भात व्यक्त केलेले विचार.
2: आता आपण सर्वांना माहित आहे की बीड जिल्हा हे ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा असल्यामुळे क्या होतात की आमच्याकडे मोठ्या प्रमाणे स्थलांतर होतात आणि तो स्थलांतरच्या मुले आमच्या इकडे मोठ्या प्रमाणे बालविवाह आणि मुलींच्या स्कूलमधून ड्रॉपआउट होतात. आता खूप मोठ्या प्रमाणे बीड या सर्व विषयामध्ये काम केलेलं आहो. त्यामध्ये मी दर महिन्यामध्ये बैठक घेतात आणि कुठलाही बालविवाह असेल त्यामध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणे कारवाई करतात, एफ आय आर करतात, त्यामध्ये जबाबदारी निश्चित करतात आणि आम्ही अवेअरनेस कॅम्पेन म्हणजे सर्वांना जागरूक करणे, अवेअरनेस करणे यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणे आम्ही काम केलेलं आहे. आता ऊसतोड कामगारांसाठी सुद्धा आम्ही खूप योजना म्हणजे प्रत्येक महिलांसाठी आपण आम्ही एक आरोग्य साथी म्हणून म्हणजे एक डॉक्टर ताई म्हणून आपण नेहमी क्या असतात की म्हणजे जेव्हा महिला स्थलांतर होतात त्यांच्या आरोग्य संदर्भात बघण्यासाठी कोणी नसतात. आम्ही जिल्हा प्रशासन मार्फत आरोग्य विभागांतर्गत सर्वांना प्रशिक्षण दिलेलं आहे. आमच्या डॉक्टर ताई त्यांच्या सोबत जातात आणि त्यांचा कुठलाही प्रकारचा हेल्थचा विषय असेल तो बघून घेतात. तसेच आम्ही आता सर्व तालुकामध्ये ऊसतोड कामगारांच्या मुली आणि मुलांसाठी वसतिगृह चालू करण्याच्या प्रक्रिया चालू करत आहोत म्हणजे शिक्षण मध्ये सुद्धा कुठलाही प्रकारचा त्याला अडचण येऊ नये म्हणून. तसेच आम्ही आमच्या ऑलरेडी 3 तालुकामध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जो मुलींसाठी आहे तो निवासी शाळा आहे त्यामध्ये सुद्धा आपण सर्व तालुकामध्ये तसे एक व्यवस्था करावे त्याप्रमाणे आपण पुढे एक प्रपोजल देणार आहे. फक्त मी एकही मुद्दा सांगू इच्छितो की एक सामाजिक विषय आहे. फक्त प्रशासन काम केला म्हणून हे विषय उद्या मिटणार नाही. यामध्ये आमचा सरपंच असेल, आमचा सर्वजण यामध्ये एक टीम म्हणून या सर्व निगेटिव्ह मुद्दा असतात म्हणजे आपण एक टीम म्हणून यामध्ये काम करण्याच्या गरजेचं आहे. मुलींचं शिक्षण म्हणजे आमचं भविष्य आहे. मुली त्यांच्या शिक्षण म्हणजे आमच्या पुढच्या भविष्यामध्ये बीड किती पुढे जाणार आहे याचा आधार असतात. आणि मी नेहमी सांगतात एक

प्रोग्रेसिव्ह आहे, किती पुढे गेलेला आहे हे बघण्यासाठी तिकडेच्या फक्त महिलांचा व्यवस्था तुम्ही बघून घ्या. आणि आम्हाला सर्वांना माहीत आहे, एक महिला आर्थिक स्वरूपात सक्षम झाली असेल तर 100% गाव आणि तो देश सक्षम होणार आहे. म्हणजे महिलाला आपण आर्थिक स्वरूपात आणि सामूहिक स्वरूपात सक्षम कसे करू शकतो तो प्रशासनाचा प्रायोरिटी विषय आहे. तसेच हे सर्व आमच्या बीडकरांचा सुद्धा प्रायोरिटी विषय असला अपेक्षित आहे.

0: बीड जिल्ह्यात बालविवाहाची समस्या अजूनही गंभीर आहे. अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देणे म्हणजे तिच्या शिक्षणाचा, आरोग्याचा आणि स्वातंत्र्याचा हक्क हिरावून घेणे आहे. हा केवळ सामाजिक प्रश्न नसून गुन्हा आहे, जो आपण सर्वांनी मिळून थांबवला पाहिजे.
1: आजी, जिल्हाधिकारी साहेब जे बोलले ते किती भयंकर आहे ना. लहान वयात लग्न लावल्यामुळे मुलीचे आरोग्य धोक्यात येते आणि तिच्या सर्व स्वप्नांचा चक्काचूर होतो.
2: अगदी बरोबर बोलतेस मुक्ता. जोपर्यंत आपण मुलीला ओझ मानण्याची मानसिकता सोडत नाही आणि बालविवाह पूर्णपणे थांबवत नाही, तोपर्यंत नारी समता ही केवळ कागदावरच राहील.

0: बदलला. स्त्री कॉर्पोरेट बोर्डरूम पासून ते सैन्यापर्यंत पोहोचली, पण तिच्या पुढील आव्हाने संपलेली नाहीत.
1: आजी, आज आमच्या ऑफिसमध्ये वरिष्ठ पदावर महिला आहेत, पण तरीही काम संपवून घरी गेल्यावर स्वयंपाक आणि मुलांच्या अभ्यासाची सगळी जबाबदारी त्यांनाच पाहावी लागते.
0: समानता म्हणजे केवळ घराबाहेर पडण्याची संधी मिळणे नव्हे, तर जबाबदाऱ्यांचे समान वाटप होणे. आज स्त्री आर्थिक जबाबदारी पेलत आहे, मग पुरुषांनीही घरकामात आणि संगोपनात समान वाटा उचलला पाहिजे. पण चित्र संपूर्णपणे अंधारमुळे नक्कीच नाही. बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अनेक घरातील पालक मुलींच्या शिक्षणासाठी खंबीरपणे उभे राहत आहेत, आणि तरुण पतीही सहकार्याचा हात पुढे करत आहेत.
2: मुलींना जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी इतिहास घडवला आहे. आता संपूर्ण समाजानं तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाच पाहिजे.
0: स्त्री आणि पुरुष एकाच रथाची दोन चाके आहेत. दोन्ही चाके समान मजबूत असतील तरच प्रगतीचा रथ पुढे जाऊ शकतो. चला तर मग, आज या नारी समता दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण एक संकल्प करूया. बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांना मुळापासून उखडून फेकूया. स्त्रीला समान संधी, आदर आणि सुरक्षितता देऊया.
3: आम्ही चाललोय पुढे नवी पहाट आणायला, समतेच्या या क्षितिजावर नवे रंग भरायला.

0: आताच आपण नारी समता दिनानिमित्त विशेष रूपक ऐकलं. समतेचं क्षितिज, लेखन पुष्कराज बेद्रे, निवेदन आणि निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर, सहभाग पुष्कराज बेद्रे, केशव भागवत, सुप्रभा जोशी, जान्हवी देशपांडे, अपर्णा खोपटीकर, आरती देवकर, राजरत्न सोनावणे, बिलाल सय्यद, आकांक्षा सोनावणे, अनिल खेडकर, श्रेया अवसरमल, रोहित नागरगोजे, अरुण धनुरे आणि समीर पठाण. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती.
1: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात

0: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून
1: श्रोतेहो, आताच आपण नारी समता दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. समतेचे क्षितिज या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
2: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
4: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुन्हा गार्गे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
5: पुन्हा गार्गे आणि सन्स, राजापेठ पोलीस चौकी समोर, अमरावती.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 9:51 झाली आहेत. आता विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM आणि 101.5 MHz-वर प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 10 वाजले आहेत. स्थानिक प्रसारणात पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य

या अमरावती आकाशवाणीची श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावती आकाशवाणी केंद्र।

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत विविध अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम. या कार्यक्रमाचे सादर करते आहेत भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा. श्रोते हो, आज नारीविश्व या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारेमध्ये महिलांची भूमिका याविषयी छाया मनोहर बडगे खंडारे यांची समिता खाकरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
1: नमस्कार माझ्या प्रिय सखींनो मैत्रिणींनो, नारी विश्व या आपल्या लाडक्या आणि हक्काच्या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण समिता खाकरे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सखीनो, आज नारी विश्व या कार्यक्रमात आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत ज्या खऱ्या अर्थाने अष्टपैलू व्यक्ती आपण त्यांना म्हणू शकतो. त्या म्हणजे छाया मनोहर बडगे खंडारे, ज्या विषय शिक्षिका आहेत पीएम श्री पंडित जवाहरलाल नेहरू पूर्व माध्यमिक शाळा नगर परिषद चांदूर रेल्वे येथे. तर मॅडम, आपलं नारी विश्व या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा यामध्ये दोन अमरावती विद्यापीठाने प्रथम सुवर्ण पदक देऊन त्यांना सन्मानित केले आहे. तर सखीनो, मी जसं आत्ताच म्हटलं की स्त्रीला एका भूमिकेत राहता येत नाही, तिला अनेक भूमिका वठवून पुढे जाण्याची जिद्दही ठेवावी लागते. तर बडगे मॅडम आपल्यासाठी एक आदर्श ठरल्या, त्या म्हणजे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा यामध्ये अमरावती विद्यापीठाने त्यांना सुवर्ण पदक देऊन सन्मानित केले आहे. सर्वप्रथम मॅडम आपलं खूप खूप अभिनंदन.
2: धन्यवाद मॅडम.
1: सुवर्ण पदकाने सन्मानित करणं ही कुठली साधी गोष्ट नाही, तर इथपर्यंतचा आपला जो प्रवास आहे तो कसा सुरू झाला याबद्दल आम्हाला सुरुवातीला सांगा.
2: या प्रवासाबद्दल सांगायचं झाल्यास, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हा माझ्याकरिता एक जिव्हाळ्याचा विषय होता, आणि त्या दृष्टिकोनातूनच म्हणजे बाबासाहेबांचे विचार हे मला सर्व पद्धतीने म्हणजे बहुआयामी पद्धतीने कळावेत. जसं बाबासाहेबांचे सामाजिक विचार असोत, त्यांचे राजकीय विचार असोत, धार्मिक, स्त्रीविषयक, शैक्षणिक विचार, या सर्व विषयांना हात घालता यावा याकरिता मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
1: सखीनो, मी जसं आत्ताच म्हटलं की स्त्रीला एका भूमिकेत राहता येत नाही, तिला अनेक भूमिका वठवून पुढे जाण्याची जिद्दही ठेवावी लागते. तर बडगे मॅडम आपल्यासाठी एक आदर्श ठरल्या, त्या म्हणजे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा यामध्ये अमरावती विद्यापीठाने त्यांना सुवर्ण पदक देऊन सन्मानित केले आहे. सर्वप्रथम मॅडम आपलं खूप खूप अभिनंदन.
2: धन्यवाद मॅडम.
1: सुवर्ण पदकाने सन्मानित करणं ही कुठली साधी गोष्ट नाही, तर इथपर्यंतचा आपला जो प्रवास आहे तो कसा सुरू झाला याबद्दल आम्हाला सुरुवातीला सांगा.
2: या प्रवासाबद्दल सांगायचं झाल्यास, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हा माझ्याकरिता एक जिव्हाळ्याचा विषय होता, आणि त्या दृष्टिकोनातूनच म्हणजे बाबासाहेबांचे विचार हे मला सर्व पद्धतीने म्हणजे बहुआयामी पद्धतीने कळावेत. जसं बाबासाहेबांचे सामाजिक विचार असोत, त्यांचे राजकीय विचार असोत, धार्मिक, स्त्रीविषयक, शैक्षणिक विचार, या सर्व विषयांना हात घालता यावा याकरिता मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.

0: शाळेला प्रवेशित होतो. आणि मॅडम तुमच्या माहितीसाठी सांगते की आम्ही रेग्युलर क्लासेस केलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारेचे. म्हणजे मी चांदूर रेल्वेवरून शाळेवरून यायचे आणि सर इकडून कोर्ट संपवून यायचे आणि आम्ही 5:30 ते 9:30 म्हणजे सकाळी आम्ही 9 ला निघायचो दोघंही आणि रात्री 9:30 10 ला घरी पोहोचायचो. अशा प्रकारे आम्ही 2 वर्ष सतत तिथले क्लासेस केले आणि रेग्युलर विद्यार्थी ज्याप्रमाणे अभ्यास करतात ज्या
1: आपण जे करतोय ते आपल्या भगिनीसाठी करावं अशी पण तुमच्या मनामध्ये एक तळमळ होती आणि म्हणून तो विषय तुम्ही निवडला आणि आज त्याची फलश्रुती अर्थातच आपल्याला मिळाली आहे. आपला जो शैक्षणिक वाटचाल जी सुरू झाली किंवा शिक्षणाला आता एक प्राणवायूची पण उपमा दिली जाते आणि स्त्रीसाठी शिक्षण हे किती महत्त्वाचं असतं हे स्त्री शिकल्यावर माहिती पडते. कारण एक स्त्री शिकली की तिच्या मागे एक कुटुंब शिक्षित होतं. तर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा त्यांच्या विचारधारेवरच अभ्यास करून पुढे जायचं आहे किंवा समाजाला पुढे न्यायचं आहे ही प्रेरणा आपल्याला मुळात कुठून मिळाली?
0: मी आधीच सांगितल्याप्रमाणे म्हणजे

0: स्त्रीविषयक विचार आहेत, ते विचार आपण सोबत घेतल्याशिवाय किंवा त्या विचारांची धुरा वाहिल्याशिवाय आपण ती शेवटची स्त्री या ठिकाणी विकासाच्या प्रवाहात आणू शकत नाही। त्याकरिता बाबासाहेबांचे जे स्त्रीविषयक विचार होते किंवा त्यांचा जो दृष्टिकोन होता स्त्रियांकडे पाहण्याचा, किंवा ज्या स्त्रियांकडून त्यांना अपेक्षा होत्या, त्या अपेक्षा काय होत्या किंवा त्या कोणत्या प्रकारे आपण पूर्ण केल्या पाहिजेत, हा एक दृष्टिकोन समोर ठेवून मी या विचारधारेला प्रवेशित झाले आणि बाबासाहेबांचा जो स्त्रीविषयक दृष्टिकोन आहे तो जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे।
1: खरं तर सखींनो, मॅडमचं हे जे वाक्य ऐकून मला असं वाटतं की साधारणतः आपण असं म्हणतो की प्रत्येक पुरुषामागे एक स्त्री असते तेव्हा तो पुरुष पुढे जाऊ शकतो, पण सध्याची स्थिती अशी आहे की एका स्त्री मागे तिच्या कुटुंबातील जर इतर स्त्रिया तिच्या पाठीमागे असेल तर ती स्त्री नक्कीच यशस्वी होऊ शकते आणि पुढे जाऊन ती तिच्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा तशी प्रेरणा देऊ शकते। तर अतिशय सुंदर विचार आणि सुंदर विषय तुम्ही मॅडम आज मांडता आहात इथे, आणि हे सगळं ऐकून मला खात्री आहे की आपल्या सखींना सुद्धा फार समाधानकारक आज त्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत जे कधी बाहेर आलेले नाही आहेत त्यांच्या प्रश्नाला उत्तर नक्कीच मिळेल। तर मॅडम, आपल्या कार्यक्रमात अशी रूपरेषा आहे की आम्ही पाहुण्यांच्या आवडीचं गीत आपल्या श्रोत्यांना ऐकवतो, तर आज तुमच्या आवडीचं एखादं गीत श्रोत्यांना कुठलं ऐकवाल?
0: मला म्हणजे माझा एक थोडासा वैचारिक दृष्टिकोन आहे जीवनाकडे बघण्याचा, तर त्या दृष्टिकोनातूनच एक माझ्या आवडीचं गीत म्हणजे जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम फिर नहीं आते।

0: गाण्यानंतर पुन्हा एकदा स्वागत आहे नारी विश्व या कार्यक्रमात. श्रोतेहो, आज छाया मनोहर बडगे खंडारे यांच्याशी आपण चर्चा करीत आहोत, ज्या विषय शिक्षिका आहेत पीएम श्री पंडित जवाहरलाल नेहरू पूर्व माध्यमिक शाळा नगर परिषद चांदूर रेल्वे येथे. तर मॅडम, गाण्यापूर्वी आपण चर्चा करत होतो की स्त्रियांना प्रेरणा आपल्या घरातल्या स्त्रियांकडूनच मिळू शकते किंवा समाजात जे काय आताचं जे स्त्रियांबद्दलचं चित्र आहे ते जर बदलायचं असेल तर स्त्रियांनाच पुढे यावं लागेल, आणि त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा नक्कीच आधार घ्यावा लागेल. आता मला सांगा, ग्रामीण भागात जर पाहिलं तर आजही स्त्रियांचं रुटीन तेच आहे, चूल आणि मूल एवढंच त्यांचं जग आहे, तर या पलीकडे त्यांनी विचार करायला हवा यासाठी सद्यस्थितीत बाबासाहेबांच्या विचारांबद्दल आपण काय सांगाल?
1: मॅडम, बाबासाहेबांचे स्त्रीविषयक विचार जर बघितले किंवा कुठल्याही विषयावर बाबासाहेबांचे विचार बघितले तर ते कालातीत आहेत, म्हणजे केवळ आजच नाही तर ते कालही गरजेचे होते, आजही गरजेचे आहे, आणि पुढेही जोपर्यंत हे मानवी जीवन अस्तित्वात आहे तोपर्यंत बाबासाहेबांचे विचार हे आपल्याला आवश्यक आहेत.
0: काळाच्या पुढचे
1: कालातीत, कारण बाबासाहेबांना एक दूरदर्शी किंवा द्रष्ट व्यक्तिमत्व म्हणून आपण ओळखतो की अनेक त्यांच्या ज्या गोष्टी आहेत, बघा सगळ्याच क्षेत्रात बाबासाहेबांचं कार्य आहे. काही लोक त्यांना केवळ घटनेचे शिल्पकार म्हणा किंवा महामानव या गोष्टीतून बघतात, परंतु बाबासाहेबांचा जर आपण विचार करा तर बाबासाहेबांनी जीवनाच्या सर्व क्षेत्रात हात घातलेला आहे. त्यांचं जर जीवनचरित्र आपण बघितलं तर बाबासाहेबांच्या विचारांची आपण जर वर्तमान काळामध्ये आवश्यकता म्हटली तर बाबासाहेब स्त्रियांना म्हणतात की तुम्ही शिका, परंतु शिकत असताना तुम्ही केवळ शिक्षण घेऊन थांबू नका, तर तुम्ही ज्ञानाची निर्मिती करा, क्रिएशन ऑफ नॉलेज, म्हणजे तुम्ही केवळ ज्ञान नका मिळवू तर त्या ज्ञानाची तुम्ही निर्मिती करा, काहीतरी नवनिर्माण करा, काहीतरी संशोधन करा, ही एक म्हणजे चिंतनाची तुम्हाला गरज आहे असं बाबासाहेब म्हणतात. आणि अनेक बाबी ते महिलांना या ठिकाणी सांगतात, जसं कुटुंबात असताना तुम्ही पतीला ठणकवून सांगितलं पाहिजे की मी तुझी गुलाम नाही आहे तर मी तुझी मैत्रीण आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुझी सहचारिणी आहे आणि माझा विचार तुला प्रत्येक गोष्टीत घ्यावा लागेल. आणि त्याचप्रमाणे मुलांना घडवताना बाबासाहेब स्त्रियांवर फार मोठी जबाबदारी टाकतात की तुमचे मुलं घडवत असताना तुम्ही मुलांच्या भविष्यासाठी मोठी स्वप्न बघा की तुला काहीतरी मोठं बनायचं आहे. या दृष्टिकोनातून बाबासाहेब स्त्रियांना विचार देतात. मुलींच्या लग्नाची घाई करू नका. कुटुंब नियोजन ही बाब मांडताना सुद्धा बाबासाहेब म्हणतात की मुलींना तुम्ही जर लग्न करत असाल तर तुमचं कुटुंब हे छोटं असलं पाहिजे.

0: दृष्टिकोनातून म्हणजे एक बाबासाहेब जी स्त्रियांच्या खांद्यावर जी धुरा देतात समाजाची, तर अतिशय विश्वासाने ते या ठिकाणी स्त्रियांनी ते केली पाहिजे, हा एक दृष्टिकोन बाबासाहेबांचा या ठिकाणी होतो. आणि स्त्री ही जे कुठल्याही प्रकारे ती म्हणजे तिच्या कुठल्याही गुलामीमध्ये ती राहिली नाही पाहिजे, ते तिला स्वातंत्र्य असलं पाहिजे. याचं सर्वात मोठं उदाहरण जर असेल तर बाबासाहेबांनी मांडलेलं हिंदू कोड बिल, ज्यामध्ये त्यांनी स्त्रियांना सर्व प्रकारचे अधिकार मिळाले पाहिजे याची मागणी या ठिकाणी मंत्रिमंडळात केली होती. त्यामुळे बाबासाहेबांचं जे स्त्रियांसाठीचं जे काम आहे ते आजच्यासाठीच नाही तर भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळासाठी बाबासाहेबांच्या स्त्रीविषयक विचारांची अतिशय आवश्यकता आहे असं मला वाटतं.
1: म्हणजे दूरदृष्टी ठेवून जो समाजासाठी केलेला विचार आहे, विचारधारेमध्ये समाविष्ट आहे आणि त्याचा अभ्यास आपण केला. मॅडम, आपण विविध विषयांमध्ये MA ची पदवी मिळवली, मराठी, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा, हे जे विषय आहेत हे एकमेकांशी संलग्न असे वाटतात. भाषा तर आहेच, पण हेच विषय का आपण निवडले, याच्या मागे कुठलं काही ठोस कारण आहे का?
0: मॅडम, याच्याबद्दल सांगायचं झाल्यास मला वाचनाची लहानपणापासूनच आवड आहे आणि थोडं वैचारिक वाचन मला करायला जास्त आवडतं. आणि हे जे मराठी म्हणजे भाषेवर माझं प्रचंड प्रेम आहे, मराठीवर, मराठी साहित्याची मला आवड होती, त्यामुळे मराठीमध्ये MA करावं अशी इच्छा होती आणि ते केलं. आणि इकडे कसं DEd केलं मी 12वी नंतर आणि लगेच मला नोकरी लागली, म्हणजे 19-20 व्या वर्षी नोकरी लागून गेली, त्यामुळे सर्व शिक्षण थांबलं गेलं. म्हणजे सगळं मला बहिष्याल करावं लागलं, म्हणजे सगळे MA बहिष्याल आहे, फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा याला मी प्रवेशित होते. परंतु एक आवड होती वाचनाची आणि काहीतरी नवीन शिकण्याची, याच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा म्हणजे बाबासाहेबच, कारण शिक्षणविषयक बाबासाहेबांचं जे प्रेम होतं किंवा त्यांचा जो विद्याव्यासंग होता त्याची प्रेरणा घेऊन आपणही शिकावं, आजन्म विद्यार्थी आपल्यालाही राहता आलं पाहिजे या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी MA मराठी केलं, MA इंग्रजी केलं आणि नागरिकशास्त्र हा विषय माझ्या फार आवडीचा आहे, त्यामुळे मी राज्यशास्त्रामध्ये MA केलं. आणि अर्थशास्त्र सुद्धा मला म्हणजे 12वीला होतं आणि खूप आवडायचा तो विषय, त्यामुळे मी अर्थशास्त्रही MA केलं. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते की मी सगळ्या हे MA मध्ये मला या ठिकाणी प्रथम श्रेणीमध्ये मी उत्तीर्ण झालेली आहे.
1: अरे वा.
0: आणि याचा एक मला खूप मोठा फायदा असा झाला की जेव्हा मी बाबासाहेब आंबेडकर विचारधारेला प्रवेशित झाली तर या विषयांचा मला विशेष लाभ झाला त्याच्यामध्ये, कारण बाबासाहेबांचे राजकीय विचार समजून घेताना मला राज्यशास्त्राचा उपयोग आला.
1: मग इतक्या विषयामध्ये आपण ज्या पदवी घेतल्या तर त्याचाही अभ्यास यामध्ये खूप महत्वपूर्ण आपल्याला ठरला असेलच. पण आताचा जो एक महत्वाचा प्रश्न आहे, खास करून हा जो कार्यक्रम आहे नारी विश्व, म्हणजे यामध्ये आपल्या सख्यांना किंवा आपण सगळ्याच वेगवेगळ्या ज्या भूमिकांमधून जातो आहोत, तर त्यातली सगळ्यात मोठी भूमिका म्हणजे पालक, आई असणं. तर आता आई असताना मुलांना अभ्यासाबद्दल ज्या महत्वाच्या गोष्टी ज्या लहान वयातूनच आपण देऊ शकतो, सांगू शकतो, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण होणं. तर आपल्या दृष्टीने आपण काय सांगाल की मुलांमध्ये अभ्यासाची आवड मुळात कशी निर्माण व्हायला पाहिजे?
0: तर अभ्यासाची आवड जेव्हा आपण मुलांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतो तर त्यासाठी एक सूत्र आहे मॅडम, की लहान मुलं म्हणा किंवा आपल्या घरातील जी मुलं आहेत हे आपण जे सांगतो ते सांगितलेलं कधीच करत नाही, तर आपण जे करतो ते आपली मुलं करत असतात. त्यामुळे आपण जर वाचन करत असू तर आपले मुलं हे नक्कीच वाचतात. नाही तर मग आपण फक्त त्यांना म्हटलं की अभ्यास कर किंवा वाचन कर आणि आपण जर त्याच्यासमोर वाचन करत नसू किंवा इतर काही करत असू तर मुलं ऐकत नाही. त्यामुळे हा सूर नेहमी आहे की मुलं आमचं ऐकत नाही, परंतु तुम्ही जर स्वतः अध्ययनासाठी तत्पर असाल तर नक्कीच तुमचे मुलं तुमचं पाहून वाचन. आता माझ्या मुलांचं सांगायचं झाल्यास माझ्या मुलांना मला अभ्यास करा कधीच नाही म्हणावं लागलं, कारण घरामध्ये सगळं अभ्यासाचं वातावरण आहे. आमच्या इथे माझे यजमानही ते सुद्धा अजूनही शिकत आहेत, मी शिकत आहे, मुलगी मुलगा दोघही, म्हणजे लहानपणापासून आमच्या घरी असं अभ्यासाचंच वातावरण होतं, त्यामुळे मुलांना असं काही वेगळं सांगावं लागलं नाही. आणि हेच मी इतर पालकांनाही सांगू इच्छिते की तुमचे जर मुलं हे वाचनामध्ये राहावेशी तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही पण सदैव वाचन करत असले पाहिजे, तरच तुम्ही तुमच्या मुलांना त्या दृष्टीने घडवू शकाल.
1: मुलं अनुकरण प्रिय
0: असतात,
1: ते आपलं प्रत्येक गोष्टींचं अनुकरण करत असतात, त्यामुळे आपण जर चांगल्या सवयी आपल्यात ठेव

0: तर मुलांच्या बाबतीत त्या आपल्याला दिसून
1: दिसून
0: येतात.
1: येतात.
0: आता मॅडम, इतक्या वर्षांपासून आपण या क्षेत्रात कार्यरत आहात, इतक्या विषयांमध्ये आपण MA सुद्धा केलाय, सखोल असा अभ्यास आपण यामध्ये केलेला आहे, तर यामध्ये अनेक संशोधन किंवा एक वेगळी शिक्षण प्रणाली तुमच्या दृष्टिकोनातून किंवा तुमच्या तत्वामधून जी जी निघते आहे, किंवा तुम्हाला वाटतंय की नाही, समाजामध्ये जर तुम्हाला स्त्री ही सक्षम झाली पाहिजे, तर त्याबद्दल तुम्ही काही संशोधन, काही अभ्यास जो काही केलाय, तर यामध्ये आपले काय अनुभव आहे?
1: आत्ताची जी शिक्षण पद्धती आपण बघितली, तर याच्यामध्ये ही कौशल्याधिष्ठित, म्हणजे कौशल्य आपल्यात जर असेल तर निश्चितच आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो. तर यासाठी स्त्रियांनी हे कौशल्य असलेलं शिक्षण घेतलं पाहिजे, किंवा तिच्यामध्ये ती जे काही शिकते आहे त्याच्यामध्ये आपण कौशल्य कसं मिळू या दृष्टीने तिने वाटचाल करणं आवश्यक आहे. तर शैक्षणिक क्षेत्रात म्हणा, संशोधन करताना स्त्री म्हणून मला या ठिकाणी विविध अनुभव आलेत. म्हणजे प्रत्येक स्त्रीला ते येतात, ती गृहिणी जरी असली तरी तिला अनेक अनुभवातून जावं लागतं. तर शिक्षण घेत असताना किंवा संशोधन कार्य करत असताना घर सांभाळणं, त्यानंतर नोकरी, आपली नोकरी सांभाळणं, घर नोकरी सांभाळून आपलं जे अभ्यासाचे विषय आहेत किंवा जे संशोधनाचे विषय आहे त्या दृष्टीने अभ्यास करणं, त्यावर चिंतन करणं, वाचन करणं आणि त्याचबरोबर स्वतःचं आरोग्य सांभाळणं ही अगदी तारेवरची कसरत असते मॅडम,
0: बरोबर.
1: कुठल्याही स्त्रीसाठी करत असताना. आणि मला असं वाटतं की अशक्य असं काहीच नाही आहे जीवनामध्ये. फक्त ते जर आपल्याला करायचं असेल किंवा त्याच्यामध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपली मेहनत करण्याची तयारी असली पाहिजे आणि आपल्या मनाची तयारी असली पाहिजे आणि त्याकरिता आपल्या आरोग्याकडे आपण विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. आपल्या जीवनामध्ये जर या सगळ्या गोष्टी मिळवायच्या असतील तर आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राखणं हे आपलं
0: बरोबर आहे.
1: कर्तव्य आहे. तर एक स्त्री म्हणून ह्या सगळ्या अनुभवातून जावं लागतं तेव्हा कुठे आपल्याला यशाची गोडफळे या ठिकाणी चाखायला मिळतात असं मला वाटतं.
0: अगदी बरोबर आहे. म्हणजे जर आपण स्वस्थ असू तरच आपलं भविष्य सुद्धा आपण स्वस्थ ठेवू शकू. मॅडम, एक प्रश्न मला नेहमी जाणवतो की आता जसं स्त्री विवाहाच्या आधी आपले स्वप्न तर प्रत्येकीचेच वेगवेगळे असतात, पण लग्नानंतर काही मुलींचे स्वप्न तिथेच थांबून
1: थांबून
0: जातात,
1: जातात.
0: अर्थात त्याला बरेचसे कारणही असतात, पण अशक्य असं काहीच नाही जगात, असं आत्ताच आपण म्हणाला. तर आता एक उदाहरण द्यायचं झालं तर काही मुली एकत्र कुटुंबामध्ये असतात, यावेळी त्यांच्यावर जास्तीत जास्त जबाबदाऱ्या असतात, पण आपली जिद्द कशी पूर्ण करायची यासाठी जो एक घरून सपोर्ट असतो तो त्यांना पाहिजे तसा मिळत नाही, मग या वेळी त्या होता तेवढा कॉन्फिडन्स त्या
1: गमावून
0: गमावून
1: बसतात.
0: बसतात. अशा स्त्रियांसाठी किंवा अशा आपल्या सखींसाठी आपण काय त्यांना एक मोलाचा सल्ला द्याल?
1: आपले जे स्वप्न आहेत मॅडम, हे स्वप्न आपण, मला असं वाटतं की कधीच थांबवले नाही पाहिजेत. काही कारणास्तव जर विवाहानंतर त्याला मर्यादा येत असतील तर स्पष्ट आपण बोललं पाहिजे कुटुंबाशी त्या, आणि एक सुसंवाद जर आपल्यात असेल तर सुसंवादातून, सलोख्यातून बरेच प्रश्न या ठिकाणी सुटतात. म्हणून ज्या काही आता नवीन तरुणी आहेत ज्या विवाहानंतर, ज्यांना म्हणजे आधी ते भरपूर त्यांनी स्वप्न पाहिलेले असतात परंतु विवाहानंतर जर त्या स्वप्नावर मर्यादा येत असतील तर तिथे आपण कुठेतरी आवाज उठवला पाहिजे. कारण आपण जर शिक्षण घेत असू तर शिक्षणा जसं ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी म्हटलंय की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो अन्यायाविरुद्ध गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मग अशा वेळेस जर आपले स्वप्न म्हणा किंवा आपल्या ज्या इच्छा असतात त्या जर या ठिकाणी पूर्ण होत नसतील तर आपण आवाज उठवणं म्हणजे बंड करणं, म्हणजे इतरांशी भांडण वगैरे करून नाही तर सलोखा, आपल्या कुटुंबामध्ये जे ज्येष्ठ आहेत त्यांच्याशी सलोखा आणि सुसंवाद साधून जर आपण आपले स्वप्न पूर्तीकडे वाटचाल करू तर निश्चितच आपल्याला त्याच्यामध्ये ते सहकार्य करतील. तर त्या दृष्टिकोनातून आपला आपल्या कुटुंबाशी सुसंवाद असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तू मला सांगते की विचारधारेला जेव्हा मला रात्री घरी जाताना 10 वाजायचे मॅडम रेडी केल्यानंतर, तर माझ्याकडे सासूबाई आहेत माझ्या, त्यांचं वय जवळपास 78 त्यांना रनिंग आहे, पण माझ्या सासूबाई रात्रीचा 2 वर्ष त्यांनी रात्रीचा स्वयंपाक केला आणि आनंदाने, कारण त्यांना सुद्धा वय जरी त्यांचं 78 असलं तरी त्यांना सुद्धा शिक्षणाबद्दल म्हणजे आवड आहे त्यांना आणि अभिमान आहे की माझे म्हणजे सून आणि मुलगी, सून मुलगी माझा मुलगा हा शिकतो आहे याचा त्यांना अभिमान आहे. आणि आणि त्या अभिमानाने सांगायचे की काहीतरी बाबासाहेबाचं शिकायला जातात बापा रोज.

0: दोघं जण म्हणून मी रात्रीचा स्वयंपाक करतो असं म्हणजे त्यांच्या
1: अच्छा
0: भाषेत सांगते मी.
1: हाँ हाँ
0: तर हे बळ देणाऱ्या गोष्टी आहेत या.
1: म्हणजे
0: आणि हे
1: नॅचरली विचारधारा तुमच्या कुटुंबातच
0: कुटुंबात
1: रुजलेली आहे.
0: निश्चितच असं म्हटलं तरी चालेल. आणि शिक्षणाप्रती अतिशय प्रेम आहे, बाबासाहेबांबद्दल अतिशय आदर आहे, आणि एक स्वप्न आहे सगळ्यांचं की आपणही काहीतरी करावं,
1: करावं.
0: स्वप्न पाहणार कुटुंब आहे आमचं असंही म्हटलं तरी चालेल.
1: नाही, आताच्या समाजात खरं तर आदर्श कुटुंब म्हणायला पाहिजे. सगळ्यांमध्ये ती विचारधारा अजूनही वाहते आहे आणि खरी तळमळ तुमची ही आहे की समाजात ती जागोजागी पोहोचायला हवी, आजची स्त्री खंबीर असायला हवी.
0: नक्की.
1: कार्यक्रमात आता आपण एखादा म्युझिकल ब्रेक घेऊया, ऐकूया मॅडमच्या आवडीचं एखादं गीत. तर मॅडम कुठलं गीत आता ऐकवाल आपण?
0: आदमी मुसाफिर है, आता
1: आता
0: है जाता है, आते जाते रस्ते में
1: यादें छोड़
0: जाता है.

0: नारी विश्व या कार्यक्रमात आपण बातचीत करतोय छाया मनोहर बडगे खंडारे मॅडम यांच्याशी. आणि खास करून आज त्यांना आपण ज्या कारणासाठी आमंत्रित केलंय, तर कौतुकास्पद गोष्ट अशी आहे की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा अध्यक्ष अमरावती विद्यापीठाने त्यांना प्रथम सुवर्ण पदक देऊन सन्मानित केलंय. तर मॅडम, कार्यक्रमात आता आपण शेवटच्या टप्प्यावर येतोय आणि आता मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा की ज्या विषयात आपण PhD करताय तो विषय म्हणजे 1960 ते 1990 या कालखंडातील दलित आत्मकथनातील स्त्रियांचा मूल्य संघर्ष. अतिशय महत्वपूर्ण आणि जागृत करणारा विषय खर तर PhD संशोधनाचा हा जो विषय आहे तुमचा, त्याचं स्वरूप आणि उद्देश काय तो आपण सखींना आपल्या थोडक्यात सांगा.
1: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा याच दृष्टिकोनातून 1960 ते 1990 जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये जी जी दलित आत्मकथनं ती स्त्री लेखिकांची असो की पुरुष लेखकांची असो, त्या आत्मकथनातील ज्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांचा जो जीवन जगतानाचा जो संघर्ष आहे, जी विविध मूल्य घेऊन ती या ठिकाणी संघर्ष करते, तो संघर्ष मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी माझ्या संशोधनातून या ठिकाणी करते आहे. तर यासाठी एक गोष्ट मॅडम प्रकर्षाने सांगावीशी वाटते की माती आणि माता म्हणजे जमीन आणि स्त्रीला निसर्गाने जी सृजनाची शक्ती दिलेली आहे किंवा सृजनाची एक जी देणगी दिलेली आहे, तर ह्या देणगीला किंवा ह्या शक्तीला या ठिकाणी स्त्रियांनी ओळखलं पाहिजे. खऱ्या अर्थाने ती स्त्रीची बलस्थाने आहेत. ती या ठिकाणी निसर्गामध्ये कोणत्याही गोष्टीला ती मिळालेली नाही आहे, तर ती स्त्री आणि जमिनीला मिळालेली आहेत. म्हणजेच तिने स्वतःला या ठिकाणी कमी समजू नये किंवा तिच्यामध्ये ज्या काही तिच्या ज्या कमकुवत बाजू असतील त्या बाजूंना कसं आपल्याला मोठं करता येईल किंवा त्याला कसं विकसित करता येईल या दृष्टिकोनातून तिने या ठिकाणी विचार केला पाहिजे. आणि बाबासाहेबांचं जे म्हणणं आहे की बुद्धीची मशागत हेच आपल्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे, तर या दृष्टिकोनातूनच स्त्री शिक्षित झाली पाहिजे आणि स्त्री शिक्षित होऊन तिने त्या दृष्टिकोनातून आपला समाजही कसा पुढे जाईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि आता प्रश्न असेल माझ्या संशोधन विषयाचा, तर या ठिकाणी आत्मकथनांचं जेव्हा मी सखोल वाचन करते किंवा ते वाचन केल्यानंतर त्या स्थितीवर स्त्रियांच्या जेव्हा मी चिंतन करते तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की या ठिकाणची जी दलित स्त्री होती ही या ठिकाणी तिला दुहेरी किंवा तिहेरी म्हणता येईल अशा संघर्ष समोर जावं लागत होतं. म्हणजे एक स्त्री म्हणून तिचं जे शोषण होत होतं समाजामध्ये समाजव्यवस्थेमध्ये, त्याला पुरुष प्रधान संस्कृतीचा आणि एक जातीय म्हणजे वर्णव्यवस्थेने तिच्यावर जी गुलामी लादलेली होती अशा तिहेरी संघर्षातून या ठिकाणी ही दलित स्त्री आपलं जीवन जगताना या ठिकाणी मला त्या आत्मकथनातून दिसतं. या ठिकाणी शंकरराव खरातांचं तराळांतराळ असो किंवा बेबी कांबळ्यांचं जिनं उमचं असो किंवा कुमुद पावड्यांचं अंतस्फोट असो, हे

किंवा त्याला कसं विकसित करता येईल या दृष्टिकोनातून तिने या ठिकाणी विचार केला पाहिजे. आणि बाबासाहेबांचं जे म्हणणं आहे की बुद्धीची मशागत हेच आपल्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे, तर या दृष्टिकोनातूनच स्त्री शिक्षित झाली पाहिजे. आणि स्त्री शिक्षित होऊन तिने त्या दृष्टिकोनातून आपला समाजही कसा पुढे जाईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि आता प्रश्न असेल माझ्या संशोधन विषयाचा, तर या ठिकाणी आत्मकथनांचं जेव्हा मी सखोल वाचन करते किंवा ते वाचन केल्यानंतर त्या स्थितीवर स्त्रियांच्या जेव्हा मी चिंतन करते तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की या ठिकाणची जी दलित स्त्री होती ही या ठिकाणी तिला दुहेरी किंवा तिहेरी म्हणता येईल अशा संघर्ष समोर जावं लागत होतं. म्हणजे एक स्त्री म्हणून तिचं जे शोषण होत होतं समाजामध्ये समाजव्यवस्थेमध्ये त्याला पुरुष प्रधान संस्कृतीचा आणि एक जातीय म्हणजे वर्णव्यवस्थेने तिच्यावर जी गुलामी लादलेली होती अशा तिहेरी संघर्षातून या ठिकाणी ही दलित स्त्री आपलं जीवन जगताना या ठिकाणी मला त्या आत्मकथनातून दिसतं. या ठिकाणी शंकरराव खरातांचं तराळांतराळ असो किंवा बेबी कांबळ्यांचं जिनमचं असो किंवा कुमुद पावड्यांचं अंतस्फोट असो हे

0: तर वाचाल. मॅडम, खूपच सुंदर शब्दात, साध्या शब्दात आणि अगदी प्रभावी शब्दात आज आपण महत्वाच्या विषयाला हात घातलाय. आणि पुन्हा एकदा आपलं खूप खूप अभिनंदन. जो सन्मान आपल्याला अमरावती विद्यापीठाने प्रदान केलाय, तर आज नारी विश्व या कार्यक्रमात आपण आलात आणि इतक्या महत्वाच्या विषयावर आमच्याशी, आमच्या सखींशी चर्चा केली. नकळत का होईना त्यांचा आत्मविश्वास आपण आज वाढवलाय, त्यासाठी आम्ही आपले खूप आभारी आहोत. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम. मी सुद्धा अमरावती आकाशवाणीची या ठिकाणी मनापासून आभार मानते.
2: श्रोते, आताच आपण नारी विश्व या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारेमध्ये महिलांची भूमिका याविषयी छाया मनोहर बडगे खंडारे यांची समीधा काकरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा. श्रोतेहो, आताच आपण विविधा अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम ऐकलात. आज या कार्यक्रमातली मुलाखत पुन्हा प्रसारित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
2: मंद्र मध्य तार सप्तकाची, नव्या जुन्याच्या संगमाची, माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी केंद्र.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 10:32 आणि 53 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत आपला आवडता लोकप्रिय असलेला मराठी चित्रपट गीतांवर आधारित असलेला कार्यक्रम गीत गंगा. गीत गंगा रसिका आजच्या आपल्या आवडत्या मराठी चित्रपट गीतांनी सजलेल्या गीतगंगा कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. रसिका, आज गीतगंगा कार्यक्रमात आपण काही उडत्या चालीची गीतं ऐकणार आहोत. तर कार्यक्रमातलं हे पहिलं गीत आहे वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं. अवधूत गुप्ते यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय स्वतः अवधूत गुप्ते यांनी. चित्रपट आहे झेंडा.
1: Swimming and fishing the sea out for me.

0: श्रोते हो हे गीत होतं वैशाली सामंत, उर्मिला धनगर आणि अमित राज यांच्या संमिश्र स्वरात. गुरु ठाकूर यांची ही गीतरचना होती आणि या रचनेला संगीतबद्ध केलं होतं अमित राज यांनी. चित्रपट होता तू हिरे. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी चित्रपट गीतांनी सजलेल्या गीतगंगा या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात घेऊयात ही अल्पशी विश्रांती.
1: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
2: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा, फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
1: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
2: का?
1: हा SMS स्कॅम आहे. क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
2: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल जहा.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी चित्रपट गीताने सजलेल्या गीतगंगा कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता पुढे ऐकूयात वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांची गीतरचना. या रचनेला संगीताची साथ दिली आहे अजित समीर यांनी आणि चित्रपट आहे अगाड बम.

श्रोते हो, आताच आपण सिद्धार्थ महादेवन आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मंगेश कांगळे यांची गीतरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं चिनार महेश यांनी आणि चित्रपट होता उर्फी. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी चित्रपट गीतांनी सजलेल्या गीतगंगा या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता यानंतरचं गीत ऐकूयात जबरदस्त या चित्रपटातलं. स्वप्नील बांदोडकर आणि अजय गोगावले यांचा संमिश्र स्वर आहे. श्रीरंग गोडबोले यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे अजय अतुल यांनी.

श्रुती आता ऐकूयात परत एकदा स्वप्नील बांदोडकर आणि माधुरी करमरकर यांच्या समिश्र स्वरात मंगेश कुलकर्णी यांची गीतरचना. या रचनेला संगीताची साथ दिली आहे अजय अतुल यांनी आणि चित्रपट आहे सही रे सही.

कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात टाईम पास या चित्रपटातलं गीत. स्वप्नील बांदोडकर आणि सहकाऱ्यांचा स्वर आहे. GH पाटील यांची ही गीत रचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे चिनार महेश यांनी.

0: रसिक हो, या गीतासोबतच आजचा आपला आवडता गीतगंगा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. आपण पुन्हा भेटूया छान छान निवडक गाण्यांसह एका नवीन कार्यक्रमात. तोवर आपल्या रेडिओ मैत्रिणीला अनुमती द्या. नमस्कार.
1: गीत गंगा.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz वर प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: 105 MHz वर प्रसार भारतीच्या वेब ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर रसिक आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळची 11:01 आणि 41 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणारा आपकी फरमाइश हा पत्र फरमाइशी गीतांचा कार्यक्रम.
1: गीतगुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन गीतगुंजन
0: रसिक आजच्या आपल्या आवडत्या गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या आपकी फरमाइश या पत्र फरमाइशी गीतांच्या कार्यक्रमात मी आपले रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आज ईद ए मिलाद सर्वत्र साजरा होतोय. आमच्या मुस्लिम श्रोता बांधवांना आकाशवाणी अमरावती केंद्रातर्फे आजच्या ईद ए मिलादच्या अनेक शुभेच्छा. श्रोते हो, आज गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या आपकी फरमाइश या पत्र फरमाइशी गीतांच्या कार्यक्रमात हे सुरुवातीचं जे फरमाइशी पत्र आलेलं आहे आणि त्या गाण्याचे बोल आहेत दिल्ली सिक्स या चित्रपटातलं हे गीत आहे आणि जावेद अली, कैलाश खेर आणि सहकाऱ्यांचा स्वर आहे. प्रसून जोशी यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय AR रहमान यांनी. आणि या गाण्यासाठी पत्र पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत हे आहेत सरोज चौक अमरावती महाराष्ट्रहून कमरुल्ला ठेकेदार, नसीम बेगम, आयशा खान, हदिया खान, अस्मा सालिया, शोएब खान, साइमा खान, पोत्रा मुश्तबा खान, पोत्री अफिया खान, राव भाई, शहीद भाई. गांधीबाग अकोल्याहून आहेत रमेश कटनकर, वैशाली कटनकर आणि यांना जे गीत ऐकायचं आहे तेच गीत आणखीन आमचे जे श्रोते आहेत नियमित श्रोते आहेत त्यांना पण ऐकायचं आहे. ते आहेत तिरुपतीनगर लातूरहून संगीता जैन, सूरज जैन, PR जैन. दयानंद नगर नांदेडहून आहेत प्रकाश जैन आणि मित्र परिवार. आणि यांच्यासोबत आणखी हे एक पत्र आहे याच गाण्यासाठी आलेलं. हे पाठवणारे आमचे श्रोते आहेत सुनील पेंदाम, बढे प्लॉट, पुलगाव, जिल्हा वर्धाहून यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं हे पहिलं फरमाइशी गीत दिल्ली सिक्स या चित्रपटातलं.

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

श्रुतीहो आत्तासापर्यंत सिक्स या चित्रपटातलं हे गीत ऐकलं. यानंतरचं जे गीत आहे, फरमायशी गीत आहे, ते आहे खाकी या चित्रपटातलं. रिचा शर्मा, कैलाश खेर यांचा संमिश्र स्वर आहे, समीर यांची शब्दरचना आहे आणि राम संपत यांचं संगीत आहे. आणि या गाण्यासाठी पत्र पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत सारस रे श्रोता संघ, तालुका माजलगाव, जिल्हा बीडहून नारायण चिरके, सौ चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगरडे आणि समर्थ उमरे यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. आणि आणखी एक पत्र याच गाण्यासाठी आहे, ते आहेत राम श्रोता संघ निहिदा पिंजरचे, नंदकिशोर गिलबिले, सुनीता गिलबिले, लखन कुमार, प्रगती आणि गिलबिले परिवारजन. आणखी एक पत्र याच गाण्यासाठी आपल्याला पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत, हे आहेत दीप रेडिओ लिस्नर्स क्लब, लेहगाव रेल्वे, तालुका दर्यापूरहून दीपक कुरहडे, आशिष कुरहडे, कुमारी कल्पना कुरहडे, रमेश इंगळे, बंटी कुरहडे आणि समस्त कुरहडे परिवारजन. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूया खाकी या चित्रपटातलं हे छान संगीत.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात हिंदी चित्रपट संगीताने सजलेल्या आजच्या गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या आपकी फरमाइश या पत्र फरमाइशी गीतांच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता यानंतरचे गीत जे आहे ते आहे जिगरी दोस्त या चित्रपटातलं. मोहम्मद रफी यांचा स्वर आहे, आनंद बक्षी यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि या गाण्यासाठी आवड कळवणारे आमचे नियमित श्रोते आहेत, हे आहेत कृष्णनगर टीव्ही टॉवर सेमिनरी हिल्स हून नागपूर इथून नाना डोंगर दिवे, रमाताई डोंगर दिवे, सीमाताई डोंगर दिवे, रीमाताई डोंगर दिवे, दीक्षाताई डोंगर दिवे, राहुल डोंगर दिवे, जगदीश मोहोड आणि सुवर्णा मोहोड. आणखी एक पत्र याच गाण्यासाठी आपल्याला पाठवलेलं आहे, हे आमचे श्रोते आहेत, हे आहेत सागर रेडिओ श्रोता संघ शिवाजीनगर वडाळी देशमुख हून राजेश खोबरखेडे, शिवसागर खोबरखेडे, सौ इंदिराबाई खोबरखेडे, सुनैना खोबरखेडे, सौ दीपाली धाडे, राम धाडे, सागर खोबरा खोबरखेडे, राजू खोबरखेडे आणि स्वराज धांडे. आणि याच गाण्यासाठी आणखी आपल्याला पत्र पाठवलेलं आहे, हे पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत, हे आहेत गोपालनगर अमरावतीहून गुन्नू सिंग माळवे, शोभा माळवे, जयंत माळवे, शरीव माळवे आणि पृथ्वी माळवे. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात जिगरी दोस्त या चित्रपटातलं हे छानसं गीत.

श्रुतो अपने कथात आज गीत गुंजन कार्यक्रमा अंतर्गत असणारा आपकी फरमाइश पत्र फरमाइशी गीतांचा कार्यक्रम. यानंतरचं जे फरमाइशी गीत आहे ते आहे चोरी चोरी या चित्रपटातलं. लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा स्वर आहे. हसरा जयपुरी यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे शंकर जयकिशन यांनी. आणि या गाण्यासाठी आवड कळवणारे आमचे नियमित श्रोते आहेत जांभरून तालुका अर्धापूरहून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, कुमारी साध्वी जोशी आणि परभणीहून आहेत गणेश हरगावकर. आणि याच गाण्यासाठी आणखी पत्र पाठवणारे आमचे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगावहून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ, गजानन घायाळ. आणि आणखी एक पत्र याच गाण्यासाठी आपल्याला प्राप्त झालेलं आहे. हे पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत गगलानी नगर वडाळी नाका अमरावतीहून संजय वाघुळे, शारदा वाघुळे, समीक्षा वाघुळे, कमल पुष्प कॉलनी वलगाव रोड अमरावतीहून आहेत नलिनी वाघुळे, कल्याणी वाघुळे, यश वाघुळे, शालिनी वाघुळे, अतुल वाघुळे, अंकिता वाघुळे आणि गौरी वाघुळे. बालाजी चौक वलगावहून आहेत सारिका वाघुळे, उन्नती वाघुळे आणि पलक वाघुळे. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात चोरी चोरी या चित्रपटातलं हे छान संगीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात आपण पाठवलेल्या पत्र फरमायशी गीतांच्या कार्यक्रमाचा, आपकी फरमायश या कार्यक्रमाचा आजच्या गीतगुंजन या कार्यक्रमाअंतर्गत. आणि आज आता यानंतरचे जे गीत आहे ते आहे चित चोर या चित्रपटातलं. येसुदास यांचा स्वर आहे, रवींद्र जैन यांचं संगीत आहे आणि रवींद्र जैन यांचीच ही गीतरचना आहे. आणि या गाण्यासाठी आवड कळवणारे आमचे नियमित श्रोते आहेत, हे आहेत संगम रेडिओ श्रोता संघ धानोरा विटाळी इथून भगवान पाटील, मंगेश पाटील, सचिन पाटील, प्रेम, श्रेया, श्रुती आणि भैया पाटील. आणि यानंतरचे हे जे पत्र आहे याच गाण्यासाठी पाठवणारे हे आहेत साने गुरुजी श्रोता संघ शाखा तालखेडा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगावहून काशीनाथ ढेंगे, मंगेश ढेंगे, गणेश ढेंगे आणि प्रशांत पाटील. आणि याच गाण्यासाठी आणखी एक पत्र आपल्याला पाठवलेलं आहे, हे पाठवणारे आमचे श्रोते आहेत हे आहेत सुंदरखेड राजमातानगर बुलढाणा महाराष्ट्र हो नरेंद्र नरवाडे, ज्योती नरवाडे, आकांक्षा नरवाडे, आकाश कुमार. आणि आणखी एक पत्र याच गाण्यासाठी आलेलं आहे आणि हे पाठवणारे आमचे श्रोते आहेत आशा रेडिओ श्रोता संघ मेहेरनगर उमरखेड महाराष्ट्रहून अभिजित गव्हाणकर राही, श्रीमती सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर बदलापूर मुंबईहून आहेत, सिद्धांत गव्हाणकर, प्रणिता गव्हाणकर, अर्जुन गव्हाणकर, टुकटुक उर्फ त्यांचं हे नाव आहे, आकार हाईट्स बहादुरा नागपूरहून आहेत, वैशाली शैलेश गव्हाणकर आणि सुमित गव्हाणकर आणि कुमारी ध्वनी गव्हाणकर परी. आणि आणखी हे पत्र आपल्यासाठी पाठवलेलं आहे, या गाण्यासाठी पाठवलेलं आहे गुरुकृपा सिटी मारडी रोड अमरावतीहून दिनेश केने, कल्पना केने आणि आदित्य केने यांनी. चांदोरे प्लॉट यवतमाळहून आहेत छाया डेहनकर, वैभव डेहनकर, जया डेहनकर. गगलानी नगर वडाळी नाका अमरावतीहून आहेत मुरलीधर यावतकर, प्रिया यावतकर आणि अश्वेत यावतकर. रहाटगाव जुनी वस्ती अमरावतीहून आहेत नितेश चर्जन, स्नेहल चर्जन, आराध्य चर्जन आणि निशांत चर्जन. पूर्णानगरहून आहेत संजय सरवटकर, आशिष सरवटकर, ज्योती, विनायक, शोभा, सूर्यप्रकाश, राजश्री, चुटकी, श्रुतिका आणि अश्विनी सरवटकर. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात चित चोर या चित्रपटातलं हे छानसं गीत.

0: श्रुती हो आपणकत आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात गीतगुंजन या कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या आपकी फरमाइश या पत्र फरमाइशी गीतांच्या कार्यक्रमाचा कार्यक्रमात घेऊयात ही क्षणभर विश्रांती. रसिक हो आपण असा कुठेही पण सदैव ट्यून असू द्या आपलीच आवडती आकाशवाणी अमरावती.
1: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं. अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
2: ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा.
3: निसर्ग मानवास देईल भरभरून, तरी मानवाची क्षमेना तहान. निसर्ग मानवाचा दोस्त करा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा. आकाशवाणी अमरावती तर्फे

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सध्या आपण आनंद घेत आहात गीत गुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या आपकी फरमाइश या पत्र फरमाइशी गीतांच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता यानंतरचे जे फरमाइशी गीत आहे ते आहे पूर्णिमा या चित्रपटातलं. लता मंगेशकर आणि मुकेश यांचा युगलस्वर आहे, गुलजार यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी. आणि या गाण्यासाठी आवड करणारे आमचे नियमित श्रोते आहेत हे आहेत सुंदर हस्ताक्षर आणि कलाकुसर करणारे, पत्र एकदम सजवून पाठवणारे, सुवाच्य अक्षर असणारे आमचे नियमित श्रोते जिल्हा अमरावती प्रवीणनगर हून आहेत चंदू हतोले, सीमा हतोले, स्नेहल हतोले, अधिश्री हतोले. श्रीरामनगर मधून आहेत शाश्वत कतोरे. मुंबई कल्याण हून आहेत संजय हतोले. आणि या गाण्यासाठी आणखी आपल्याला फरमायशी पत्र आलेलं आहे. तर हे पत्र पाठवणारे आमचे श्रोते आहेत प्रोफेसर कॉलनी अमरावती हून अजाबराव बोरकर, शकुंतला बोरकर, किशोर बोरकर, मनीषा बोरकर, सुधीर बोरकर, ईशानी आणि अध्विका बोरकर. उत्कर्ष कॉलनी अमरावतीहून आहेत बबनराव काळे, ज्योती काळे, श्वेता काळे, कल्याणी काळे आणि सचिन काळे. गजानन कॉलनी पाठ्यपुस्तक मंडळ अमरावतीहून आहेत सुधर्म हांडे, अंजली हांडे, प्रसन्न हांडे, राखी हांडे, यश हांडे, सुरेश बेदरकर, संगीता बेदरकर आणि गौरव बेदरकर. ग्रेटर कैलास नगर लेन नंबर 6 अमरावतीहून आहेत पुष्पा रामटेके, भावना दास, अर्चना पाटील, चंदा ढंगारे, माधुरी मेश्राम, सरोज वानखडे, वृषाली राऊत. साने गुरुजी नगर अमरावतीहून आहेत प्रशांत डांगे, अरुंधती डांगे, प्रथमेश आणि ओंकार डांगे. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात पूर्णिमा या चित्रपटातलं हे छानसं गीत लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरातलं.

श्रुती हो, आताच आपण किशोर कुमार यांच्या स्वरात हे छानसं गीत ऐकलं, जुगनू या चित्रपटातलं. यानंतरचं जे फरमाईशी गीत आहे ते आहे दिल तो पागल है या चित्रपटातलं. उदित नारायण आणि लता मंगेशकर यांचा युगलस्वर आहे. आनंद बक्षी यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय उत्तम सिंग यांनी. आणि या गाण्यासाठी आवड करणारे आमचे नियमित श्रोते आहेत कल्याणनगर अमरावतीहून रमेश किल्लेकर, श्यामाताई किल्लेकर, आयुषी किल्लेकर, आराध्या किल्लेकर, माही किल्लेकर आणि अंश किल्लेकर. आणि आणखी एक पत्र ह्याच गाण्यासाठी आलेलं आहे. हे पाठवणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट बोरी खुर्द तालुका जाफराबाद जिल्हा जालन्याहून श्री सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, सौ जगुताई राजे जाधव, सौ साक्षीताई राजे जाधव, चिरंजीव संचित वायाळ आरे गावहून आहेत. मोताळ्याहून आहेत चिरंजीव प्रथमेश देशमुख, करड्याहून आहेत चिरंजीव स्वामी देशमुख, मोताळ्याहून आहेत कुमारी प्रणाली देशमुख आणि करड्याहून आहेत कुमारी सानवी देशमुख. समस्त राजे जाधव वायाळ देशमुख परिवारजन यांना हे गीत ऐकायचे आहे. आणि यांच्यासोबत आणखी एक पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे. हे पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत वरुड जळुकाहून महेंद्र सरकटे, विनया सरकटे, मीनाक्षी सरकटे आणि स्वराज वानखडे यांचं हे पत्र आहे. आणि आणखी एक पत्र ह्याच गाण्यासाठी आपल्याला प्राप्त झालं आहे. दिल तो पागल है या चित्रपटातलं हे शीर्षगीत आहे. यासाठी आवड कळवली आहे ग्रेटर कैलास नगर वडाळी, माफ करा, ग्रेटर कैलास नगर अमरावतीहून आहेत अनिता काळवांडे, दमयंती मुंद्रे, सुनीता वानखडे, आशा कांबळे, ग्रीष्मा कांबळे, प्रीती धनदर, तनिषा धनदर, नलिनी दहाट, अनिषा डोंगरे.

नवरे रजनी नारनवरे आशा गुजरे संजीवनी पाटील विजया खुबरागडे वैशाली गजभिये आणि रुचिला इंगोले. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात दिल तो पागल है या चित्रपटातलं हे शीर्षक गीत.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात गीतगुंजन कार्यक्रमांतर्गत असणाऱ्या आपकी फरमायशी या पत्र फरमायशी गीतांच्या कार्यक्रमाचा. आणि यानंतरचं जे फरमायशी गीत आहे ते आहे चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटातला. चिन्मय श्रीपिता आणि गोपी सुंदर यांचा युगल स्वर आहे. अमिताभ भट्टाचार्य यांची ही गीतरचना आहे आणि या गीताला संगीताने सजवलेलं आहे विशाल शेखर यांनी. आणि या गाण्यासाठी आवड करणारे आमचे नियमित श्रोते आहेत. हे आहेत छत्री तलाव अमरावतीहून साधना राणे गुप्ता आणि किशोर गुप्ता. आणि आणखी एक पत्र आहे पाठवलेलं आपल्याला याच गाण्यासाठी रामनगर रोड शांतीनगर इंदोरहून खुशी.

संगीताने सजवलेला आहे विशाल शेखर यांनी. आणि या गाण्यासाठी आवड करणारे आमचे नियमित श्रोते आहेत, हे आहेत छत्री तलाव अमरावतीहून साधना राणे गुप्ता आणि किशोर गुप्ता. आणि आणखी एक पत्र आहे पाठवलेलं आपल्याला याच गाण्यासाठी रामनगर रोड शांतीनगर इंदोरहून खुशी खर्चे, ब्रोनो खर्चे, गणेश खर्चे, कार्तिक खर्चे, संजना खर्चे, परी खर्चे, ललिता नारायण खर्चे, स्वाती प्रयाग चौधरी आणि मालती चौधरी. आणि याच गाण्यासाठी आणखी पत्र आपल्याला प्राप्त झालेली आहेत, हे पाठवणारे आमचे श्रोते आहेत कुंड सर्जापूर जिल्हा अमरावतीहून गौरव निंभोरकर बंटी मानकर, कुंड खुर्द जिल्हा अमरावतीहून आहेत शशिकांत भेंडे, मधुर कॉलनी परतवाड्याहून आहेत विनोद कोकाटे आणि सरला कोकाटे, चांदूर रेल्वे पेट्रोल पंपहून आहेत सूरज भस्मे, वेदांत कांबळे आणि अशोक खडसे, एकलासपूर तालुका अचलपूर जिल्हा अमरावतीहून आहेत गोपाळराव नागे, निलेश नागे, योगिता सतीश नवलकर, राणी चेतन खराटे आणि निकिता निलेश नागे. आणि उत्तमसरा तालुका भातकुली जिल्हा अमरावतीहून आहेत ज्ञानेश्वर बेलसरे, राहुल बेलसरे, आराध्या बेलसरे, ऋषिका बेलसरे, अतुल बेलसरे, अर्षिका बेलसरे, रुपाली बेलसरे, प्रगती बेलसरे आणि माधुरी सवई. प्रतीकनगर रहाडगाव अमरावतीहून आहेत जयंत वसंतराव तायडे, सपना जयंत तायडे, सुधा वसंतराव तायडे, श्रद्धा आणि समृद्धी तायडे. जिल्हा बुलढाणा नांदुराहून आहेत लताताई मोतालकर, दिपाली मोतालकर आणि कृष्णा मोतालकर. कुष्टा बुद्रुक जिल्हा अमरावतीहून आहेत प्रवीण हागोणे, योगिता हागोणे, प्रियाली हागोणे आणि पार्थ हागोणे. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटातलं हे छान सगळं.

श्रोते हो, यानंतरचं गीत आहे उदित नारायण आणि यलका अलका याग्निक यांच्या युगलस्वरात. समीर यांची शब्दरचना आहे आणि हिमेश रेशमिया यांचं संगीत आहे. चित्रपट आहे ऐतराज आणि या गाण्यासाठी आपल्याला पत्र पाठवलेलं आहे, फरमाइश कळवलेली आहे. हे आमचे नियमित श्रोते आहेत. हे आहेत जरूड बरूड जिल्हा अमरावतीहून बाबासाहेब वाडोदे मीनाक्षी चरपे, पुण्याहून आहेत पंकज वाडोदे आणि आर्या प्रियंका वाडोदे यांचं हे पत्र आहे. महेसवाडी तालुका मलकापूरहून आहेत शत्रुघ्न धाडे, वाल्मिक धाडे, नेनाजी धाडे, स्वप्नील धाडे, अजय खिरोडकर आणि मुक्काम पोस्ट नांदखेड जिल्हा वाशिमहून आहेत अशोक चुमळे, दिनेश चुमळे, रुपेश चुमळे, लीलाबाई चुमळे, चैताली चुमळे आणि प्रीती चांदणे. वृंदावन कॉलनी अमरावतीहून आहेत गजानन डवरे, उमा डवरे, अंकुर डवरे, शिवानी डवरे, सागर डवरे आणि अवनी डवरे, पुष्पा कांडलकर, वैष्णवी कांडलकर, श्याम कांडलकर, चार्वी कांडलकर, संजय कांडलकर, प्रतिभा कांडलकर, माही कांडलकर, लक्ष्मी कांडलकर. हर्षराज कॉलनी अमरावतीहून आहेत विजय मारोटकर, श्वेता मारोटकर, साहिल मारोटकर, आस्था मारोटकर, अविनाश मारोटकर, संजीवनी मारोटकर, पार्थ मारोटकर आणि सौम्य मारोटकर. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात ऐतराज या चित्रपटातलं हे छानसं गीत.

श्रोतेहो 18 गीत गुंजन कार्यक्रम अंतर्गत असणाऱ्या आपकी फरमाइश या पत्र फरमाइशी गीतांच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात बजरंगी भाईजान या चित्रपटातले गीत. अदनान सामी आणि सहकाऱ्यांचा स्वर आहे, कौसर मुनीर यांची शब्दरचना आहे आणि प्रीतम यांचं संगीत आहे. आणि या गाण्यासाठी आवड करणारे आमचे नियमित श्रोते आहेत जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी सायरा बनो शेख दस्तगीर शेख फैज नबी शेख शाकिर शेख इस्लाम बी शेख बाबा शेख करिश्मा शेख सिमर शेख सानिया शकील पठाण वरसंगीकर बिस्मिला बी शेख गदर शेख आणि निलोफर शेख हिप्परसोगाहून आहेत. तालुका बिलोली जिल्हा नांदेडहून आहेत चांदनी अय्युब सय्यद आणि बाळ राजे अमन सय्यद माहिरा सय्यद. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात बजरंगी भाईजान या चित्रपटातलं हे शेवटचं छानसं फरमायशी गीत.

0: सहमती द्या. आपण पुन्हा भेटूया कुठल्या कार्यक्रमात. तोवर आपण सगळे स्वस्त रहा, मस्त रहा, सण उत्सव उत्साहाने साजरे करा आणि आपल्या प्रियजनांसमोर सहकाऱ्यांसमोर ऐकत रहा आपली आवडती आकाशवाणी अमरावती. नमस्कार.
1: गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन, गीतगुंजन.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेब ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. माध्यानेचे 12 वाजले आहेत. आता वनिता मंडळ कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि विद्यागौरीचा नमस्कार. श्रावण सुरू आहे, संकल्पांसाठी उत्तम दिवस सुरू आहेत. आजच्या कार्यक्रमातली मुलाखत ऐकून तुम्हीही प्लास्टिक व्यवस्थापनाचा संकल्प कराल याची मला पूर्ण खात्री आहे. चला तर मग उशीर कशाला, आज भेटूया केल्याने होता आहे रे हे सिद्ध करणाऱ्या प्लास्टिक वॉरियर डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांना.

मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि विद्या गौरीचा नमस्कार. श्रावण सुरू आहे, संकल्पांसाठी उत्तम दिवस सुरू आहेत. आजच्या कार्यक्रमातली मुलाखत ऐकून तुम्हीही प्लास्टिक व्यवस्थापनाचा संकल्प कराल याची मला पूर्ण खात्री आहे. चला तर मग उशीर कशाला, आज भेटूया केल्याने होता आहे रे हे सिद्ध करणाऱ्या प्लास्टिक वॉरियर डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांना.

0: मुलाच्या मृत्यूच्या प्रसंगाने तुमच्या विचारांची दिशा बदलली आणि व्यवसाय सुद्धा बदलला, ऐकायला आवडेल.
1: खरं सांगू का, तोपर्यंत आयुष्य, म्हणजे जोपर्यंत हे हरिण आमच्या आयुष्यात आलं नाही तोपर्यंत आयुष्य नेहमीप्रमाणे सर्वसामान्यांचं जसं असतं तसंच होतं. म्हणजे शिक्षण, त्याच्यानंतर फक्त नोकरीच्या ऐवजी व्यवसाय, हेच. आणि हे करत असताना कधी असं वाटलं नाही की मी कचऱ्यावर काम करेन.
0: हो,
1: कारण म्हणजे आपण कचरा हा जरी दररोज आपण बघत असलो, करत असलो, तरीही आपण त्याच्यावर काम करू असं कुठेही नसतं. मग आम्ही 2009 मध्ये एका अभयारण्यात गेलो, तर तिथे आम्हाला सांगितलं तुम्ही या बाजूला जाऊ नका कारण हरिण मेले.
0: हो,
1: आम्हाला जास्त आनंद बहुतेक वाघांनी खाल्लेला असणार वगैरे. पण दोन चार दिवसांनी कळलं की त्या हरणाच्या पोटामध्ये प्लास्टिक सापडलं. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा आम्ही ते फोटो दाखवायचो तेव्हा असं व्हायचं की अरे असं कसं करतात लोक, कारण का तुमच्या आमच्या सारखीच लोक जातात आणि तुमच्या आमच्या सारखीच लोक तिथे कचरा टाकून येतात. बर, प्राण्यांचं कसं असतं, प्राण्यांनाही म्हणजे मीठ लागतं, मग ते त्यातला म्हणजे चाटतात आणि ती पिशवी पोटात जाते. बर, ती तिथेच राहते, हालत नाही. काही दिवसांनी त्यांचा पाणी आणि पाणी नसल्याने आणि पोटात जागा कमी असल्याने मृत्यू होतो. मग आधी हरिण इतकं गोंडस, त्याचं म्हणजे आमचं असं व्हायचं असं कसं लोक करतात आणि कोणी ह्याच्यावर का काही करत नाही.
0: हा,
1: कारण का कसं असतं, कोणीतरी दुसऱ्यांनी काहीतरी करावं ही आपली प्रत्येकाची इच्छा असते. आणि मग आमचं गप्पा मारताना मी आणि माझं जे सहकारी आहेत शिरीष फडतरे म्हणून, आम्ही असे चहा पित असताना आमचं एकदा असं झालं की आपण सगळे लोक म्हणजे एकमेकांसारखेच आहोत, आपणही ह्याच्यावर काही करत नाही. मग आम्ही ठरवलं प्लास्टिक असतं काय हे शोधून काढू. म्हणून मग आमचा तो प्रवास चालू झाला
0: की मुळाशी जायचं ठरवलं.
1: आधी असतं काय, मग कळलं प्लास्टिक हे आपलं फॉसिल फ्युएल की ज्याच्यापासून डिझेल पेट्रोल होतं त्याच्यापासूनच प्लास्टिक बनतं. मग आता त्याचं होतं काय, तर मग असं कळलं की काही प्लास्टिक हे रिसायकल होतं त्याच्यापासून परत प्लास्टिक बनतं. पण जवळजवळ 40 ते 50% प्लास्टिक हे निसर्गात सोडून दिलं जातं. एक मी फक्त तुम्हाला आकडा देते, गेल्या 60 दशकामध्ये जगभरात 8 बिलियन पेक्षाही जास्ती प्लास्टिकचा कचरा तयार झाला.
0: माय गॉड,
1: त्यातला 9% रिसायकल झाला
0: फक्त.
1: हो, फक्त 12% हा जाळला गेला आणि जो बाकीचा राहिलेला आहे साधारण काय जो आहे तो अजूनही ह्या पृथ्वी तलावर इथेच राहणार आहे. म्हणजे एक प्लास्टिकची आज आपण काय चॉकलेट खाल्लं त्याच्यावरची चांदी जी आहे ती तुमचे माझे म्हणजे मुलं पतवंड गेली त्याची त्यांची पतवंड झाली तरीही ते राहणार आहे. मग ही जेव्हा भीतीदायक गोष्ट आली मग तेव्हा वाटलं की अरे आपण ह्याच्यावर काही काम करू शकतो का. बर, आम्ही दोघही इंजिनियर नाही बर का, त्यामुळे आपण काही करू असं काही नव्हतं, पण बघूयात तरी. म्हणून खरं आमचा हा म्हणजे आम्ही काम सुरू केलं आणि म्हणजे पहिली आमची प्रयोगशाळा होती हे स्वयंपाकघर. मग त्याच्यामध्ये प्लास्टिक वेगवेगळ्या भांड्यात घालणं, ते गरम करणं, पाण्यात घालणं. आणि खरी आयडिया आम्हाला आली म्हणजे म्हणतो ना आपला एक दिवा लागला तो म्हणजे जेव्हा आम्ही एक बर्फाचा खडा वितळताना पाहिला की तेव्हा असं झालं पाण्यापासून बर्फ, बर्फापासून पाणी. मग आपण हे प्लास्टिक बदल करू शकतो का. हा, म्हणजे प्लास्टिक बनतं फॉसिल फ्युएल पासून, म्हणजे तर त्याच्यापासून आपण परत फ्युएल बनवू शकतो का. या एका साध्या सोप्या ह्याच्यातनं आमचा खरं प्रवास सुरू झाला. आणि मग आम्ही एका प्रेशर कुकर मध्ये घातला, तो इतकं छोटं होतं की तो प्रेशर कुकर फुटला आतल्या प्रेशरने. मग असं वाटलं की अरे चला मोठा प्रेशर कुकर, मग कुठल्या तरी मित्राकडनं मोठा प्रेशर कुकर मिळवला, आणला आणि तो घातला. मग म्हणजे ते हे झालं, मग कोणीतरी सांगितलं शिट्टी काढा, ती काढली, मग सगळं वरती काळं काळं झालं. मग कोणीतरी सांगितलं की तुम्ही त्याला ट्यूब लावून बघा. मग हे करत असताना खूप वाचन चाललो की काय, की अभ्यास करत होतो, लोकांशी बोलत होतो की काय करता येईल. आणि मग एक 4 ते 5 महिन्यांनी आम्हाला असं जाणवलं की ती जी काळी ट्यूब आहे त्याच्यातनं ते जे पाण्यात घातली होती त्याच्यावरती एक काळ्या रंगाचे तरंग आले.
0: बर,
1: मग ते काढले आणि ते जेव्हा तपासले तेव्हा लक्षात आलं अरे चा हे तर म्हणजे परत खनिज तेलच झालं. मग आम्ही पहिलं मशीन बनवलं 2010 ला
0: आणि
1: तेव्हा

0: आम्ही भारतातले पहिले असं
1: पायोनियर
0: पायोनियर म्हणजे प्लास्टिक टू फ्युएल बनवणारे होतो.
1: अशा रीतीने तुमची सुरुवात झाली. मी जे म्हणते की केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे. तसं तुम्ही आधी केलं आणि हे सांगितलं की केल्याने होतं गोष्टी होतात.
0: हा पण म्हणजे असं काही मनात नव्हतं की म्हणजे केल्याने होत आहे,
1: पण तो अवेअरनेस होता ना की ह्याचं काहीतरी केलं पाहिजे. हा जो एक काय टोचणी असते त्यातून त्या सगळ्या गोष्टी बाहेर येतात. खूपच छान मेधाताई, 2002 सालापासून साधारण प्लास्टिक बद्दल एक अवेअरनेस सुरू झाला बऱ्यापैकी, आणि प्लास्टिकवर बंदी आली, मग त्याचं किती मायक्रॉन वगैरे सगळं, आणि मग रिसायकल रियूज हे विचार खूप पुढे आले, आणि सोबत पारंपरिक प्लास्टिक नष्ट करण्याचे जे पर्याय होते ते सुरूच होते. अशा या प्लास्टिककडे कच्चा माल म्हणून तुम्ही बघितलं, तर आणि त्या दिवशी कृती केली ते तुम्ही सांगितलं, पण मग पुढे काय केलं?
0: जेव्हा आम्हाला लक्षात आलं की आपण प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन बनवू शकतो, मग वाटलं चला आता हे मशीन बनवू. तर मशीन कसं बनवायचं हेही माहिती नव्हतं, त्यामुळे जेव्हा आम्ही पहिलं मशीन बनवलं तेव्हा मोठा प्रेशर कुकर असाच प्रकार होता. आणि तेव्हा खूप आमच्याबद्दल लिहून आलं, कारण का पहिले वगैरे, आणि आम्ही पण असे खुश होऊन पाठीवर थाप, अरे वा आपण काहीतरी चांगलं केलंय. पण हे करत असताना दोन महिन्यांनी एक आमच्याकडे वैज्ञानिक आले आणि ते म्हणले तुम्ही यातला गॅस तो बाहेर सोडताय. आम्ही आपले हो पहिल्या दिवसापासूनच सोडतोय. कारण का खरं सांगते म्हणजे आम्हाला तेव्हा काहीच याची जाण नव्हती किंवा माहिती नव्हती. म्हणजे यातनं तुम्ही जो सोडताय गॅस हा पर्यावरणाला म्हणजे धोकादायक आहे, नका सोडू. त्या दिवशी संध्याकाळी मी आणि शिरीषने ठरवलं, आपल्याला जमलं नाही, आपण प्रयत्न केला देऊ सोडून. आम्ही खरं सांगते आम्ही त्या दिवशी संध्याकाळी आमच्या मशीनला टाळं लावलं
1: बर,
0: आणि त्याच्यानंतर इतके फोन यायचे की आम्हाला मशीन पाहिजे, आणि मग आमच्याकडे अशी धावपळ व्हायची, आता कोणी उत्तर द्यायचं, कारण का सांगणार काय
1: काय सांगणार.
0: मग आम्ही ठरवलं, पण एक कुठेतरी म्हणजे असंच असतं ना की आपण काहीतरी करतोय मग पुढे जाऊन शिकू. मग आम्ही एक 6 महिन्यांनी तो गॅस काय असतो त्याच्याबद्दल वाचायला सुरुवात केली, मग तो गॅस कलेक्ट करायला सुरुवात केली. मग जेव्हा आम्ही तो म्हणजे टेस्टिंग करून आणलं तेव्हा लक्षात आलं अरेच्चा हे तर अजून वेगळ्या प्रकारचं इंधन आहे, कारण का ह्याच्यामध्ये मिथेन प्रोपेन ब्युटेन म्हणजे आपला एलपीजी असतो तसंच होतं. मग म्हणलं आता ह्याचं काय करता येईल. मग आम्ही दुसरं मशीन बनवलं की ज्यामध्ये हा जो गॅस आहे हाच आम्ही इंधन म्हणून मशीन करता वापरायला सुरुवात केली. त्यामुळे आमचं जे मशीन आहे ते याच मशीनमध्ये तयार होणाऱ्या इंधन आणि गॅसवर चालतं. इलेक्ट्रिसिटी थोडीशी लागते पण मग हे सुरू केलं.
1: मशीन सुद्धा ते आत्मनिर्भर झालं.
0: मशीन सुद्धा आत्मनिर्भर झालं पण हे माहिती नव्हतं. पण म्हणजे एक होतं की सोडायचं नाही आणि दुसरं हेही होतं की आपण काही इंजिनियर नाही, आपण सायंटिस्ट नाही जमलं तर काय होईल, आपण प्रयत्न केला आणि नाही जमलं. हा की असं नको व्हायला की आपण काहीतरी कुठेतरी राहिलो
1: करून पाहिलं नाही. वा वा ताई, रुद्र ही कंपनी आणि केशव सीता न्यास या माध्यमातून तुम्ही आता सध्या प्लास्टिक संबंधी प्रक्रिया आणि अवेअरनेस जाणीव जागृती करता आहात. कुठले कुठले उपक्रम राबवता?
0: खरं सांगू आता हे जेव्हा म्हणजे तू मगाशी म्हणलं की मशीन सुरू झालं तेव्हा शिरीष म्हणला की हे बघ तो आहे कॉस्ट अकाउंटंट, तर म्हणला आपल्याला हा व्यवसाय म्हणून करायचा असेल तर आपल्याला हे पाहायला पाहिजे पैसे परत मिळतात का.
1: खरंय,
0: नाहीतर तुम्हाला जर असं नाही झालं तर ती हॉबी होते आणि ते पुढे वाढत नाही. मग आम्ही ठरवलं की मशीन विकायच्या आधी 1-2 वर्ष आपण चालवून बघू, वेगवेगळे प्रयोग करत राहू. आणि एकदा तुम्ही काम करायला सुरुवात केलीत की तुम्ही लोकांशी बोलायला लागता.
1: खरंय,
0: मग मला म्हणजे असं कुठे कोणी दिसलं की मी आपलं प्लास्टिक किती चांगलं आहे आणि म्हणजे कारण तेव्हा गैरसमज होते की प्लास्टिक बंद करा. प्लास्टिक वाईट नाहीये, प्लास्टिक अतिशय उपयुक्त
1: प्रॉडक्ट,
0: आपलं आयुष्य इतकं सुखकर झालंय ना.
1: ब्रशपासून सुरुवात,
0: चष्मा म्हणजे अनेकांचे लहानपणी फुटलेले चष्मे जे आहेत किंवा आज वैद्यकीय याच्यात सुद्धा इन्स्ट्रुमेंट्स मध्ये आहेत. तुम्ही सांगा पूर्वी नी रिप्लेसमेंट झाली की लोक महिना महिना 2-2 महिने हे पडून असायचे, आज दुसऱ्या दिवशी लोक चालायला लागतात. ह्याच्यामध्ये सगळ्यात आहे, विमानात आहे,
1: सगळीकडे
0: प्लास्टिक आहे. मग प्लास्टिक वाईट नाही तर आपल्या सवयी चुकीच्या आहेत हे लक्षात आलं.

0: मग लोकांना ते सांगायला सुरुवात केली की तुम्ही गोळा करा आणि कुठेतरी न्यायला द्या. पुण्यात राहत असल्याचा एक चांगला फायदा असतो, लोक स्पष्टपणे तुम्हाला तोंडावरती सांगतात. मग तेव्हा एकदा मी गेले असताना असं माझं सांगत होते, तर एक जण म्हणले उत्तम सांगताय पण आमच्याकडे जी बाई येते आम्ही ओला कचरा सुका कचरा वेगळा केला तरी ती नेताना दोन्ही एकत्र करते, तुम्ही आता मला सांगताय प्लास्टिक वेगळं करा, उपयोग काय आहे? म्हटलं बरोबर आहे तुमचंही. मग म्हणलं तुम्ही ठेवा मी न्यायला येईल. आणि खरंच त्या गृहस्थांचा मला एक 8 दिवसांनी फोन आला की मी एक प्लास्टिकची छोटी पिशवी तयार आहे, तू येऊन घेऊन जा. आणि तिथनं खरं आमची कलेक्शनला आणि अवेअरनेसला सुरुवात झाली. ध्यानी मनी नव्हतं म्हणून मी मला ऍक्सिडेंटल एन्व्हायरमेंटल म्हणते की काहीही न ठरवून केलेलं हे काम आहे. आणि मग पहिले 6 महिने मी आपल्या गाडीतनं जाऊन घरोघरी जाऊन म्हणजे प्लास्टिक गोळा करून यायची, कोणाला तरी कोणतरी कोणाला सांगायचं, त्याला काही सिस्टीम नव्हती.
1: सिस्टीम
0: मग लक्षात आलं की आपल्याला काहीतरी एक पाऊल मागे घेऊन त्याला सिस्टीम लावली पाहिजे,
1: शिस्त लावायला
0: पाहिजे. आणि मग आम्ही ते म्हणजे आमचं जे गोळा करणं आहे प्लास्टिकचं ते सुरू झालं. याला झाली 2013-14 पासून आम्ही हे करायला सुरुवात केली.
1: तरी खूप वर्ष झाली.
0: आणि मग तुम्ही म्हणलात तसं की एक म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की भारतभरातनं लोक स्वतःच्या खर्चानी कुरिअरनी प्लास्टिक बॉक्सेस मला पाठवून देतात कचरा.
1: हे जे प्रोसेस सगळी होते त्याच्यात TCD म्हणजे थर्मोकॅटलिस्ट डिपॉलिमरायझेशन ही प्रोसेस भारतात विकसित करणाऱ्या तुम्ही पहिल्या आहात, पायोनियर आहात. तर असा मेड इन इंडिया प्रोजेक्ट ऍक्च्युअल अस्तित्वात केव्हा आला, कसा आला?
0: आमचं पहिलं मशीन 2009 आम्ही सुरू केलं आणि ही जी म्हणजे प्रोसेस आहे तशी सोपी आहे. थर्मो कॅटलिटिक डिपॉलिमरायझेशन म्हणजे याच्यामध्ये आम्ही म्हणजे उष्णता आणि कॅटलिस्ट यांचा उपयोग करून ज्या प्लास्टिकच्या लॉंग चेन्स असतात त्या तोडून त्याच्यापासून इंधन बनवतो. पहिल्यांदा प्लास्टिक बारीक करून मशीनमध्ये घातलं जातं, मशीन
1: श्रेडिंग
0: श्रेड केलं जातं आणि ते मशीनमध्ये घातलं जातं. त्याच्यानंतर मशीन सुरू होतं, त्याचं हीट केलं जातं म्हणजे गरम केलं जातं. साधारण 160-170 डिग्री नंतर प्लास्टिक वितळायला सुरुवात होते. इथे आपण प्लास्टिक जाळत नाही आणि मग त्यातनं वेगवेगळे धूर बाहेर येत, गॅसेस बाहेर येतात. हे आपण गोळा करून स्वच्छ करून ठेवून देतो आणि एका ठराविक विशिष्ट क्वांटिटी झाली की आपण तोच गॅस परत हिटिंग करता वापरतो. साधारण 350 डिग्री नंतर त्यातनं इंधन यायला सुरुवात होतं, म्हणजे आपलं डिझेल पेट्रोल असतं तसं. आणि 420-430 डिग्रीला ही प्रक्रिया पूर्णतः बंद होते. म्हणजे जे प्लास्टिक तुमचं हजारो वर्ष राहणार आहे ते साधारण दिवसभरात आपण त्याचं परत इंधनात रूपांतर करतो.
1: वा वा. आणि याचं कौतुक मला असं वाटलं की चुकत शिकत आणि मग एक स्टँडर्ड बनवून तुम्ही पूर्णपणे भारतीय बनावटीचं बाहेरची कुठली मदत न घेता एक चांगला मॉडेल तुम्ही उभं केलं, खूप अभिनंदन आहे तुमचं. श्रोते हो, डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याशी आपला हा संवाद असाच पुढे चालू राहणार आहे. पण एक सुरेल ब्रेक घेऊया, ब्रेक के बाद भेटूयाच, कुठे जाऊ नका, स्टे ट्यून्ड विथ आकाशवाणी पुणे.

0: आपण बोलतो आहोत डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्यासोबत. ताई, आपण बघितलं की कसा प्रोजेक्ट चालतो, कसं मॉडेल उभं राहिलं, आणि तुम्ही म्हणालात की त्याच्यातनं इंधन निर्माण होतं, तर एक्झॅक्टली काय काय मिळतं आणि त्याचा उपयोग कुठे कुठे होतो हे जर तुम्ही सांगितलं तर श्रोत्यांमध्ये सुद्धा याबद्दलचा अवेअरनेस वाढेल.
1: आपण याकरता जे प्लास्टिक वापरतो हे साधारणतः फेकलेलं प्लास्टिक असतं, म्हणजे रॅपिंग, पॅकेजिंग, की जे ट्रेडिशनली रिसायकल होत नाही. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर जाड प्लास्टिक असतं, त्याच्यापासून परत प्लास्टिक तयार होतं, आणि मग काही ह्याच्यानंतर जे तरीही त्यातनं जे राहतं ते आमच्याकडे येतं. आता जेव्हा आपण 100 किलो प्लास्टिक टाकतो त्यातनं आपल्याला 40 ते 70% हे इंधन मिळतं, म्हणजे डिझेल पेट्रोल च्या टाईपचं,
0: चांगली क्वांटिटी
1: लिक्विड, आणि मग त्याच्यामधनं गॅस येतो की जो आपण परत मशीन करता वापरतो, आणि कार्बन राहतो 5 ते 10%. आता हा जो कार्बन आहे ह्याच्यामध्येही थोडा प्लास्टिकचा अंश असतोच. मग याचा उपयोग एकतर ब्रिकेट्स बनवतात, त्याला बाइंडिंग करता होतो, किंवा उत्तम म्हणजे डांबरामध्ये घालून त्याच्यापासून रस्ते बनवले जातात. म्हणजे कुठलंही काहीही याच्यातनं वाया जात नाही, आणि त्या प्रत्येकाच्या
0: निसर्गाला हार्मफुल नाही,
1: निसर्गाला हार्मफुल नाही, आणि उत्तम म्हणजे डांबराचे रस्ते तर इतके उत्तम होतात, खड्डे पडत नाहीत, आणि तुमचे पैसेही वाचतात.
0: आणि ह्याचं करायचं काय, हा जो आयटम आहे तो माणसाच्याच उपयोगाला अशा पद्धतीने येतो. खरं तर सरकारने याच्यावरती खूप सिरियसली विचार करून ह्याला कशी चांगली गती मिळेल ह्याचा खरं तर विचार करायला पाहिजे. हे सगळं करत असताना तुम्ही हे सगळे मशीन मॅन्युफॅक्चरिंग पण सुरू केलं आणि तुम्ही बनवताय मशीन, तर त्याला प्रतिसाद कसा आहे, लोक मागतात का आणि कुठे कुठे मागतात?
1: याला तर उत्तम प्रतिसाद आहे. याला वेगवेगळे नव उद्योजक किंवा वेगवेगळ्या एमएनसीज, सरकारी, अशा सर्व प्रकारातनं, कारण प्लास्टिक सगळीकडे, प्लास्टिकचा प्रॉब्लेम हा सगळ्यांना आहे, त्यामुळे हे वापरतात. मला सांगायला आनंद वाटेल की आमचं एक मशीन आम्ही इंडियन रेल्वेच्या रिसर्च इन्स्टिट्यूटला दिलेलं, त्यांना गेल्या वर्षी प्रेसिडेंट्स अवॉर्ड मिळालं त्या प्रोजेक्टला. आणि म्हणजे आम्हालाही आनंद आहे की आपलं मशीन होतं त्या मशीनला हे अवॉर्ड मिळालेलं आहे. त्यामुळे विविध प्रकारचे एमएनसीज आहेत की जे वापरतात, त्यांच्या स्वतःचं जे प्लास्टिक आहे त्याच्यापासून ते इंधन बनवतात, आणि ते इंधनही ते स्वतःच वापरतात.
0: म्हणजे स्वतः क्रिएट केलेला खूप सारा कचरा बाहेर न फेकता त्याच्यावर स्वतःच प्रोसेस केल्यामुळे खूप माणसांचे कष्टही वाचतात, आणि हे अशी मशीन्स

0: हे ऐकताना सुद्धा अनेक श्रोते असतील की ज्यांना वाटेल की आपणही असं मशीन घ्यावं आणि ती प्रोसेसिंग सुरू करावी. ताई, 10-12 वर्षांपूर्वी तुम्ही स्वतःच्या गाडीतून जाऊन लोकांच्या घरोघरी जाऊन प्लास्टिक गोळा करत होतात आणि आज साधारण 2,75,000 पेक्षा जास्त लोक तुमच्याशी जोडलेले आहेत. हा बदल कसा होता, हा प्रवास कसा होता आणि हा अवेअरनेस क्रिएट करण्याचा जो प्रवास आहे त्याच्याबद्दल काय सांगाल?
1: प्रवास म्हणलात ना तर आता बघितलं तर वाटतं कसं काय आपण केलं, पण तेव्हा असं होतं की एक तेव्हा लक्षात आलं की कचरा हा महिलांचा म्हणजे महिलांच्या अधिकारात येतो. कारण का आम्ही आता बघतो तर त्याच्यात साधारण 90-95% महिला आहेत की ज्या म्हणजे घरामध्ये तुम्ही आपण असतो किंवा आपली बाई असते हेच कचऱ्याचं बघतात, ते सवय लावतात. मग हे लक्षात आल्यावर वेगवेगळ्या सोसायटीत जाऊन सांगणं की प्लास्टिक उत्तम आहे, कचरा करणं वाईट आहे आणि कचरा करणंही वाईट नाही. कारण शेवटी असं आहे, आज आपण दुकानात गेलो तर सगळ्याच वस्तू या प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या आहेत.
0: पूर्वी त्या कागदात
1: यायच्या, आज प्लास्टिकमध्ये आल्या. आणि म्हणजे मध्ये सांगायचा की खरं म्हणजे प्लास्टिक हा कागदाला पर्याय म्हणून आला.
0: खरंय,
1: म्हणजे कागद तयार करताना लागणारी ऊर्जा आणि पाणी हे ज्या प्रचंड प्रमाणात लागतं त्याच्यापेक्षा प्लास्टिक उत्तम असं म्हणायची वेळ आहे. पण आपण हा विचार केला नाही की प्लास्टिक वापरल्यानंतर त्याचा आपण काय करणार आहोत, म्हणून प्रॉब्लेम आला. मग आम्ही लोकांना जाऊन एवढंच सांगायला सुरुवात केली की आणि तुम्ही ठेवा, आम्ही येऊन घेऊन जातो. आणि ह्याला मग हळूहळू तो प्रतिसाद मिळत गेला. म्हणजे मी किटी पार्टीत, शाळेत, ऑफिसेस, तुम्ही म्हणाल तिथे जाऊन मी लोकांशी बोलत होते. आणि हा जो बदल होत गेला आणि हळूहळू काय झालं की हीच लोक जी आहेत ना,
0: माउथ पब्लिसिटी होती
1: आणि प्रत्येक जण जेव्हा तो अवेअर होतो तो 4 जणांना अवेअर करतो.
0: खरंय,
1: आणि हळूहळू मग पुढे माझं काम सोपं होत गेलं. कारण का माझ्याऐवजी आम्ही आमची जे लोक आहेत यांना आम्ही प्लास्टिक वॉरियर म्हणतो.
0: खरंय,
1: म्हणजे एक न राहता हे अनेक हात तयार झाले,
0: चळवळ बनणं गरजेचं आहे.
1: अगदी खरं, कारण एक माणूस नाही हो करू शकत.
0: नाही,
1: अगदी तुम्ही 10 जण असलात तरी नाही करू शकत, कारण प्रत्येकाला वाटलं पाहिजे. म्हणजे मला आज अनेक जण
0: गोळा करणाऱ्या लोकांची संख्या आणि क्रिएट करणाऱ्या लोकांची संख्या ही भयंकर व्यस्त आहे.
1: आणि मला अनेक जण येऊन सांगायला लागले की मी गोळा करत होते तेव्हा पहिल्यांदा मीच टाकायची, आज माझ्या घरातली मुलं नातवंड तिथेच प्लास्टिक ठेवून देतात. ही जी सवय आहे ना ती सगळ्यात महत्वाची. म्हणजे आपण खूप काही वेळेला बोलतो ना की वेस्ट मॅनेजमेंट, खरं काहीच नाही आहो, फक्त सवय बदलायची आहे.
0: सवय
1: आणि पूर्वी होतच की पूर्वी कुठे आपल्या घरातला कचरा बाहेर जात होता.
0: खरं, अगदी दुधाची पिशवी, रद्दी, काचवाल्याकडे काच द्यायची, म्हणजे इतकं
1: असायची, कपडे देऊन तुम्ही घ्यायचा,
0: भांडी
1: यायची किंवा तुम्ही कपडे कोणाला तरी द्यायचा. आम्ही म्हणलं ना आपण मस्त जुगाडू, टी शर्ट कोणी नाही घरात नसेल, भोकं पडली तर तो आपण गाडी पुसायला घेतो, त्याला अजून भोकं पडली की आपण घरातलं
0: फेकून देण्याची वृत्ती नव्हती.
1: आज कसं झालंय की आहे द्या फेकून
0: द्या फेकून,
1: पण त्याचा काय परिणाम होतो म्हणजे वेस्ट मॅनेजमेंट मध्ये सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे नाही म्हणणं.
0: नाही म्हणणं,
1: घरातच तुम्ही आणलं नाही तर कचरा होणार नाही, पण अवघड आहे.
0: अवघड आहे ते, आणि आता ते आपल्या लाईफस्टाईल मध्ये ती इतकी मुरलेली गोष्ट आहे. हे आता तुम्ही सांगितलं तो तुमचा खूप छान अनुभव होता पुण्यासारख्या ठिकाणी, ही एक वेगळीच छान गोष्ट आहे. बाहेरच्या देशांमध्ये पण तुम्ही राहिलाय, तर बाहेरच्या देशांमध्ये ह्या सगळ्या प्लास्टिकचं काय करतात? एक सहज कुतूहल म्हणून
1: बऱ्याच वेळा हे म्हणजे पूर्वी जेव्हा चायना घेत होतं तेव्हा ते गोळा करायचे आणि सगळं चायनाला पाठवून द्यायचे. आज तिकडचे लोक प्लास्टिक वेगळं करतात, फक्त ते एकत्र करून विविध म्हणजे एशियन कंट्री मध्ये पाठवून दिलं जातं,
0: दुसरीकडे कचरा फेकून
1: स्वतःचा.
0: ऍक्च्युअली इट्स नॉट गुड. आणि या पार्श्वभूमीवरती तुम्ही हे जे आता प्रयत्न केलात ते खूप स्तुत्य प्रयत्न आहे. मैत्रिणींना तुम्ही विचार करा हा याच्याबद्दल, मी एक सजग नागरिक म्हणून काय करू शकते. तोपर्यंत एक गाणं ऐकूया.
1: गौरीताई, तुम्ही गाणं ऐकवत आहे ना, तर माझं एक आवडतं गाणं आहे, माझी आई खूप छान म्हणायची, गजानन वाटव्यांनी संगीत दिलेलं, मोहुनिया तुझं संगीत.
0: नक्की ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: श्रोते हो, आपण बोलतो आहोत प्लास्टिक वॉरियर ज्यांना म्हणता येईल अशा एन्व्हायरमेंटलिस्ट डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याशी. मेधाताई, ही मुलाखत अनेक घरांमध्ये आता ऐकली जाते आहे, नंतर ती युट्यूबला येईल तेव्हाही ती ऐकली जाईल. या चळवळीच्या लीडर म्हणून आज तुम्ही पुढे आहात, पण आपल्या घराघरात खूप साऱ्या लीडर आहेत, तर त्यांच्या परिक्षेत्रात, त्यांच्या आजूबाजूच्या जगात त्यांनी काय केलं पाहिजे असं तुम्ही सांगाल?
1: महिला म्हणल्यावर ना माझा एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण मला असं वाटतं की जर जग बदललं ना त्या फक्त महिलाच बदलू शकतात.
0: म्हणजे
1: थोडं बायस्ड लोक म्हणतील,
0: बायस्ड नाही आहे, त्याला कारण आहेत काही,
1: पण काय होतं, तुम्ही जसं म्हणलात लीडर, घरातली महिला म्हणजे शिस्त लावणं किंवा घर कसं ठेवायचं हे महिलांच्या हातात असतं. वेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर मला वाटतं आधी पहिल्यांदा स्वतःच्या घरात सुरू करावं आणि आजूबाजूच्या जरी तुम्ही दोन घरात, कारण समाज म्हणजे शेवटी काय, आपण आपलं घर आणि आजूबाजूची एक चार पाच घरं जरी सुरुवात केली तरी तिथनं सुरुवात होते, कारण जग बदलायचं असेल ना तर ते खूप अवघड आहे. तर आपण आपलं
0: ते अशक्य नाही,
1: अशक्य नाहीये, पण आपल्या आजूबाजूचं आपण जर जग पहिलं बदलायला सुरुवात केली आणि एवढा जरी प्रत्येक महिलेने विचार केला ना, कारण मला असं वाटतं की 1 किलो जरी आपण प्लास्टिक वाचवलं तर म्हणजे आपण 6 किलोग्राम कार्बन डायऑक्साइड एमिशन वाचवतो. त्यामुळे असं समजू नका की मी एवढासच प्लास्टिक कसं देऊ, कसं
0: गोळा करू, माझ्या एवढ्याच्या करण्याने काय फरक पडणार आहे.
1: हा, पण म्हणजे प्रत्येकाने असा विचार केला तर कधीच काही होणार नाही. त्यामुळे छोटं छोटं म्हणजे खारुताईचं काम जसं आहे की छोटे छोटे दगड टाकणं हेच महत्वाचं आहे, आणि प्रत्येकाने एवढं जरी केलं ना तरी मला वाटतं प्रत्येक जणच लीडर आहे.
0: खरं
1: पण आता बघा ना, आता घरामध्ये महिला जेव्हा तीच बाहेर जाऊन गोष्टी घेऊन येते तर याच्यामध्ये पहिलं करू शकतो की जाताना आपली पिशवी घेऊन जा,
0: कापडी पिशवी
1: घेऊन जा. घरी आल्यानंतर जे तुम्ही प्लास्टिक आणता

0: प्लास्टिक बाजूला करणं हे सगळ्यात सोपं, कारण 85% प्लास्टिक हे कोरडं असतं, ते तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता, एका ठिकाणी गोळा करून ठेवू शकता. आवाय पूर्वी तुम्हालाही माहिती आहे की तुमची आई माझी आई बहुतेक पूर्वी त्याच जुन्या प्लास्टिकच्या पिशवीत काहीतरी खाऊ घालून
1: रियूज
0: व्हायचा. आज कदाचित होणार नाही, पण तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता. घरात येणारे बिस्किटचे पुडे त्याचे रॅपर्स आहेत, किंवा वेफर्स खाल्लेत, किंवा ह्याचे रॅप शॅम्पू याच्या छोट्या पुड्या येतात, किंवा मोठे बॉटल्स
1: सहज कचऱ्यात
0: फेकले जातात, टूथपेस्ट टूथब्रश, म्हणजे इथपासून सुरू होतं हे सगळं तुम्ही प्लास्टिक बाजूला काढून ठेवू शकता. दूध आहे, श्रीखंड, दही,
1: डबे,
0: तर हे जे ओलं आहे ते मात्र थोडं धुवून ठेवावं,
1: धुवून कोरडं
0: कोरडं करून ठेवावं. याचं कारण एवढंच आहे की त्याला नंतर माश्या येतात, झुरळ लागू शकतात, जर आणि घाण वास येतो, आणि घरामध्ये जेव्हा घाण वास येतो ना तेव्हा तुमचं वेस्ट मॅनेजमेंट हे खिडकीच्या बाहेर
1: जातं.
0: तेव्हा एवढं जरी तुम्ही केलं तरीही तुमचा पर्यावरणाला खूप हातभार आहे. म्हणजे स्टीव्हन हॉकिंग कायम सांगायचा, मोठे शास्त्रज्ञ होते, की आपल्याकडे प्लॅन म्हणजे प्लॅनेट बी नाही, जे आहे ते हेच आहे,
1: हेच आहे,
0: आणि जर आपण त्याची नीट काळजी घेतली नाही तर आपल्या पुढच्या पिढीला काय होईल. म्हणजे आताच आपण बघतोय सगळंच ऋतुचक्र बदललेलं आहे,
1: ऋतुचक्रावर परिणाम,
0: गरम होत आहे,
1: समुद्र
0: सगळंच बदललंय, एवढा पाऊस पाऊस नाही, आणि ह्याचं एक कारण आहे हे पोल्युशन, जे बदलतं हवामान आहे. तर आपल्यापर्यंत आपण एवढं जरी केलं ना तरी हा खूप आहे.
1: आणि हा पृथ्वी प्रती असलेला कृतज्ञ भाव अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून घरातल्या प्रत्येकाने जपला पाहिजे. आणि आज हे ऐकताना सुद्धा काही जणांच्या मनामध्ये आलं, अरे आपण चुकतोय, आपण आता हे सेपरेट करून त्याचं काहीतरी केलं पाहिजे की त्याला मार्ग दिसतील. वेदाताई, MBA केलंय तुम्ही UK मधून, LLB आहे, PhD आहे, MA आहे मानसशास्त्रामध्ये, अनेक डिप्लोमा केले, अगदी फॉरेन्सिक सायन्स सुद्धा तुम्ही शिकला आहात, आणि शिवाय 2 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. कलेच्या क्षेत्रात भरतनाट्यम, कथक, नृत्य तुम्ही शिकला आहात, आणि आता मराठी ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्ष आहात. तुम्ही आत्ता जे काम करतायत आणि तुम्ही हे जे सगळं शिक्षण घेतलंय त्याचा उपयोग होतो का, आणि होत असेल तर तो कसा होतो, कशी सांगड घातली गेली?
0: उपयोग नक्कीच होतो. याचं कारण म्हणजे माझं MBA किंवा तुम्ही म्हणलात मानसशास्त्र, कारण शेवटी माणूस हा सर्व प्रकारच्या व्यवसायात तुमच्या पुढे येतो. माझा पहिला जो व्यवसाय आहे तो मार्केट रिसर्चचा आणि मार्केटिंग ब्रँडिंगचा, त्यामुळे माणूस शिकण्याकरता खरं या म्हणजे काही काही गोष्टी शिकल्या गेल्या. आणि आता तर होतो, कारण का लोकांशी कसं वागावं, कसं बोलावं, कसं पटवून द्यावं, इथपासून व्यवसाय कसा करावा. मग आता आम्ही मराठी ग्लोबल चेंबरच्या माध्यमातून नवीन व्यावसायिक कसे तयार करावे हे बघत आहोत, आणि त्यामध्ये स्पेशली मराठी लोकांना, मुलांना, मुलींना पुढे आणण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे या मला वाटतं शिक्षण कधी वाया जात
1: नाही जात,
0: आणि हे वापरता येईलच असं नाही, पण शिक्षणामुळे आपल्याला एक तो काय म्हणतात शहाणपणा नाही असं म्हणतात, दृष्टी येते, एक लॉजिक येतं की आपण म्हणजे कुठे काय वापरायला पाहिजे, किंवा एक बुद्धीला धार येते. मला असं वाटतं की कुठलंही शिक्षण वाया जात नाही, आणि माणसाने सतत शिकलं पाहिजे. आपल्यापेक्षा खूप काही येणारी लोक असतात, आपल्यापेक्षा खूप काही करणारी लोक असतात, आणि आपण जर शिकत गेलो तर आपण समृद्ध होतोच, पण आपल्या बरोबरचेही समृद्ध होतात.
1: खरंच होतात. तर पर्यावरण आणि व्यवसायाचा उत्तम मेळ तुम्ही घातलाय. खूप तरुण मुलं आज नवीन काही करू पाहतायत, मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत ह्या सगळ्याचा खूप चांगला, आणि खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा मुलं काहीतरी करून बघावं अशी एक उर्मी जी जागृत होते तशी होते आहे. त्या मुलांना तुम्ही ग्रीन स्टार्टअप बद्दल किंवा ते सस्टेनेबल कसं बनवता येईल त्याच्याबद्दल काय सांगाल?
0: नोकरी करणारे म्हणजे उत्तम असतातच, पण नोकरी देणारे मला वाटतं हे जास्ती कुठेतरी जबाबदारी असते, कारण आपण जेव्हा नोकरी देतो ना तेव्हा आपल्या कामामुळे अनेकांचे संसार चालतात, ती जबाबदारी खूप मोठी असते. मला वाटतं की आज पर्यावरण हा इतका म्हणजे पुढचा असणारा, पुढच्या 20-25 वर्षात असणारा मोठा प्रॉब्लेम आहे. सस्टेनेबल जॉब्स, सस्टेनेबल गोष्टी करणं हे काळाची गरज आहे. त्यामुळे तरुणांनी ह्याच्यात नक्कीच यावं. विविध म्हणजे कचरा आहे, इतर म्हणजे बायोगॅस आहे किंवा ओला कचरा आहे, अनेक प्रकारचे कचरे आहेत, त्याच्यावरती काम करणं, इनोव्हेशन त्याच्या

0: अनेक प्रकारे होऊ शकतात. आणि सध्या सगळ्यात चांगलं म्हणजे सरकारतर्फे खूप तुम्हाला गोष्टी देऊन
1: फॅसिलिटीज भरपूर
0: खूप आहेत. म्हणजे आज स्टार्टअप इंडिया आहे, अनेक प्रकारे
1: एमएसएमईच्या अंतर्गत वेगवेगळ्या बँकांकडून,
0: नंतर महिलांकरता अनेक तुम्हाला म्हणजे लोन फॅसिलिटीज आहेत. त्या सगळ्याचा उपयोग करून घ्यावा. आणि याचा मला वाटतं पर्यावरणाला तर खूपच आहे. म्हणजे काही झालं माणसं वाढतायत, कचराही वाढतोय. म्हणजे उद्याला काही झालं तरी कचरा, तुमचा जो कच्चा माल आहे तो तर कमी होणार नाही. आणि इनोव्हेशन खूप होतात आज. एआयचा वापर करून याच्यामध्ये काम करता येण्यासारखी गोष्टी आहेत. आणि ह्याच्यात मुख्य म्हणजे माणसं लागणार आहेत.
1: खरं
0: तर म्हणजे माणसांना हाताशी धरून करता येण्यासारखा व्यवसाय की ज्याच्यात पैसा सुद्धा आहे. म्हणजे नुसतंच आम्ही चांगलं काम केलं असं नाही, तर यातनं एक उत्तम आम्ही व्यवसाय उभा केला हे समाधानही तरुणांना नक्कीच मिळू शकतो. त्यामुळे मी अगदी सांगेन पुढचे 25 वर्ष हे पर्यावरणाशी संबंधित व्यवसायाला खूप चांगले आहेत. तेव्हा नक्की या. आणि खूप माहिती आहे, म्हणजे तुम्ही जर बघितलं
1: माहितीचा विस्फोट झालेला
0: तर ती घ्या आणि काहीतरी नक्की करा. आणि तुम्ही म्हणलात तसं खेडेगावातही कचरा आहे, खेडेगावातही प्लास्टिक आहे, ओला कचरा आहे, तिथेही काम करा.
1: खरंय खरंय. आणि तुम्ही एक स्वतः अतिशय धडपड करून शिकून पडत धडपडत एक स्टार्टअप उभं केलं, तर त्याच्या अनुभवांमधून तुम्ही काय शहाणपणाने काय गोष्टी शिकल्या पाहिजे, काय केलं पाहिजे? म्हणजे टेक्निकल गोष्टी असतील की तुम्ही खूप प्रयोग केले काय केलं, पण त्या अनुभवातलं जे शहाणपण आहे ते शहाणपण म्हणून त्या सगळ्या तरुणांना काय सांगाल?
0: सगळ्यात पहिल्यांदा की कोणी तुम्हाला सांगितलं ना हे होणार नाही, तर पहिले लक्ष देऊ नका, प्रयत्न करत राहा. कारण कधी ना कधी तरी काहीतरी होतं. पण म्हणजे थॉमस एडिसननी जेव्हा दिव्याचा शोध लावला तेव्हा त्यांनी 1000 वेळा का 10000 वेळा प्रयोग केले. आणि तो म्हणला मला हे कळलं की काय करायचं नाही. तर ते मला वाटतं कळणं हे खूप महत्वाचं असतं. कारण का तुमचं स्टार्टअप म्हणजे स्टार्टअप चालू राहण्या 2 वर्षानंतर ह्याचं जे प्रमाण आहे ते खूप कमी आहे.
1: म्हणूनच मी हा प्रश्न तुम्हाला विचार.
0: आणि पण त्याच्यामध्ये तुम्ही वाईट वाटण्यासारखं काही नाही. जर तुमचा स्टार्टअप फेल गेला तर तुम्हाला अनुभव तर जो मिळतो तो तुम्हाला पैसे देऊनही मिळणार नाही. कारण काय करायचं नाही तुम्ही जे म्हणलात ना, तर याच्यामध्ये कसं आहे की आज तुम्हाला जर टेक्निकल माहिती हवी असेल तर माझ्यासारख्या अनेक लोक आहेत की जे टेक्निकली तुम्हाला मदत करू शकतात. तर या लोकांशी बोला, यांना म्हणजे आज
1: पण असलं पाहिजे.
0: आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे की मला सगळं येतं हे समजू नका. म्हणजे या सगळ्यातनं एक चांगलं आम्ही शिकलो की मला काहीच माहिती नाहीये, तर प्रश्न विचारा लोकांना की आणि मला माहिती नाही याचा न्यूनगंड बाळगायचा कशाला
1: गरज
0: नाही माहिती. आज आपण म्हणजे आपण म्हणलं ना मगाशी की आपण शिकत राहायचं, शिकलात ना की आणि लोकांना प्रश्न विचारला की हे मला येत नाही मला समजावून सांगा, तर तुम्हाला 10 लोक उभी राहतात
1: खरे
0: म्हणजे सांगायला. आणि याच्यामध्ये तुमचं वय शिक्षण याचा लाज वाटणार का काहीही नाही असं मला वाटतं. आणि हे जर तुम्ही लक्षात ठेवलं ना आणि लोकांना विचारत गेलात ना, तर मला वाटतं तुमचे म्हणजे फेल व्हायचं जे प्रमाण आहे ना ते अगदी कमी होईल. हे जर आम्हाला तेव्हा कोणी जे असतं ना तर मी अगदी याचा फायदा घेतला असता. कारण का तेव्हा आम्हाला कोणी नव्हतं. म्हणजे आम्हाला जी धडपड करायला लागली, म्हणजे अनेक जण आम्हाला हेही सांगतात की आम्ही म्हणजे शिक्षण झालंय पण तुमच्यासारखा आम्ही विचार नाही केला. काही वेळेला काय असतं तुम्ही एकदा वेगळ्या व्यवसायात गेलात ना तर तुम्ही आउट ऑफ द बॉक्स विचार करता.
1: आणि झिरो पासून सुरुवात असते, आधीचं काही
0: असते. आणि म्हणजे तुम्ही म्हणजे अपयश आलं तरी त्याचं काही वाटत नाही हो. कारण आपलं नाही शिक्षण झालं ठीक आहे ना, पण तेच तुम्हाला धडपड करायला शिकवतं. आणि आज एआयनी तुमचे सगळे दरवाजे उघडे आहेत, पण तरीही कष्टाला कुठेही म्हणजे कष्ट हे करावेच लागतात.
1: ऑप्शनला टाकू शकत नाही
0: तुम्ही अजिबात. म्हणजे कष्ट हे आहेतच. हे एवढं जर लक्षात ठेवलं ना तर मला वाटतं कुठलाही स्टार्टअप नक्की
1: सक्सेसफुल होऊ
0: शकतो.
1: ताई तुम्ही एमबीए पण तुमचं झालेलं आहे, तर ह्या सगळ्यामध्ये डॉक्युमेंटेशनचा इम्पॉर्टन्स काय आहे किंवा ते कशा पद्धतीने केलं पाहिजे? कारण आजकाल कसं आहे तुम्ही सांगून नाही, तुम्हाला आकडेवाऱ्या बोलायला लागतात.
0: म्हणजे आता हे जे तुम्ही मला विचारलात ना प्रश्न, ह्याच्यात मीच पहिल्यांदा झिरो होते. कारण का तेव्हा काहीही माहिती नव्हती हो. आम्ही जेव्हा सुरू केलं नोंदी करून ठेवणं फोटो ठेवणं हा जो प्रकार होता ना तो नाही. म्हणजे पहिले आमचे 4-5 वर्ष बघितलेत ना.

0: तर माझ्याकडे कुठलेही फोटो नाहीत, कुठलेही कारण का सुरुवातीचे तेव्हा काहीही म्हणजे अक्कल नव्हती म्हणला तरी चालेल, पण तेव्हा खरंच काही नव्हतं. पण जसजसं आपण हळूहळू म्हणजे आम्ही शिकत गेलो त्यात हे एक महत्वाचं आहे की डॉक्युमेंटेशन, तुम्ही काय करता. आज तो फोन सगळ्यांकडे असतो, एक फोटो काढणं कुठेही गेलात काय गेलात तर त्याचा कदाचित आज नाही पण एक 2 वर्षांनी त्याचा उपयोग होऊ शकतो. तुमच्याकडची माहिती आहे त्याचा तुम्ही पेपर रिसर्च पेपर करू शकता, ते तुम्ही पब्लिश करू शकता की ज्याच्यामुळे लोकांना त्याचा उपयोग होऊ शकतो. खूप काही आहेत, त्यामुळे डॉक्युमेंटेशन करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि जे मी शिकली आहे म्हणजे टक्के टोनपे खाऊन शिकलेली आहे, त्यामुळे मी अगदी अनुभवातून सांगते की नक्की नक्की डॉक्युमेंटेशन डे वन पासून ठेवा, फोटो काढा.
1: खरे, वा खूपच छान ही सगळी माहिती. नवीन ऐकणाऱ्या आपल्या मुलं असतील तर त्यांना उपयोग ह्याचा होईल. श्रोते हो, स्त्रिया हा सृजनात्मक बदल घडवण्यात अग्रेसर असतात याचं उदाहरण आपण ज्यांच्याशी गप्पा मारतो आहोत त्या मेधा ताडपत्रीकर यांच्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली त्याबद्दल बोलूया, पण त्याआधी एक गाणं ऐकूया.
0: माझं एक आवडतं गाणं आहे, केतकीच्या बनी तिथे नाचला गो मोर.
1: नक्की ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: वनिता मंडळ कार्यक्रमात आपण बोलतो आहोत डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याशी. ताई, तुम्ही जे काम करतात ते खूप मोठ्या प्रमाणावरती झालं पाहिजे असं मला तुमच्याबद्दल सगळी माहिती वाचताना लक्षात आलं, तर हा प्लास्टिकचा भस्मासूर कमी व्हायला मदत होईल. तर तुम्ही काम सुरू केलं तर आजपर्यंत अशा प्रकारे प्लास्टिक पासून इंधन बनवणारे किती प्रोजेक्ट झाले, म्हणजे हे काम तुम्ही करत असल्यापासून पुढे किती वाढलं आणि प्रत्यक्षात ते किती प्रमाणात वाढलं पाहिजे, कचऱ्याची वाढ ज्या प्रमाणात होते त्या प्रमाणात.
1: ह्याचा म्हणजे असे म्हणजे प्रोजेक्ट ते वाढले पाहिजे, साधारण एक 15 प्रोजेक्ट चालू आहेत. तसं पाहायला गेलं तर भारतात 6,000 प्रकारपेक्षाही जास्ती प्रोजेक्ट होऊ शकतात, म्हणजे ही आकडेवारी आहे. याकरता मला वाटतं ना, सरकार पातळी, सामान्य नागरिक आणि आमच्यासारखे व्यावसायिक या सर्वांनी एका पातळीवर येऊन जर काम केलं तरच होणार आहे. आज परिस्थिती अशी आहे की बऱ्याच वेळा संस्था काम करत असतात, त्याच्यात नागरिकांचा सहभाग नसतो किंवा सरकारचा सहभाग नसतो. सरकार बऱ्याच वेळा काहीतरी करत असतं, त्याच्यात व्यावसायिक नसतात,
0: कोऑर्डिनेशन
1: नाहीये. आणि कुठे ना कुठेतरी मला वाटतं ना, आपण खूप फ्रॅगमेंटेड काम करतोय, म्हणजे प्रत्येक जण आपापल्या पातळीवर काम करतोय. ह्या जर सगळेजण एकत्र एका प्लॅटफॉर्मवर आले तर मला वाटतं खूप कचऱ्याची समस्या
0: गोष्ट आहे,
1: खूप म्हणजे समस्या कमीच होऊ शकेल. पण अनफॉर्च्युनेटली आज असं होत नाही, प्रत्येक जण आपल्या आपल्या ह्याच्यातच राहून काम करतो आहे. तर मला वाटतं हे सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे जसं आमच्यासारखे व्यावसायिक पैसा टाकून कॉर्पोरेशन करता एखादा प्रकल्प लावतात, तेव्हा कॉर्पोरेशननी तेवढीच जबाबदारी घेतली पाहिजे की कचरा येतोय ना, तो काय प्रकारचा येतोय, नुसतंच आम्ही तुम्हाला दिलं आणि तुम्ही करा असंही असता कामा नये. किंवा आमच्यासारख्या व्यावसायिकांनी येऊन तिथे असंही नाही म्हणता कामा की आम्हाला हे द्या ते द्या बाकी आम्ही काहीच करणार
0: नाही.
1: आणि लोकांनी जे कचरा गोळा म्हणजे कचरा निर्माण करतात हे नागरिक,
0: खरं
1: यांनाही सहभागी. म्हणजे आम्ही सुरुवातीला काय केलं की जेव्हा आम्ही हे मशीन बनवलं चालवत होतो, अजूनही चालतं, तर तेव्हा आम्ही जेव्हा गोळा करत असताना आम्ही लोकांना आवाहन करायचो की नुसतं देऊ नका प्लास्टिक, त्याचं पुढे काय होतं बघायला या. कारण तुम्ही जर बघितलं तरच तुमचा विश्वास बसणार ना, तरच तुम्ही देणार. तुम्ही ही जी संख्या वाढत गेली तर आमच्याकडे अनेक हजारो लोकांनी येऊन हे मशीन बघितलंय. तर आज आपल्या शहरातल्या जो कचरा प्रकल्प आहे त्याला आपण नागरिक किती भेट देतो किंवा काय चाललंय, प्रत्येकाची काय अपेक्षा असते, माझ्या घरा शेजारी कचरा प्रकल्प नको, पण तिथे काय होतं, त्याचं काय होतं, आपल्या कचऱ्याचं नक्की कुठे जातो, काय होतं, एवढं जरी आपण एक सुजाण नागरिक म्हणून जरी बघितलं ना, तरी मला वाटतं या परिस्थितीमध्ये खूप बदल घडेल.
0: आणि हा तिन्ही पातळ्यांवर जेव्हा अवेअरनेस वाढेल तेव्हा हे काम वाढेल, आणि मग तेव्हा ते प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर किंवा असलेल्या प्लॅस्टिकची विल्हेवाट लावणं ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतील. काही वन ऑफ द टॉप 30 वुमन ट्रान्सफॉर्म इंडिया म्हणून नीती आयोगाने तुमच्या कामाची दखल घेतली आहे, काय भावना होत्या आणि त्यामुळे या चळवळीला बळ मिळालं का?
1: जेव्हा पहिल्यांदा म्हणजे निवड झाली, कारण काय हे 2000 लोकांना 2-3 इंटरव्ह्यू देऊन पुढे लोकांसमोर ही निवड झाली होती, कॉफी बुक टेबल निघालं, आणि जेव्हा आपलं स्वतःच सरकार जेव्हा आपली अशी म्हणजे आपल्याला
0: दखल
1: घेतं तेव्हा कुठे ना कुठेतरी बरं वाटतं.

0: समाधान मिळतं.
1: समाधान याचं असतं आणि एक म्हणजे दुसरं एक असतं की आपण जे केलंय त्याच्यापेक्षा अजून काहीतरी करायला पाहिजे, ही एक प्रेरणा त्यातनं मिळते. त्याचा नक्की फायदा झाला की देशभरात असं काहीतरी चालतं, पुण्यामध्ये
0: पोचलात तुम्ही,
1: असं पोचलं गेलं. त्याच्यापासून अनेकांनी प्रेरणा घेऊन काही काही प्रकल्प सुरू केले, वेगळे प्रकल्प सुरू केले किंवा प्लास्टिक पासून काय होऊ शकतं, प्लास्टिक बद्दल बोलायला सुरुवात झाली. आणि मला वाटतं की म्हणजे तेवढी जरी आपण पोचलो ना तर ते खूपच म्हणजे चांगलं असतं. त्यामुळे मला वाटलं की मला स्वतःला खूप आनंद झाला की
0: खूपच छान. आणि याबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. नीती आयोगाचा विषय निघालाय तर व्यवस्था पातळीवर या कामाच्या संदर्भात काय बदललं पाहिजे, असं एक तुम्ही वॉरियर आहात, प्लास्टिक वॉरियर आहात, तुम्ही पायोनियर आहात या कामातल्या, आणि तुमच्या अनुभवातलं जे संचित आहे ते नक्कीच पुढच्या समाजाच्या पुढच्या पिढ्यांच्या कामी येईल, काय वाटतं?
1: आम्ही जरी एवढं काम केलं असलं ना तरी अनेक वेळा सरकार दरबारी हे माहिती नाही, लोकांनाही अजून याबद्दल माहिती नाही. म्हणजे आम्ही जेव्हा सांगतो की प्लास्टिक पासून इंधन बनतो, म्हणजे जेव्हा मी लोकांना सांगतो की आम्ही प्लास्टिक पासून इंधन बनवतो, आजही लोकांना हे खोटं वाटतं. म्हणजे ह्याची सरकार दरबारी सुद्धा अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे. कारण शेवटी काय आहे, जोपर्यंत सरकारी संस्था या कामामध्ये येत नाहीत तोपर्यंत काही बदलत नाही. कारण आपण आपला कचरा देतो, आपण म्हणतो कोणीतरी माझं उचलतंय, नगरपालिका महानगरपालिका,
0: दुसरा कोणी करेल,
1: आणि मग पुढे काय होतं हे आपण बघत नाही. त्यांच्यावरही लोड येतं, पण त्यांनाही माहिती पाहिजे की कचऱ्याचे वेगवेगळे इनोव्हेशन काय होत आहेत. तर याकरता बदल होणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं.
0: पॉलिसी लेवलला पण झाले पाहिजे
1: आणि अवेअरनेस मुख्य म्हणजे काय आहे की जो तिथे बसलेला अधिकारी आहे त्याला माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याकरता काहीतरी प्लॅनिंग झालं पाहिजे.
0: आणि मुख्य म्हणजे शिक्षणामध्ये हा विषय अंतर्भूत होणं गरजेचं आहे.
1: आज आहे, म्हणजे शिक्षणात आज काही काही गोष्टी यामध्ये शिकवल्या जातात, पण प्रत्यक्ष कृती त्याच्यामध्ये होत नाही. तर त्याचा
0: इथे खूप सामाजिक संघटना संस्था ज्या समाजासाठी आम्ही काम करतो असं म्हणतात त्यांना स्कोप आहे हे काम करण्याला. ताई खूप छान वाटलं तुमच्याशी आज गप्पा मारून. प्लास्टिकचं इंधनात रूपांतर करणाऱ्या, पर्यावरणाची जपणूक करणाऱ्या आणि या विषयात मोठं काम करणाऱ्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याशी आपण संवाद साधत होतो. श्रोते हो, या सगळ्या गप्पांमधून नक्कीच एक खूप मोठी शिकवण मिळाली असेल. प्लास्टिकचा वापर कमी करू, पण त्याचा द्वेष न करता, कचऱ्याच्या डब्यात रस्त्यावर फेकून न देता ते गोळा करून ते रिसायकलिंगला पाठवलं तर या पृथ्वीसाठी आपण नक्कीच एक छोटं काम करू शकतो आणि हा छोटासा पुढाकार आपल्या या पृथ्वी आईला नक्कीच वाचवेल. चला तर या निमित्ताने आजपासून प्लास्टिक कचरा कुंडीत नाही तर रिसायकलिंगला पाठवूया. तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे अशा पद्धतीचं रिसायकलिंग होत असेल तिथे तुम्ही तुमच्या घरातला प्लास्टिकचा कचरा अवश्य द्या. ताई, आज आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना खूप सुंदर मार्गदर्शन केलं आणि आपल्या या संवादातून नक्कीच अनेकांना प्रेरणा मिळेल. खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.

श्रोते हो, आपण ऐकत होतात पर्यावरणासाठी काम करणाऱ्या प्लास्टिकचं इंधनात रुपांतर करणाऱ्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी तामणकर हिने घेतलेली मुलाखत. आता ऐकूया हे शारदा नाटकातलं नाट्यपद.

बरायतर मैत्रिणींनो, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह मी विद्या गौरी आता कार्यक्रमातून निरोप घेते. आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत, त्यासाठी prasaran.pune@gmail.com या आमच्या मेल आयडीवरती तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. नमस्कार.

श्रुती हो दर्पण वनिता मंडळ कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेव ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. दुपारचा 1 वाजला आहे. आता विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

आंखों में सपनों की बारात जो

सोनाली काकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. देशभरात आज ईद ए मिलाद उन नबीचा तर केरळमध्ये ओणमचा उत्साह. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. देशात दोन अपघातांमध्ये एकूण 11 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी. पाकिस्तानात इस्लामाबादमध्ये रुग्णालयात आग लागून 14 अर्भकांचा मृत्यू. आणि कोलंबोमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेला फॉलो ऑन. देशभरात ईद ए मिलाद उन नबी आज साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद ए मिलाद उन नबीचा सण हा मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणींचं स्मरण करण्याचा दिवस आहे. त्यांची शिकवण आपल्याला सदाचार आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गाचं अनुसरण करण्यास प्रेरित करते. मोहम्मद पैगंबर यांचे उदात्त आदर्श आपल्याला एक सर्वसमावेशक आणि विकसित भारत घडवण्यासाठी सक्रियपणे योगदान देण्यास प्रेरित करत राहोत, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा सण सर्वांच्या जीवनात सुखशांती समृद्धी घेऊन येवो, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र दिवस आपल्या समाजात एकोपा, आनंद आणि बंधुभाव अधिक दृढ करो, दया, माणुसकी आणि समाजासाठी योगदान देण्याची भावना आपल्याला सदैव मार्गदर्शित करो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केरळमध्ये साजऱ्या होणाऱ्या ओणम सणाच्याही राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ओणम आपल्या समृद्ध संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा सण असून त्यातून केरळची संस्कृती आणि मूल्यांचं दर्शन घडतं, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. ओणमची भावना समाजात सद्भाव, एकता आणि आशा वृद्धिंगत करो, असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर हा सण आनंद, एकोपा आणि समृद्धी वृद्धिंगत करो, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिवसाचं औचित्य साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या खेलो इंडिया संवादाला संबोधित करणार आहेत. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 महाविद्यालयांमध्ये युवा वर्गाच्या सहभागातून हा कार्यक्रम होईल. मेरा युवा भारत या मंचातर्फे होणाऱ्या या कार्यक्रमात खेळ, युवा नेतृत्व, नागरी उत्तरदायित्व, स्वयंसेवा, फिटनेस आणि राष्ट्र उभारणी या पैलूंना प्रोत्साहन मिळेल. देशाच्या क्रीडाविषयक आकांक्षांशी संलग्न होण्याची संधी यामुळे युवा वर्गाला मिळू शकेल. तरुणांच्या कल्पना आणि मतं यातून देशाच्या क्रीडा परिसंस्थेची जडणघडण होण्याची संधी या संवादामुळे दृष्टीपथात येऊ शकेल. कॅनडा आणि अमेरिकेच्या 9 दिवसांच्या दौऱ्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज टोरंटो इथं दाखल झाल्या. या दौऱ्यात त्या कॅनडाच्या अर्थमंत्र्यांची भेट घेऊन आर्थिक आणि वित्तीय संवाद साधतील. याशिवाय त्या प्रमुख कंपन्यांचे अध्यक्ष, वरिष्ठ प्रतिनिधी यांच्याशीही चर्चा करणार आहेत. द्विपक्षीय आर्थिक आणि वित्तीय भागीदारी बळकट

बळकट करणं, गुंतवणूक संबंध दृढ करणं तसंच सामायिक जागतिक आर्थिक प्राधान्यक्रमाच्या मुद्द्यांवर सहकार्य वृद्धिंगत करणं यांवर या भेटीत प्रमुख भर दिला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात त्या अमेरिकेत गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेत सहभागी होतील. तसंच ॲशविले इथं अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेंच्या गव्हर्नर्सच्या बैठकीत सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं अन्न आणि औषध प्रशासन विभागाची औषध निरीक्षक गट ब या पदासाठी सध्याची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 6 विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी परीक्षा केंद्रांवर 22 मार्च 2026 ही चाळणी प्रक्रिया घेण्यात आली होती. मात्र यात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर आयोगानं केलेल्या तक्रारीच्या आधारे करण्यात आलेल्या पोलीस तपासात एका उमेदवाराला लाभ झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं. या पार्श्वभूमीवर आयोगानं काल प्रसिद्धी पत्रकाद्वारे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या पदासाठी लवकरच फेरपरीक्षा घेतली जाईल. त्यासाठी संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. तसंच यासाठी कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही अशी माहिती आयोगानं दिली आहे. देशाच्या विविध भागात ऋतुमानानुसार होणाऱ्या श्वसनासंबंधी आजारांवर सरकारचं बारकाईनं लक्ष असून चिंतेचं कुठलंही कारण नाही असं आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि ICMR चे महासंचालक डॉ राजीव बहल यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी संवाद साधला. मोसमी इन्फ्लुएन्झा एका सामान्य श्वसनसंबंधी संसर्ग असून सध्या उपलब्ध असलेल्या पुराव्यातून कुठल्याही नव्या इन्फ्लुएन्झाच्या उदयाचे संकेत मिळत नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. इन्फ्लुएन्झा सामान्यपणे गंभीर आजार नाही, मात्र मुलं, वृद्ध आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तींमध्ये खबरदारी न घेतल्यास तो बळावण्याची शक्यता अधिक असते असं त्यांनी सांगितलं. प्रतिबंधात्मक उपाययोजना, आवश्यकतेनुसार वेळेवर वैद्यकीय सल्ला यामुळे संक्रमणापासून संरक्षण होण्यास मदत होऊ शकते असं डॉक्टर बहल यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात आज झालेल्या विविध अपघातांमध्ये एकूण 11 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. तेलंगणात सूर्यपेट इथं एका खासगी बसची ट्रकला धडक बसल्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले. आज पहाटे 5:15 सुमाराला हैदराबाद विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्घटना घडली. ही बस हैदराबादहून आंध्र प्रदेशात एलुरूच्या दिशेनं जात होती. बसमध्ये 42 प्रवासी होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला असून जखमींना योग्य उपचार मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. बिहारमध्ये सुपौल जिल्ह्यात एका 4-चाकीनं धडक दिल्यामुळे 5 जणांचा मृत्यू झाला तर 1 जण जखमी झाला. ही दुर्घटना काल रात्री सुपोल पिपररा मार्गावर घडली. इथं झुलन या धार्मिक उत्सवानिमित्त ग्रामस्थ जमले होते. दरम्यान भरधाव वेगानं आलेल्या एका गाडीनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 6 जणांना चिरडलं. त्यापैकी 5 जण दगावले असून एकावर उपचार सुरू आहे. अपघातानंतर कारचालक फरार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. हिमाचल प्रदेशात शिमला इथं आज पहाटे 5:45 सुमाराला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4 रिक्टर स्केल इतकी असल्याचं राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं सांगितलं आहे. या भूकंपात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. तत्पूर्वी चंबा इथंही आज 4:30 सुमाराला भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप 2.5 रिक्टर स्केल इतका होता. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथल्या एका रुग्णालयाच्या स्त्री रुग्ण विभागात आग लागल्यानं 14 अर्भकांचा मृत्यू झाला. संबंधित रुग्णालयाच्या 3 मजल्यावर हा विभाग आहे. विभागात 15 नवजात अर्भकं होती. आज सकाळी 7:00 सुमाराला आग लागल्यानंतर बचाव कार्य करताना रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना त्यापैकी एका अर्भकाला वाचवण्यात यश आलं. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं त्वरित बचाव कार्य सुरू केलं. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात एका 5 वर्षाच्या मुलीवर शेजाऱ्याकडून बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. आरोपीला परभणी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. आरोपीनं पीडितेला चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर बळजबरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्याला पोलिसांनी परभणीत पालम तालुक्यातून अटक केली. आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आज चौथ्या दिवशी श्रीलंकेचा

डाव सर्व बाद 290 या धावसंख्येवर आटोपला. भारतानं फॉलो ऑन दिला असून भारताकडे 213 धावांची आघाडी आहे. काल दिवस संपला तेव्हा श्रीलंकेच्या 8 बाद 265 धावा झाल्या होत्या. फॉलो ऑन टाळण्यासाठी त्यांना 39 धावांची गरज होती, मात्र आज चौथ्या दिवशी अवघ्या 25 धावात श्रीलंकेचा डाव आटोपला. प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या 2 बाद 146 धावा झाल्या होत्या. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं जीसीटी बुद्धिबळ स्पर्धेत जर्मनीच्या व्हेन्सेट किमर याचा 19-9 असा पराभव करून अंतिम फेरीच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. दुसरा क्लासिकल गेम जिंकून त्यानं 6 गुणांची आघाडी घेतली आहे. आता त्याची गाठ अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना याच्याशी पडेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात आज ईद ए मिलाद उन नबीचा तर केरळमध्ये ओणमचा उत्साह. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. देशात 2 अपघातांमध्ये 11 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी. पाकिस्तानात इस्लामाबादमध्ये रुग्णालयात आग लागून 14 अर्भकांचा मृत्यू. आणि कोलंबोमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेला फॉलो ऑन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

बड़ा नटखट है समा, हर नजारा है जवान, छा गया चारों तरफ

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात आज ईद ए मिलादुन नबीचा उत्साह. राज्यातही ईद साजरी. राज्यातल्या गरोदर मातांसाठी तीव्र रक्तक्षयावरच्या मोफत उपचारांना गती. राज्य लोकसेवा आयोगाकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. आणि कोलंबोमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेला फॉलोऑन. देशभरात ईद ए मिलादुन नबी आज साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद ए मिलादुन नबीचा सण हा मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणींचं स्मरण करण्याचा दिवस आहे. त्यांची शिकवण आपल्याला सदाचार आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गाचं अनुसरण करण्यास प्रेरित करते. मोहम्मद पैगंबर यांचे उदात्त आदर्श आपल्याला एक सर्वसमावेशक आणि विकसित भारत घडवण्यासाठी सक्रियपणे योगदान देण्यास प्रेरित करत राहोत, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा सण सर्वांच्या जीवनात सुखशांती समृद्धी घेऊन येवो, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र दिवस आपल्या समाजात एकोपा, आनंद आणि बंधुभाव अधिक दृढ करो, दया, माणुसकी आणि समाजासाठी योगदान देण्याची भावना आपल्याला सदैव मार्गदर्शित करो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केरळमध्ये साजऱ्या होणाऱ्या ओणम सणाच्याही राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. इस्लामचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबरांची 1500वी जयंती अकोल्यात जल्लोषात साजरी होत आहे. अकोल्यात काल ईद ए मिलाद निमित्त पारंपरिक जुलूस ए मोहम्मदी उत्साहात काढण्यात आला. सकाळी 11 वाजता फतेह चौकातून सुरू झालेली मिरवणूक सायंकाळी 5 वाजता मोठ्या मशिदीजवळ संपली. या मिरवणुकीत सुमारे 30,000 मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला. पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. जळगाव शहरात ईद ए मिलाद निमित्त भव्य रॅली काढण्यात आली. शहरातल्या विविध भागात मिरवणुकीच्या निमित्तानं मुस्लिम बांधव एकत्र आले होते. भिलपुरा पोलीस चौकीजवळ जिल्हा पोलीस दलातर्फे मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प भेट देत शुभेच्छा देण्यात आल्या. ढोलताशे आणि डीजेच्या तालावर हातात झेंडा घेऊन तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यवतमाळमधल्या मुस्लिम बांधवांनी उत्साह आणि जल्लोषात ईद ए मिलादुन नबी साजरी केली. या निमित्तानं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. कळंब चौकातून मोठी मिरवणूक काढण्यात आली.

मुस्लिम समाज संघटनांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला. अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं, रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आली आणि गरजू लोकांना धान्याचं वाटपही करण्यात आलं. गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर दरम्यान सरासरीपेक्षा अधिक झालेला पाऊस आणि वादळी वाऱ्यानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं 86.65 कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे. नाशिक, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यातल्या पात्र शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. राज्यातल्या गरोदर मातांचं आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं तीव्र रक्तक्षयावरच्या मोफत उपचारांना गती दिली आहे. भारतात अंदाजे 52% गर्भवती महिलांमध्ये रक्तक्षय आढळून येतो. तीव्र रक्तक्षय हे माता आणि नवजात शिशु मृत्यूचं एक महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे तीव्र रक्तक्षयावर राज्यातल्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आयर्न सुक्रोज तसंच FCM म्हणजे फेरिक कार्बोक्सी माल्टोज या औषधांद्वारे शिरेवाटे उपचार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. चालू वर्षात नोंद झालेल्या एकूण मातांपैकी तपासणीअंती 23,524 गरोदर मातांचं निदान तीव्र रक्तक्षय असलेल्या अतिजोखमीच्या माता म्हणून झालं आहे. त्यापैकी 21,337 मातांना हे उपचार दिले असून उपचाराचं प्रमाण 91% पोहोचलं आहे. अहिल्यानगर, लातूर, बीड, चंद्रपूर, वर्धा, रत्नागिरी, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण 100% आहे. तर महानगरपालिका क्षेत्रात लातूर, नाशिक, भिवंडी, कोल्हापूर, उल्हासनगर, नांदेड, वाघाळा, नवी मुंबई, सोलापूर, चंद्रपूर, परभणी आणि सांगली, मिरज, कुपवाड या क्षेत्रांमध्ये उपचारांचं प्रमाण 100% आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक असून सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्याकडच्या मराठा समाजाच्या संबंधित प्रलंबित विषयांवर तातडीनं कार्यवाही करावी असे निर्देश मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. मराठा समाजाशी संबंधित विविध विषयांवर आढावा बैठकीनंतर काल ते मुंबईत बोलत होते. कुणबी जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला. ही प्रमाणपत्र विहित मुदतीत देण्यात यावीत असे निर्देश त्यांनी दिले. तसंच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी या कामकाजाचा आढावा घ्यावा असं विखे पाटील यांनी बैठकीत सांगितलं. मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या व्यक्तींच्या वारसांना शासन सेवेमध्ये नियुक्ती देण्याबाबत तातडीनं कार्यवाही करावी, महावितरण भरती प्रक्रियेतल्या प्रतीक्षा यादीवरच्या उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या मागणीवर तपासून कार्यवाही करावी, अधिसंख्य पदावर नियुक्ती झालेल्या उमेदवारांचं शासन सेवेत कायमस्वरूपी समावेशन करण्याच्या प्रस्तावावर तातडीनं कार्यवाही करावी अशा सूचनाही त्यांनी केल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं अन्न आणि औषध प्रशासन विभागाची औषध निरीक्षक गट ब या पदासाठी सध्याची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 6 विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी परीक्षा केंद्रांवर 22 मार्च 2026 ला चाळणी परीक्षा झाली, मात्र यात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयोगानं केलेल्या तक्रारीच्या आधारे करण्यात आलेल्या पोलीस तपासात एका उमेदवाराला लाभ झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर आयोगानं काल प्रसिद्धी पत्रकाद्वारे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या पदासाठी लवकरच फेरपरीक्षा घेतली जाईल, त्यासाठी संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, तसंच यासाठी कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही अशी माहिती आयोगानं दिली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये शिकणाऱ्या 100 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय नेटफ्लिक्सनं घेतला आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात 80% मदत दिली जाणार आहे. 1 वर्ष कालावधीचे 2 पदविका अभ्यासक्रम आणि 6 महिने कालावधीच्या 4 प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यानं GCT बुद्धिबळ स्पर्धेत जर्मनीच्या विन्सेंट कीमर याचा 19-9 असा पराभव करून अंतिम फेरीच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. दुसरा क्लासिकल गेम जिंकून त्यानं 6 गुणांची आघाडी घेतली आहे. आता त्याची गाठ अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना याच्याशी पडेल. भारत आणि श्रीलंका

यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवशी श्रीलंकेचा डाव 290 धावांवर संपला, त्यामुळे भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. काल दिवसअखेर श्रीलंकेच्या 8 बाद 265 धावा झाल्या होत्या. फॉलो ऑन टाळण्यासाठी त्यांना 39 धावांची गरज होती, मात्र आज अवघ्या 25 धावात त्यांचा डाव आटोपला. प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. चहापानापर्यंत श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात 3 बाद 199 धावा झाल्या होत्या. बीड मधल्या एका बंद हॉटेलमध्ये चाललेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून रोख रक्कम, मोबाईल फोन्स आणि वाहन असा एकंदर सुमारे 8.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. या संदर्भात 12 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यात एका 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला परभणीतून अटक करण्यात आली आहे. आरोपीनं पीडितेला चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर बळजबरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्याला पोलिसांनी परभणी जिल्ह्यात पालम तालुक्यातून अटक केली. आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात आज ईद ए मिलादुन नबीचा उत्साह, राज्यातही ईद साजरी. राज्यातल्या गरोदर मातांसाठी तीव्र रक्तक्षयावरच्या मोफत उपचारांना गती. राज्य लोकसेवा आयोगाकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. आणि कोलंबोमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेला फॉलो ऑन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफएम बँड 101.5 MHz वर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज. मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो ऐकत राहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर. अमरावती आकाशवाणी केंद्र.

0: आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात। जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट। ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत।
2: पुना गाडगे आणि सन्स, राजापेठ पोलीस चौकी समोर अमरावती।
3: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
4: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता,
3: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
4: आजच संपर्क करा।
5: गाव आणि शेती मातेशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका। दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 मेगाहर्ट्झवर।
6: आकाशवाणी अमरावती।

0: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
1: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाप,
0: एकाकी मनाला भावनांची साथ,
1: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
0: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती.
1: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी अमरावती केंद्र.

0: शोधताय? फोन उचला, FM लावा आणि 101.5 MHz वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र ऐका.
1: FM 101.5 MHz वर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचे 3:15 झाले आहेत आणि आता विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊयात.

आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. एफएम बँड 101.5 MHz वर श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, संध्याकाळचे 5 वाजता. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या ठळक मराठी बातम्या आता सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यातल्या गरोदर मातांचं आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं तीव्र रक्तक्षयावरच्या मोफत उपचारांना गती दिली आहे. चालू वर्षात नोंद झालेल्या एकूण मातांपैकी तपासणीअंती 23,524 गरोदर मातांचं निदान तीव्र रक्तक्षय असलेल्या अतिजोखमीच्या माता म्हणून झालं आहे. त्यापैकी 21,337 मातांना हे उपचार दिले असून उपचारांचं प्रमाण 91% पोहोचलं आहे. राज्य लोकसेवा आयोगानं अन्न आणि औषध प्रशासन विभागाची औषध निरीक्षक गट ब या पदासाठी सध्याची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 22 मार्चला झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर आयोगानं केलेल्या तक्रारीच्या आधारे केलेल्या पोलीस तपासात एका उमेदवाराला लाभ झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं. त्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा निर्णय जाहीर केला. कॅनडा आणि अमेरिकेच्या 9 दिवसांच्या दौऱ्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज टोरंटो इथं दाखल झाल्या. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या कॅनडाच्या अर्थमंत्र्यांची आणि प्रमुख उद्योगपतींची भेट घेतील. दुसऱ्या टप्प्यात अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नर्सच्या बैठकीत सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद याने GCT बुद्धिबळ स्पर्धेत जर्मनीच्या विन्सेंट कीमर याचा 19-9 पराभव करून अंतिम फेरीच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. दुसरा क्लासिकल गेम जिंकून त्यानं 6 गुणांची आघाडी घेतली आहे. आता त्याची गाठ अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना याच्याशी पडेल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM बँड 101.5 MHz वर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो ऐकत राहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर. अमरावती आकाशवाणी केंद्र.
4: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
5: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
4: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
5: आजच संपर्क करा.

0: करता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र
1: FM 101.5 मेगाहर्ट्ज वर आपण ट्यून केलं आकाशवाणीचं

0: प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेलो इंडिया डायलॉगला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार। औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह एकूण 6 जणांना अटक। माओवादाची ओळख पुसून जिल्हा ग्रीन स्टील हब म्हणून उदयास येत असल्याचे गडचिरोली स्थापना दिनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे गौरवउद्गार आणि ईद ए मिलाद उन नबीच्या सणाचा आज सर्वत्र उत्साह। आता सविस्तर बातम्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उद्या 27 तारखेला खेलो इंडिया डायलॉगला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहे। देशाच्या क्रीडा यात्रेत युवकांचा सहभाग वाढवणं आणि युवकांच्या नेतृत्वातला विकसित भारत निर्माण करण्यासाठी त्यांचे विचार जाणून घेणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। क्रीडा, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आरोग्यदायी जीवनशैली आणि राष्ट्र निर्माणातील युवकांची भूमिका याबाबत पंतप्रधान या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील। मेरा युवा भारत अर्थात माय भारत द्वारे आयोजित या कार्यक्रमात देशभरातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येकी 2 महाविद्यालयातले युवक सहभागी होणार आहे। अकोल्यातल्या शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात आयोजित हा कार्यक्रम करण्यात आला असून नागपुरातील लेडी अमृतबाई डागा एलईडी महाविद्यालय देखील या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। यामध्ये विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक, माय भारतचे युवा स्वयंसेवक आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी होणार आहे। मुंबई पोलिसांनी एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह एकूण 6 जणांना अटक केली आहे। अटक झालेल्यांमध्ये एमपीएससीचे अवर सचिव आणि कक्ष अधिकारी यांचा समावेश असल्याचं वृत्त आहे। न्यायालयाने सर्व आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणी एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे। अन्यथा मंगळवारपासून आंदोलन करायचा इशारा त्यांनी दिला। हे मोठं रॅकेट असून याबाबतचा पोलिसांचा चौकशी अहवाल सार्वजनिक झाला पाहिजे असं ते म्हणाले। तत्पूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक गट ब पदासाठी घेण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला। 22 मार्च 2026 रोजी झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयोगाकडून प्राथमिक चौकशी करण्यात आली। परीक्षा सुरू होण्यापूर्वीच काही उमेदवारांना प्रश्नपत्रिका किंवा प्रश्नसंच मिळाल्याचा आणि ते सोशल मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित झाल्याचा दावा तक्रारीमध्ये करण्यात आला होता। अमरावती इथल्या जी जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला। या घटनेची आज काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन माहिती घेतली। रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी, कालबाह्य फायर सेफ्टी ऑडिट यामुळे सरकारच्या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केला। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत भाजपानं आयोजित केलेली दही हंडी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। दही हंडीवरील खर्च पीडित कुटुंबियांना मदत म्हणून देण्यात येणार आहे। अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संवेदनशील निर्णयाचं स्वागत करत पीडित कुटुंबियांच्या पाठीशी सर्वांनी उभं राहण्याचं आवाहन केलंय। राज्यातील गरोदर महिलांमध्ये रक्ताक्षयाची समस्या दूर करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं तीव्र रक्ताक्षयावरील मोफत उपचारांना गती दिली आहे। भारतात सुमारे 52% गर्भवती महिलांमध्ये रक्तक्षय आढळून येतो। तीव्र रक्तक्षय हे माता आणि नवजात शिशू मृत्यूचं एक महत्वाचं कारण आहे। त्यामुळे तीव्र रक्तक्षयावर राज्यातल्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आयर्न सुक्रोज तसंच FCM म्हणजेच फेरिक कार्बोक्सी माल्टोज या औषधांद्वारे शिरेवाटे उपचार सुविधा उपलब्ध करून दिली जाते। चालू वर्षात नोंद झालेल्या एकूण मातांपैकी तपासणीअंती 23,524 गरोदर मातांचं निदान तीव्र रक्तक्षय असलेल्या अतिजोखमीच्या माता म्हणून झालं आहे। त्यापैकी 21,337 मातांना उपचाराचं प्रमाण 91% पोहोचलंय। अहिल्यानगर, लातूर, बीड, चंद्रपूर, वर्धा, रत्नागिरी, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण 100% आहे। ग्रामीण आणि दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत ही सुविधा पोहोचवण्यावर भर देण्यात आलाय। सायबर गुन्हेगारांकडून पोलीस, CBI किंवा न्यायाधीशांच्या नावानं नागरिकांना भीती दाखवून घाबरवून फसवणूक केली जाते। त्यामुळे नागरिकांना अशा कोणत्याही प्रकारांना बळी न पडता सायबर फसवणूक झाल्यास तातडीनं 1930 या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। सह्याद्री अतिथीगृह इथं महाराष्ट्र सायबरच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल अरेस्ट या सायबर जनजागृती लघुपटाचं आणि 1930 महाराष्ट्र सायबर अँथमचं लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते।
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाश

0: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या 44व्या स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली वासियांना शुभेच्छा देत जिल्ह्याच्या विकासाचा गौरव केला आहे. माओवादाची जुनी ओळख पुसून गडचिरोली आता देशाचे ग्रीन स्टील हब म्हणून उदयास येत असल्याचं त्यांनी म्हटलंय. 2014 पासून जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे परिणाम दिसून येत असून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक येत असल्याचं फडणवीस म्हणाले. उद्योग, रोजगार, शिक्षण आणि पायाभूत सुविधांना प्राधान्य देतानाच जल, जमीन, जंगल आणि पर्यावरण संवर्धनाचा समतोल राखला जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मेडिकल कॉलेज, विमानतळ, रेल्वे मार्ग, रस्ते आणि शैक्षणिक सुविधांच्या विस्तारामुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. गडचिरोलीच्या परिवर्तनाचं श्रेय नागरिकांना देत विकासासाठी त्यांचं सहकार्य कायम राहावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ईद ए मिलाद उन नबी आज साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहे. पंतप्रधानांनी ईद ए मिलादच्या शुभेच्छा देताना एकता आणि आनंद वृद्धिंगत हो तसंच समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा या दिवसातून मिळो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या. तर राज्यपालांनी ईद ए मिलाद हा प्रेषित मोहम्मद यांच्या प्रेम, दया आणि त्यागाच्या शिकवणीचं स्मरण करून देणारा सण असल्याचं नमूद केलंय. नागपुरात मरगजी सितरुन नबी कमिटीच्या नेतृत्वाखाली सेवा सदन चौकातून निघालेल्या भव्य मिरवणुकीत शहरातील विविध भागातील मुस्लिम बांधव सहभागी झाले. ढोल ताशांच्या गजरात भाईचारा, एकतेचा संदेश देणाऱ्या मिरवणुकीचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं. यवतमाळमधील मुस्लिम बांधवांनी उत्साह आणि जल्लोषात ईद ए मिलाद उन नबी साजरी केली. पैगंबर मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. मुस्लिम समाज संघटनांनी अनेक ठिकाणी वृक्षारोपण, रक्तदान शिबिर आयोजित केली आणि गरजू लोकांना धान्याचं वाटपही केलं. अकोल्यात देखील पारंपरिक जुलूस ए मोहम्मदी मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. फतेह चौकातून सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या मिरवणुकीत सुमारे 30,000 मुस्लिम बांधव सहभागी झाले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये शिकणाऱ्या 100 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय नेटफ्लिक्सनं घेतलाय. या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात 80% मदत दिली जाणार आहे. 1 वर्ष कालावधीचे 2 पदविका अभ्यासक्रम आणि 6 महिने कालावधीच्या 4 प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. पेन्शन नियोजन आता केवळ सरकारी कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली NPS नागरिकांना निवृत्ती नियोजन आणि दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेसाठी सुलभ, लवचिक आणि शिस्तबद्ध पर्याय उपलब्ध करून देते. तसंच चक्रवाढीच्या परिणामामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीत मोठी वाढ होऊ शकते असं प्रतिपादन MSME विकास आणि सुविधा कार्यालयातर्फे नागपूरचे संचालक डॉ विजय शिरसाट यांनी केलं. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण यांच्या पुढाकारानं आज नागपुरातील रामदासपेठ इथल्या तरुण भारतच्या संस्कृती सभागृहात NPS जनजागृती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी अहेरी तालुक्यातील खमनचेरू शासकीय आश्रमशाळेला अचानक भेट देत वसतिगृह, वर्गखोल्या, स्वयंपाकगृह आणि परिसरातील सुविधांची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेताना वॉटर कूलर, अतिरिक्त खाटा आणि बेंचेसची मागणी त्यांनी नोंदवून घेतली. आवश्यक दुरुस्तीची कामं तातडीनं हाती घेऊन सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेचा पहिला डाव 290 धावांवर संपुष्टात आल्यानंतर त्यांना फॉलो ऑन मिळाला. पहिल्या डावात भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतारनं प्रत्येकी 3, सारांश जैननं 2 तर मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी 1 गडी बाद केला. आज चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेच्या 6 बाद 229 धावा झाल्या आहे. भारतानं आपला डाव 503 धावांवर घोषित केला होता. येत्या काही तासात अमरावती आणि यवतमाळसह संपूर्ण विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेलो इंडिया डायलॉगला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार. औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी MPSC 3 अधिकाऱ्यांसह 1 6 जणांना अटक. माओवादी ओळख पुसून जिल्हा ग्रीन स्टील हब म्हणून उदयास येत असल्याचं गडचिरोली स्थापना दिनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे गौरवोद्गार आणि ईद ए मिलाद उन नबीच्या सणाचा सर्वत्र उत्साह. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक. मुंबईत 1 सप्ताह

असून रिक्षा भाडं 1 रुपयानं तर टॅक्सी 2 रुपयांनी महागणार. राज्यातल्या शासकीय शाळांमधल्या 5 ते 10वीच्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मे मिळणार. आणि कोलंबोतल्या कसोटी सामन्यात भारताकडून फॉलो ऑन मिळाल्यावर दिवसअखेर श्रीलंकेला 16 धावांची आघाडी. मुंबई पोलिसांनी एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये एमपीएससीचे अवर सचिव आणि कक्ष अधिकारी यांचा समावेश असल्याचं वृत्त आहे. न्यायालयानं या सर्व आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. अन्यथा मंगळवारपासून आंदोलन करायचा इशारा त्यांनी दिलाय. हे मोठं रॅकेट असून याबाबतचा पोलिसांचा चौकशी अहवाल सार्वजनिक झाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. मुंबईत सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात वाढ होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातल्या टॅक्सीच्या दरात 2 रुपये तर रिक्षाच्या दरात 1 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणानं घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता पहिल्या 1.5 किलोमीटर अंतरासाठी टॅक्सीला 31 ऐवजी 33 रुपये तर रिक्षासाठी 26 ऐवजी 27 रुपये मोजावे लागतील. येत्या 1 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत. त्यापुढच्या अंतरासाठी टॅक्सीचं भाडं 21 रुपये 90 पैसे प्रति किलोमीटर इतकं होईल. सध्या हा दर 20 रुपये 66 पैसे इतका आहे तर रिक्षाचं भाडं 18 रुपये 22 पैसे प्रति किलोमीटर होणार आहे. सध्या हा दर 17 रुपये 74 पैसे इतका आहे. टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी त्यांच्या इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये सुधारित दरांनुसार बदल केल्यानंतरच नवीन दरा करण्याची परवानगी मिळेल. तसंच बदल करण्यासाठी त्यांना नोव्हेंबर अखेरपर्यंतची मुदत दिली असून बदल न करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल असं प्रादेशिक परिवहन कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. चाकण भोसरीच्या औद्योगिक पट्ट्याला नवी ऊर्जा देणाऱ्या 49 सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसोबतच्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून 2,320,97,00,000 रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. या गुंतवणुकीतून उत्पादन क्षमता वाढण्यासोबतच रोजगाराच्या 1,000 नव्या संधी निर्माण होतील आणि ग्रोथ इंजिन असणाऱ्या पुणे परिसरातल्या औद्योगिक परिसंस्थेला आणखी बळ मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं शालेय शिक्षण विभागानं एक त्रिपक्षीय सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार शासकीय शाळांमधल्या 5वी ते 10वीच्या 20 लाख विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी केली जाणार असून दृष्टीदोष आढळलेल्या गरजू विद्यार्थ्यांना नंबरचे चष्मे मोफत उपलब्ध करून दिले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत आज मुंबईत हा करार झाला. परदेशी नागरिक अवैधपणे सीमा ओलांडून भारतात येतात आणि भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी गैरमार्गांनी आधार आणि पॅन कार्ड मिळवतात याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली असून ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं त्वरित पावलं उचलण्याची गरज अधोरेखित केली आहे. विविध यंत्रणांमधला समन्वयाचा अभाव आणि कागदपत्रांची पडताळणी यावर विशेष लक्ष देण्याची बाब न्यायालयानं लक्षात आणून दिली आहे. अशा व्यक्ती राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सामील असू शकतात असं न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं नमूद केलं आहे. आधार कायद्यात आवश्यक सुधारणा करून अशा व्यक्तींना हुडकून काढणं आणि त्यांना माघारी पाठवणं याला प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. सायबर गुन्हेगार पोलीस, सीबीआय किंवा न्यायाधीशांच्या नावानं नागरिकांना भीती दाखवून घाबरवून फसवणूक करतात, त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही प्रकारांना बळी न पडता सायबर फसवणूक झाली तर तातडीनं 1930 या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. ते मुंबईत महाराष्ट्र सायबरच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात डिजिटल अरेस्ट या सायबर जनजागृती लघुपटाचं आणि 1930 महाराष्ट्र सायबर अँथमचं लोकार्पण करताना बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेनं 16 धावांची आघाडी घेतली आहे. भारतानं पहिल्या डावात केलेल्या 503 धाव

रनचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव आज 290 धावांवर संपला. सोनल दिनुषानं शतक झळकावलं. भारतातर्फे प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतारनं प्रत्येकी 3 तर सारांश जैननं 2 गडी बाद केले. पहिल्या डावात 213 धावांची आघाडी मिळाल्यानं भारतानं श्रीलंकेला फॉलो ऑन दिला. त्यानंतर श्रीलंकेनं दिवसअखेर 6 बाद 229 धावा करत 16 धावांची आघाडी घेतली. आजचा खेळ थांबला तेव्हा सोनल दिनुषा 7 तर केशरा निवुंता 3 धावांवर खेळत होता. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 17 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 500 जण बेपत्ता आहेत. बेपत्ता व्यक्तींमध्ये 105 भारतीय आहेत. प्राथमिक माहितीनुसार भूकंपामुळे हिमस्खलन होऊन बर्फाच्या वितळलेल्या पाण्याचा लोंढा कोसी नदीत येऊन अचानक पूरस्थिती निर्माण झाली. तिबेट सरहद्दीलगत असलेल्या रसुआ जिल्ह्यात आज सकाळी भोटे कोसी नदीला अचानक पूर आला. सुरक्षा दलांनी विविध ठिकाणांवरून 80 जणांची सुखरूप सुटका केली आहे. नेपाळमध्ये पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. मोदी यांनी नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शाह यांच्याशी संवाद साधून या संकटाच्या क्षणी भारत नेपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं सांगितलं. दरम्यान नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे बिहारमधल्या गंडक नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. बिहारमधल्या 6 जिल्ह्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून गोपालगंज आणि बेतिहा इथं एनडीआरएफच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र सीमा दलानं भारत नेपाळ सरहद्दीलगतच्या आपल्या सर्व तुकड्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. सीमा क्षेत्रात मदत आणि बचाव कार्यासाठी 18 तुकड्या तैनात केल्या असून 7 राखीव ठेवल्या आहेत. कथित ऑनलाईन गुंतवणूक फसवणुकी प्रकरणी गुजरातमधल्या सुरत शहर सायबर गुन्हे शाखेनं महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यातल्या 2 जणांना आज अटक केली. संबंधित व्यक्तींनी शेअर बाजारातल्या गुंतवणुकीचं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आमिष दाखवून सुमारे 9,58,000 रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सुरतमधल्या व्यक्तीनं केली होती. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. महसूल गुप्तचर विभागानं पुणे रेल्वे स्थानकावर 3,41,00,000 रुपये किमतीच्या अंमली पदार्थांसह एका महिला प्रवाशाला अटक केली आहे. दिल्लीवरून पुण्याला जाणाऱ्या या गाडीतून अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. देशभरात ईद ए मिलान उन्नबी आज साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद ए मिलाद उन नबीचा सण हा मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीचं स्मरण करण्याचा दिवस आहे. त्यांची शिकवण आपल्याला सदाचार आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गाचं अनुसरण करायला प्रेरित करते. मोहम्मद पैगंबर यांचे उदात्त आदर्श आपल्याला एक सर्वसमावेशक आणि विकसित भारत घडवण्यासाठी सक्रियपणे योगदान द्यायला प्रेरित करत राहोत, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा सण सर्वांच्या जीवनात सुख शांती समृद्धी घेऊन येऊ, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं.

एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक. मुंबईत 1 सप्टेंबर पासून रिक्षा भाडं 1 रुपयानं तर टॅक्सी 2 रुपयांनी महागणार. राज्यातल्या शासकीय शाळांमधल्या 5 ते 10वीच्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मे मिळणार. आणि कोलंबोतल्या कसोटी सामन्यात भारताकडून फॉलो ऑन मिळाल्यावर दिवसअखेर श्रीलंकेला 16 धावांची आघाडी.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात मी इशिता तुमचं स्वागत करते. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 4 भाद्रपद शके 1948 दिनांक 26 ऑगस्ट 2026. आज ऐकूया आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित राज्यस्तरीय प्रसारण.
1: मंडळी नमस्कार. शेतकरी बंधूंनो, एक ग्राहक म्हणून आपण कुठल्या गोष्टींकडे वस्तू विकत घेताना लक्ष दिलं पाहिजे आणि घेतलेल्या वस्तूंमध्ये जर काही खोट निघाली किंवा इतर काही कारणांमुळे घेतलेली वस्तू खराब निघाली तर एक ग्राहक म्हणून आपण ती वस्तू किंवा सेवा विकत घेतलेल्या दुकानदाराला परत करू शकतो का? किंवा वस्तू खराब निघाली तर त्याविषयी आपण कुठे तक्रार करू शकतो? त्यासाठी कुठला कायदा आहे का? त्या कायद्यात सांगितल्याप्रमाणे आपण ग्राहक म्हणून कुठली खबरदारी घ्यावी? या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या कार्यक्रमातून. आणि या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलंय ऍडव्होकेट हेमंत भंगाळे यांना.
2: नमस्कार
1: हेमंतजी, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे ग्राहक संरक्षण कायदा आणि जागरूक शेतकरी. ग्राहक संरक्षण कायदा 2019 जो आहे तर त्याच्या अंतर्गत ग्राहकांना कुठले हक्क जे आहे ते प्रदान करण्यात आलेले?
2: ग्राहक संरक्षण कायदा 2019 हा भारत सरकारने ग्राहकांचे हक्क आणि हित संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी आणलेला एक सुधारित कायदा आहे. हा कायदा 9 ऑगस्ट 2019 रोजी संमत झाला आणि 20 जुलै 2020 पासून तो सर्व भारतभर लागू करण्यात आला. आता या कायद्यामध्ये आपण प्रश्न विचारला मला की या कायद्याने कुठले हक्क प्रदान करण्यात आलेले आहे, हा अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे. यामुळे ग्राहकांना असे हक्क देण्यात आले की सुरक्षित वस्तू किंवा सेवा मिळवण्याचा हक्क, त्यानंतर माहिती मिळवण्याचा हक्क, नंतर त्यांना निवडीचा हक्क मिळाला, ग्राहकांचे एकूण घेण्याचा हक्क, नुकसान भरपाई मिळवण्याचा हक्क आणि ग्राहक शिक्षणाचा हक्क यामुळे मिळालेला आहे.
1: सर, मला आता असं सांगा ना की ग्राहक विवाद निवारण आयोग हे पण आम्ही ऐकलेलं आहे, तर हे काय आहे नक्की?
2: बरोबर, ग्राहकांच्या तक्रारी निवारण्यासाठी ग्राहक निवारण आयोगाची स्थापना करण्यात आलेली असून यामध्ये 3 स्तर देण्यात आलेले आहे.
1: बरं.
2: म्हणजे जिल्हा आयोग, म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी असतं हे, नंतर राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग.
1: अच्छा.
2: आता या 3 स्तर देण्यात आलेले आहे, यामध्ये जिल्हा आयोगात 50 लाख पर्यंतच्या तक्रारींचे निवारण होते, राज्य आयोगामध्ये 50 लाख ते 2 कोटीचे निवारण होते.
1: अच्छा.
2: आणि तर राष्ट्रीय आयोग हे नवी दिल्ली येथे आहे, येथे 2 कोटीपेक्षा जास्त रकमेच्या तक्रारींवर निर्णय घेतले जात असतात.
1: अच्छा.
2: यामुळे ग्राहकांच्या त्यांच्या तक्रारीचे निवारण वेगाने आणि प्रभावीपणे मिळण्यासाठी त्यांना संधी मिळत आहे.
1: अच्छा, म्हणजे हे 3 प्रकार आहेत, एक जिल्ह्याचं, एक राज्याचं आणि एक देशपातळीवर. आता मला हे सांगा ना की हा जो नवीन कायदा आहे, या कायद्यामध्ये प्रॉडक्ट लायबिलिटी बद्दल काही उपाययोजना आहेत का?
2: हो, आहेत. प्रॉडक्ट लायबिलिटी म्हणजे वस्तू व सेवांचे नियम.
1: अगदी.
2: याबद्दल एक उपाययोजना केलेली आहे. उत्पादक, विक्रेते व सेवा पुरवठादार यांना अधिक जबाबदार यांच्यामध्ये बनवलेलं आहे. जर ग्राहकाला उत्पादन किंवा सेवेमुळे कोणती हानी झाली तर संबंधित कंपनी जबाबदार धरली जाऊ शकते.
1: कुठल्या कुठल्या विषयांशी निगडीत तक्रारी ज्या आहेत त्यांचा समावेश या ठिकाणी होऊ शकतो किंवा करू शकतो आपण?
2: ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये जर आपण बघितलं तर शेती, बँकिंग, बिल्डर, कोचिंग क्लासेस, इलेक्ट्रिसिटी, विमा, वैद्यकीय सेवा, रेल्वे, पोस्ट खाते, कुरिअर सेवा अशा अनेक सेवांबाबत आपण तक्रारी दाखल करू शकतो. सर्वप्रथम आपल्याला हे बघावं लागेल की ग्राहक म्हणजे कोण. जो मूल्य देऊन सेवा खरेदी करतो तो ग्राहक होतो.
1: अगदी.
2: म्हणजे ज्याने जिथे मूल्य दिलं आणि त्याची सेवा खरेदी केली तो ग्राहक होतो. आता मी हे जे सांगितलं त्याच्याबद्दल ग्राहक तक्रारी या ग्राहक न्यायालयात करू शकतात.
1: अच्छा. शेतकरी बांधवांसाठी ग्राहक संरक्षण अधिनियम यामध्ये काय तरतूद केलेली आहे?
2: कृषी क्षेत्राला सशक्त बनवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना त्याच्या अधिकारांचा आणि कर्तव्यांचा जागरूकता देण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा हा महत्वाचा आणलेला आहे. कृषी क्षेत्रात अनेकदा शेतकऱ्यांची फसवणूक होत असते. उदाहरणार्थ जर आपण बघितलं बी बियाणे, खते, कीटकनाशके,

0: शेतीसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री
1: हो
0: आणि कृषी उत्पादनाच्या बाबतीत शेतकऱ्यांना अनेक समस्या येतात. आता तर बऱ्याचशा तक्रारी आपण बघतो आहोत की विमाबद्दलही
1: आपल्या समोर येत आहेत.
0: अशा परिस्थितीत ग्राहक संरक्षण कायदा 2019 शेतकऱ्यांसाठी महत्वाचा ठरलेला आहे.
1: मग शेतकरी बांधवांसाठी या कायद्याचे काही फायदे आहेत का ते सांगा आम्हाला.
0: हो फायदे आहेत. निकृष्ट दर्जाचे बियाणे, निकृष्ट दर्जाचं खतं, कीटकनाशक, पीक संरक्षण विमा याबद्दल काही विक्री झाल्यास शेतकरी ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करू शकतात.
1: बर.
0: भ्रामक जाहिराती आणि खोट्या माहितींच्या आधारे होणाऱ्या फसवणुकीपासून त्यांना संरक्षण दिलेले आहे.
1: बर.
0: खराब किंवा दोषयुक्त शेती उपकरणं किंवा अवजारे मिळाल्यावर त्यावर कायदेशीर कारवाई करता येते. कृषी उत्पादनांवर दिल्या जाणाऱ्या हमी म्हणजे वॉरंटी गॅरंटी, जे शेतकरी आता सध्या अवजारे विकत घेतो त्याच्यावर वॉरंटी आणि गॅरंटी दिली जाते, त्याच्या अंमलबजावणीसाठी देखील उपाययोजना या कायद्यामध्ये दिलेल्या आहेत.
1: बर. सर, मला आता असं विचारायचंय की शेतकरी बांधव जे आहेत ते ग्राहक म्हणून तक्रार करू शकतात, बरोबर? आणि या व्यतिरिक्त आणखी कोण कोण तक्रार करू शकत?
0: आता कसं आहे, ग्राहक म्हणून तक्रार कोण करू शकतो हा जो प्रश्न आहे, याचा शेतकरी स्वतः न्यायालयात दाखल करू शकतो, शेतकऱ्यांचा गट व सहकारी संस्था.
1: बर.
0: त्याचप्रमाणे अधिकृत ग्राहक संघटना जे नोंदणीकृत असतात त्या तक्रार दाखल करू शकतात आणि न्याय मागू शकतात.
1: बर. ग्राहक संरक्षण कायद्यात शेतकऱ्यांना काय अधिकार देण्यात आलेले?
0: ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये शेतकऱ्यांना फार मोठे अधिकार देण्यात आलेले आहेत. ते आता त्या जर आपण पहिला अधिकार बघितला तर समानता व निवडीचा अधिकार.
1: बर.
0: शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी आणि खरेदीसाठी विविध पर्याय असणे आवश्यक आहे. त्यांना फसवणूक आणि धोकाधडी टाळण्यासाठी योग्य पर्यायाची माहिती मिळायला हवी. हा एक मोठा अधिकार त्यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर समान दर्जांची वस्तू किंवा सेवा, शेतकऱ्यांना विक्रेत्यांकडून मिळणारी सेवा किंवा वस्तू योग्य दर्जाची असायला हवी. उदाहरणार्थ आपण याच्यात जर बघितलं तर बियाणे, रासायनिक औषधे, खत, अवजार या बाबींमध्ये गुणवत्ता सुनिश्चित त्यांनी केली गेली पाहिजे.
1: बर.
0: त्यानंतर त्यांना अधिकार दिला आहे तो माहितीचा अधिकार. शेतकऱ्यांना विक्रीसाठी असलेल्या वस्तूंची पूर्ण माहिती मिळायला हवी. उदाहरणार्थ बी बियाणे, अवजारे, खते वगैरे. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी त्यांना ग्राहक न्यायालयात तक्रार करण्याचा अधिकार आहे.
1: अच्छा.
0: जर बियाणे किंवा रासायनिक औषधे विमा खरेदी करताना जर ती गुणवत्तेत कमी असतील तर शेतकरी तक्रार दाखल करू शकतात. समजा विमा शेतकऱ्याने काढलेला आहे आणि त्याच्या शेताचं उत्पन्नाचं काही नुकसान झाल्यास विमा कंपनीने त्याला रक्कम देण्यास नकार दिला तरी तो ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करून त्याची दाद मागू शकतो.
1: बर.
0: त्यानंतर पारदर्शकतेची आवश्यकता. सर्व विक्रेत्यांनी त्यांची उत्पादने पारदर्शकपणे आणि स्पष्टपणे प्रस्तुत केली पाहिजेत, जेणेकरून शेतकऱ्यांना कायदेशीर हक्कांची माहिती मिळवणे सोपे जाईल. जसे की उत्पादनाच्या किमतीत वेगवेगळ्या करांचा समावेश हा शेतकऱ्यांसमोर उघड केला गेला पाहिजे. बरेचसे लोक शेतकऱ्यांसमोर बऱ्याचशा बाबी उघड केल्या जात नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते. नंतर खरेदीचे संरक्षण शेतकऱ्यांना चुकीच्या किंवा कमी गुणवत्तेच्या उत्पादने मिळाल्यास त्यांचा तोटा होतो. अशा वेळी त्यांना ग्राहक संरक्षण कायद्यामुळे पैसे परत मिळण्याचा, विक्रेता व कंपनी कडून भरपाई घेण्याचा व नुकसान भरपाई प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे.
1: बर. सर, आता मला असं सांगा ना की शेतकरी बांधवांना या कायद्यानुसार कुठले कर्तव्य आणि जबाबदारी देण्यात आलेली आहे?
0: बरोबर.
1: म्हणजे ज्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे किंवा त्यांनी ज्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे असं काय आहे?
0: मी आता अधिकार सांगितले की त्यांना अधिकार काय आहे, आता त्यांनी कर्तव्य काय व जबाबदारी काय त्यांची हे देखील महत्वाचं आहे कायद्यानुसार. सामान्य सत्तेचा वापर. शेतकऱ्यांनी बी बियाणे, खते, औषधे, अवजारे खरेदी करताना अचूक माहिती घेणे, त्याचबरोबर बिल त्याची पावती पुरावा म्हणून स्वतःजवळ ठेवणे अतिशय आवश्यक आहे. सामान्य ज्ञानाची माहिती मिळवणे म्हणजे काय? शेतकऱ्यांनी उत्पादनाच्या गुणवत्ता आणि किमतीबद्दल अधिक माहिती मिळवावी. केवळ कमी किमतीवर लक्ष केंद्रित न करता गुणवत्ता देखील त्याची लक्षात ठेवावी.
1: बर.
0: शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण प्रक्रिया. जर समजा त्याची फसवणूक झाली तर तो काय करू शकतो? शेतकऱ्यांचे जर ग्राहक संरक्षण कायद्यानुसार उल्लंघन होत असेल तर त्यांना

0: निवारणासाठी ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करू शकतात. त्याकरिता पुरावा सादर करणे आवश्यक असते. आता ग्राहक न्यायालय म्हणजे न्यायालय आहे. जसं आता आपण म्हटलं, मी सांगितलं की शेतकऱ्यांनी बियाणे घेतल्याची पावती स्वतःजवळ बाळगणं गरजेचं आहे. सदोष बियाण्याबाबत कृषी अधिकारी यांच्याकडे जी तक्रार केली जाते त्या तक्रारीची पोच पावती आपल्याजवळ ठेव असावी. कृषी अधिकारी हे शेतकऱ्यांच्या शेतीवर जाऊन पंचनामा करत असतात, ते पंचनामा देखील आपल्याजवळ ठेवणं गरजेचं आहे. याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्तव्य कायद्यानुसार देण्यात आलेले आहे.
1: बर, तुम्ही खूप छान सांगितलं सर आता की ते कुठले कुठले कर्तव्य आणि कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजे. एक आता आपण असं एक जनरल असं एक्झाम्पल घेऊयात की समजा मी शेती करते आणि मी एखादं बियाणं विकत घेतलंय आणि ते मी माझ्या शेतामध्ये टाकलं, पण मला असं लक्षात आलं की मी त्यात फसले गेली आहे.
0: बरोबर.
1: तर आता मला तक्रार करायची, तर मला एक लिंक सांगा ना की मी कसं त्याची तक्रार करू शकते आणि ती कशी स्टेप बाय स्टेप मी पुढे जाऊ
0: करू शकते. समजा आपण शेतकरी आहात.
1: बरोबर.
0: तुमची फसवणूक झालेली आहे. शेतकरी काय करतो की बुवा जमीन तयार करतो, अतिशय महागडं बियाणं त्याच्यामध्ये संपूर्ण टाकतो, त्याला पूर्ण मेहनत मशागत केल्यानंतरही त्याला त्याचं उत्पन्न मिळत नाही, त्याने सर्वप्रथम त्याची तक्रार कृषी अधिकाऱ्यांना दिली गेली पाहिजे.
1: आता थोडस थांबवतोय सर तुम्हाला की तुम्ही सांगताय कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली पाहिजे, पण त्याआधी आता समजा मी जे बियाणं विकत घेतलेलं आहे तर ते प्रॉडक्ट जे आहे तर त्याचं काही लेबल किंवा त्याची ती पिशवी म्हणा हे मी माझ्याजवळ अगदी सांभाळून ठेवलं पाहिजे याची पण गरज आहे.
0: बिलकुल.
1: तसं म्हणजे डिटेल सांगा सर, म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांना जे आहे ते व्यवस्थित योग्य मार्गदर्शन होईल.
0: आता आपण सांगितलं की कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. आपण जे बियाणं ज्या पिशवीतून आणतो ती पिशवी देखील आपल्याजवळ बाळगणे फार आवश्यकता आहे. कारण का की त्या पिशवीवर त्याची किंमत असते. पिशवीवर बॅच नंबर लॉट नंबर नमूद केलेला असतो.
1: एक्सपायरी पण
0: एक्सपायरी, त्यानंतर हे बियाणं कधी पॅक केलं, त्याची एक्सपायरी कधी आहे आणि आपण ते कधी विकत घेतलं आपल्या बिलावर असतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्वप्रथम विक्रेत्यांकडनं पावती घ्यावी. पावती घेऊन त्या पावतीवर आपण जे बियाणं घेतलेलं आहे त्याची विक्रेत्याने नोंद केलेली आहे किंवा नाही याची खातरजमा करावी. त्यानंतर जर ते बियाणं आपण पेरलं त्याची पिशवी आपल्याजवळ बाळगावी. त्यानंतर जर आपल्याला त्याच्यातून काही मिळत नाहीये उत्पन्न किंवा त्याची वाढ होत नाहीये, तर वाढ होऊन किंवा वाढ होऊन देखील आपल्याला त्याचे फळ मिळत नाही, तर मग हे कृषी अधिकाऱ्यांना लेखी तक्रार करावी.
1: बर.
0: की मी असं असं बियाणं घेतलं होतं, त्याचा लॉट नंबर असा असा होता आणि मी एवढे मेहनत मशागत करून पाण्याची योग्य निगा ठेवूनही त्याची वाढ झालेली नाही, त्यामुळे मला अशी शक्यता आहे की ते बियाणं जे आहे ते सदोष बियाणं आहे, त्यामुळे आपण माझ्या शेतावर यावं व त्याची पाहणी करावी, तसा पंचनामा करावा. मग या वेळेला यानंतर कृषी अधिकारी बियाणं म्हणजे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या सोबत जे कंपनी आहे कंपनी प्रतिनिधी नंतर विक्रेता प्रतिनिधी यांना देखील तिथे शेतावर बोलवलं जातं आणि ते सर्वांच्या समक्ष त्यांचा पंचनामा करतात.
1: बर.
0: आता या पंचनाम्यामध्ये स्वतः कृषी अधिकारी महाबीज प्रतिनिधी नंतर जे लोकल अधिकारी आहेत ते पण सोबत असतात, ते पंचनामा करतात. सर्व पिकांची पाहणी केली जाते आणि त्या पाहणीच्या अंती निष्कर्षामध्ये ते त्यांचा निष्कर्ष लिहितात की अशाशा बियाण्यामध्ये शेतकऱ्यांना किती टक्के उत्पन्नामध्ये त्याला लॉस झालेला
1: नुकसान झालंय
0: नुकसान झालेलं आहे आणि ते त्याच्यामध्ये नमूद करतात. आता हा जो रिपोर्ट आहे या रिपोर्टाचा आधार घेऊन शेतकऱ्यांना ग्राहक न्यायालयात येऊन दाद मागता येते.
1: बर.
0: हा रिपोर्ट अतिशय महत्वाचा झाला.
1: बर.
0: कारण याच्यातला तज्ज्ञ कोण? शेतकरी जो बांधव आहे जो महागड बियाणं घेऊन पेरून टाकतो, मात्र याच्यातले तज्ज्ञ कृषी अधिकारी आहे. त्यांना त्याच्यातलं माहिती असतं की बुवा काय याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आला या बियाण्यामध्ये की त्याची वाढ होऊ शकलेली नाहीये आणि शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे तो बियाण्याचा जो बियाण्याचा पंचनामा आपण न्यायालयात आणून त्याच्याविषयी दाद नुकसान भरपाई मागू शकतात.
1: कृषी अधिकाऱ्यांचा पंचनामा जो आहे तो
0: महत्वाचा आहे
1: आणि तो पंचनामा घेऊन त्याच्यानंतर त्यांच्याजवळ जी काही पिशवी आहे जे त्याच्यावरती लिहिलेले सगळे त्यांचं बिल आहे पावती आहे हे सगळं घेऊन मग ते ग्राहक निवारण कोर्टात येतात. या ठिकाणी आल्यानंतर मग त्यांनी वकिलांमार्फत पुढे काय करायचं?
0: आता कसं आहे ग्राहक संरक्षण कायदा असा आहे.

0: तिथे वकील लावण्याची आवश्यकता नाही. जर तुम्हाला वकील लावायचा असेल तर त्याला कोर्टाचीच परवानगी घ्यावी लागते की मला पुरेसं ज्ञान ग्राहक संरक्षण कायद्याचं नाही नसल्याने मला वकील याच्यामध्ये लावायचा आहे. मात्र कायद्यामध्ये तशी आवश्यकता नाही. तक्रारदार शेतकरी हा स्वतः देखील तिथे त्याची बाजू मांडू शकतो. मी जे आता सांगितलं पंचनामा पावती पिशवी त्यानंतर जर त्याने त्या पंचनाम्याच्या वेळी फोटोग्राफ्स बरेच लोक फोटोग्राफ्सही काढतात की आपल्याकडे कृषी अधिकारी आलेले आपल्याला
1: पुरावा म्हणून
0: किंवा आपल्या पिकाचं इतकं मोठं नुकसान झालेलं आहे तर जे फोटोग्राफ्स मोबाईल आता जनरली प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे मग त्या बियाण्यांचं येताना पंचनामा करताना फोटो काढले जातात तर तो फोटोचाही पुरावा आपण त्या केस सोबत लावू शकतो जेणेकरून अधिकारी माझ्याकडे आले पिकाची स्थिती अशी होती यानंतर कोर्ट त्यानुसार कंपनीला विक्रेत्याला त्याच्यामध्ये पक्षकार केलं जातं आणि जे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असतं त्या नुकसानी भरपाईनुसार भरपाई मिळावी का नाही हे न्यायालय पुराव्यांती बघितलं जात.
1: बर सर, आता मला असं विचारायचं आहे की आता आपण जसं सांगितलं की त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे तक्रार करताना, एक अजून माझ्या डोक्यात आता असा विषय आला की ज्यावेळी शेतकरी जे आहे हे सदोष बियाण्यांची जेव्हा तक्रार करतात तर त्यावेळी प्रयोगशाळेमध्ये त्या बियाण्याची तपासणी करणं वगैरे असं पण काहीतरी प्रक्रिया असते का त्याच्याबद्दल काय?
0: आता ग्राहक संरक्षण कायदा 2019 यामध्ये कलम 38 क नुसार ज्या वेळेला एखाद्या वस्तूची तक्रारी केली जाते त्यावेळी ग्राहकांकडून त्या वस्तूंचा नमुना तपासणीसाठी घेतला जातो व संबंधित प्रयोगशाळेकडे त्याचा पाठवला जातो. त्याचा अहवाल 45 दिवसांमध्ये मागवण्याची अशी तरतूद आहे या कायद्यामध्ये. अशी तरतूद ही जी आहे ही कुठल्याही सदोष वस्तूंबाबत आपण करू शकतो आणि कायद्यामध्ये ती प्रोव्हिजन्स दिलेली आहे. परंतु आता माझा इथे असं सांगणं आहे शेतकरी हा त्याचं संपूर्ण बियाणं म्हणजे शेतकऱ्याने समजा एखादी पिशवी आणली बियाण्याची तो काही त्याचा नमुना काढून ठेवू शकत नाही. तो काय करत असतो अतिशय महागडं बियाणं असतं म्हणजे दाण्या दाण्याला किंमत असते तर तो काय करतो की संपूर्ण बियाणं त्याच्या शेतीमध्ये पेरणी करत असतो. ज्या वेळेस सदोष बियाण्याबाबत तक्रार उपस्थित केली जाते त्यावेळी त्याच्याकडे बियाण्याचा कोणताही नमुना शिल्लक राहत नाही. अशा वेळी सदोष बियाण्याचा नमुना जे कृषी अधिकारी असतात त्यांनी विक्रेता अथवा कंपनी यांच्याकडून घेणे आवश्यक आहे.
1: अच्छा.
0: मात्र ज्या लॉटचा नमुना त्या शेतकऱ्यांना विकला गेलेला आहे त्याच लॉटचा नमुना कृषी अधिकाऱ्यांनी त्या कंपनी आणि विक्रेत्यांकडून घेतला गेला पाहिजे.
1: बर,
0: यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन विरुद्ध मधुसूदन रेड्डी असा एक न्याय निर्णय दिलेला होता त्यामध्ये शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा दिलेला आहे. या न्याय निर्णयात शेतकऱ्यांना निकृष्ट प्रतीचे बियाणे विकण्यात आलेले होते म्हणून कंपनीला नुकसान भरपाई देण्याचा आदेश करण्यात आलेला होता. थोडक्यात काय की शेतकऱ्याने बियाण्याचा नमुना आपल्याजवळ ठेवणं आणि ते पृथक्करण प्रयोगशाळेत करण्यासाठी पाठवणं हे कायद्याला अपेक्षित नाहीये किंवा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयानुसार देखील आवश्यक नाहीये. ज्या वेळेला ते शेतकरी तक्रार करतो त्यावेळेला त्या कृषी अधिकाऱ्यांनी संबंधित कंपनी आणि विक्रेत्यांकडनं त्याचा नमुना घ्यावा आणि तो पृथक करण्यासाठी पाठवावा.
1: बर सर, तक्रार करण्यासाठी काही वेळ किंवा असं काही पिरियड असतो का की इतक्या इतक्या दिवसातच तक्रार केली गेली पाहिजे किंवा असं काही
0: आहे? आता कायद्यामध्ये कसं असतं, कायद्यामध्ये मुदत दिलेली असते प्रत्येक कायद्यात, त्याप्रमाणे ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये तुम्हाला जर तक्रार करायची असेल तर 2 वर्षाचा अवधी तुम्हाला दिलेला आहे.
1: बर,
0: समजा तुम्ही बियाणं घेतलं आणि बियाणं घेतल्यापासून 2 वर्षामध्ये तुम्ही न्यायालयात यायला पाहिजे. मात्र माझं असं सांगणं आहे की बियाणं घेतलं आता बरेचशा पिकांची बरेचसा वेगवेगळा कालावधी असतो वाढीचा. ज्या वेळेला ते बियाणं पेरलं, बियाणं पेरल्यानंतर आपल्याला कळलं की सदोष बियाण्यांमुळे माझं नुकसान झालेलं आहे तर ज्या वेळेला आपण कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करतो कृषी अधिकारी आपल्या शेतावर येऊन पंचनामा करतात तर तो दिवसापासनं आपल्याला 2 वर्षाच्या आत ग्राहक न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे.
1: अच्छा, तेव्हापासून 2 वर्ष?
0: 2 वर्ष.
1: बर, म्हणजे मग ही जी वेळ आहे 2 वर्षाची या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी येऊन कोर्टामध्ये जे आहे ते तक्रार
0: दाद
1: मागायची पाहिजे. सर, आता आपण शेतकरी कायद्याविषयी बोलतोय, तुम्ही इतकं छान सांगितलंय, एक सहज प्रश्न आला डोक्यामध्ये की असा एखादी कुठली केस आहे का की ज्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकाल की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी दाद मागितली आणि तो निकाल जो आहे तो शेतकऱ्यांच्या बाजूने लागला, असा काही कुठला एखादा?
0: असे बरेच निकाल आहेत

0: शेतकरी हा मी पहिल्या सांगितलं आर्थिक कणा आहे
1: अगदी
0: देशाचा,
1: अगदी
0: आणि शेतकरी म्हणजे इथे मला एक असं एक आम्ही जे आता हे केसेस चालवत असतो नेहमी ग्राहकांच्या बाजूने आम्ही तक्रारी करतो, बरेच शेतकऱ्यांचे लॉट्स असतात, बरेच कंपन्यांच्या विरुद्ध तक्रारी असतात.

0: आपल्याला सांगितलं आर्थिक कणा आहे देशाचा
1: अगदी
0: आणि शेतकरी म्हणजे इथे मला एक असं एक आम्ही जे आता हे केसेस चालवत असतो नेहमी ग्राहकांच्या बाजूने आम्ही तक्रारी करतो बरेच शेतकऱ्यांचे लॉट्स असतात बरेच कंपन्यांच्या विरुद्ध तक्रारी असतात काही काही शेतकऱ्यांनी तर म्हणजे पूर्ण गावचे गाव दे एका तथाकथित कंपनीचं बियाणं त्यांनी पेरलं ते खराब निघालं ते खराब निघाल्यानंतर त्यांनी दाद मागितली तर त्यांना नुकसान भरपाई मिळते तर आता नुकसान भरपाई मिळण्याची जी पद्धत मी आपल्याला आतापर्यंत आपण जे चर्चा केली त्यानुसारच असतं की त्याच्यासाठी शेतकऱ्याने न्यायालयात येताना आपली केस शाबित करणं आवश्यक असतं आता शाबित साठी कसं तर आपल्या पुरावे सादर करणे गरजेचे असते आता हिच्यात मला अजून एक महत्वाचा मुद्दा असा सांगावा लागतो समजा आपण ज्या वस्तूची तक्रार करतो आहे मी समजा म्हणतो की माझं नुकसान झालं समजा उदाहरणार्थ केळीचं नुकसान झालं तर केळीचा भाव काय होता आता 2023 ची माझं नुकसान झालंय समजा तर 23 ला केळीचा भाव काय होता तर हे पुरावा आणण्याचं काम शेतकऱ्यांचं आहे म्हणजे त्यावेळेला मार्केट यार्डमध्ये काय रेट होता कारण कोर्टाला आपण नुकसान भरपाई मागतो तर न्यायालयाने देताना त्यांना पण काहीतरी एक बेस असावा लागतो त्याला पुरावा असावा लागतो की 2023 ला अशा अशा शेतकऱ्यांचं नुकसान झालंय तर त्यावेळेला 23 मध्ये त्या मालाचा असा असा भाव होता
1: बरं
0: आणि शेतकरी सांगतोय आहे की माझं इतकं इतकं नुकसान झालेलं आहे मग तो भाव आणि शेतकरीने मागणी केलेला नुकसान भरपाई ही टॅली व्हायला पाहिजे
1: अच्छा
0: त्यावेळेला न्यायालय तुम्हाला नुकसान भरपाई दिली जाते असं सर्व बाबींचा विचार करून आपण न्यायालयासमोर येत असतो
1: अगदी अगदी सर आपण आता बोलतो आहे बी बियाणांबद्दल आपण बोलतोय त्यानंतर पीक विम्याबद्दल आता तुम्ही सांगितलं या व्यतिरिक्त देखील शेतकरी आणखी कुठल्या कुठल्या गोष्टींविषयी तक्रार जी आहे ती ग्राहक मंचात येऊन करू शकता किंवा ग्राहक न्यायालयात करू शकता
0: आता हे बी बियाण्याचं आपण
1: बोलतोय
0: त्याची चर्चा केली आता सध्या परिस्थितीत काय झालं आहे की शेतकरी बँकांकडनं कर्ज घेत असतात तर काही बँका त्यांना विमा देत असतात आता हा जो विमा असतो हा विमा म्हणजे जर काही नुकसान झालं वादळात नुकसान झालं पिकाचं नुकसान झालं तर त्या विमाचं संरक्षण त्याचं पिकाचं केलेलं असतं आणि जर त्याचं नुकसान झालं तर त्या विमा कंपनीकडे त्या बँकेमार्फत त्याला क्लेम दाखल करावा लागतो म्हणजे माझं असं असं नुकसान झालेलं आहे आता इथे पण मी परत हे सांगेल की नुकसान झालं आहे शेतकरी ज्यावेळेला म्हणतो आहे त्यावेळेला त्याचे पुरावे त्याला द्यावे लागतील म्हणजे संबंधित कृषी अधिकारी माननीय तहसीलदार साहेब माननीय तलाठी साहेब यांच्याकडे तक्रारी केल्यात का त्या लोक तुमच्या शेतावर आलेत का त्यांनी पंचनामा केलात का तुमचं नुकसान किती प्रमाणात झालं केवळ आपण म्हणतोय ते नुकसान नाही तर या लोकांनी आपल्या शेतीवर येऊन पंचनामा करून कुठेतरी कागदांवर तो पंचनामा नुकसान भरपाई आली तर त्यानंतर त्याला त्या विमा कंपनीकडे दाद मागावी लागते
1: बरं
0: समजा विमा कंपनीकडे दाद मागितली आणि विमा कंपनीने त्याला ती क्लेमची रक्कम दिली नाही तर मग त्याला हे सर्व कागदपत्रांचं जमवाजमव करून परत ग्राहक न्यायालयाकडे येता येतं आता हे झालं आपण बियाणं बघितलं त्यानंतर आपण विमा बघितला त्याचप्रमाणे बरेच शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करतात शेतीच्या उपयोगासाठी ट्रॅक्टर फार महत्वाचं आहे नंतर अवजारे विकत घेतात तर या ट्रॅक्टर मध्ये किंवा अवजारांमध्ये देखील काही सदोष त्यांना आढळलं आता मशिनरी आहे कंपन्यांची काही गॅरंटी नसते कुठे काही खराब असतं तर याच्यामध्ये देखील तो ग्राहक न्यायालयात येऊन दाद मागू शकतो नंतर बरेचसे वस्तू तक्रारदार शेतकरी विकत घेत असतो याच्यातही त्याची फसवणूक होत असते तर याच्यामध्ये देखील तो ग्राहक न्यायालयात येऊन त्याची तक्रार दाखल करू शकतो
1: बरं म्हणजे कुठल्याही लहानातल्या लहान वस्तूपासून अगदी ट्रॅक्टर आणि मोठमोठ्या मशिनरी पर्यंतही जिथेही त्यांना काही नुकसान झालं किंवा काही असलं तर ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी ज्या आहेत लागणाऱ्या त्या सगळ्या त्यांचा विचार करून त्या घेऊन मग इकडे कोर्टात येऊन ते दाद मागू शकतात सर जाता जाता एक शेवटचा प्रश्न असा विचारेल की ग्राहक संरक्षण कायद्याचा म्हणजे हा एकंदर कायद्याचा काय निष्कर्ष आहे आणि तो शेतकऱ्यांसाठी कसा फायद्याचा आहे काय सांगाल
0: ग्राहक संरक्षण कायद्याने शेतकऱ्यांना फार मोठे संरक्षण दिलेले आहे त्याकरिता शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांची व कर्तव्यांची माहिती असणे आवश्यक आहे या कायद्यांचा त्यांनी प्रभावीपणे उपयोग केल्यास शेतकरी त्यांच्या हिताचे संरक्षण करू शकतात त्यांना बाजारात होणाऱ्या फसवणुकीपासून वाचवता येईल
1: अगदी
0: आणि सशक्त बनवता येईल आणि त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल व त्यांचे जीवनमान सुधारणे देखील शक्य होईल
1: त्यामुळे हा कायदा जो आहे तो शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय फायद्याचा आहे

0: आणि आपण इतकं छान मार्गदर्शन केलेलं आहे आपल्या शेतकरी बांधवांना, तर मला असं वाटतं की त्यांच्या मनात जे काही प्रश्न असतील तर त्यांच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आजच्या आपल्या या कार्यक्रमात त्यांना मिळाली असतील. ऍडव्होकेट हेमंत भंगाळे, आज आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि आपला वेळ आम्हाला दिला यासाठी जगा आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद. धन्यवाद.
2: आकाशवाणी जळगाव केंद्र राज्यस्तरीय प्रसारण आताच आपण ऐकत होतात. आता ऐकूया एक गीत.

श्रोते, आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी कार्यक्रमात भेंडी पिकावरील कीड रोगांचे नियंत्रण या विषयावर माहिती जाणून घ्याल. आणि संध्याकाळी 7:30 कृषी विषयक कार्यक्रम किसानवाणी. बरं तर श्रोते हो, या कार्यक्रमातून मी इशिता आपली अनुमती घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. हो।

श्रोतेहो, आताच आपण ऐकलात शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझे शिवार. प्रसारभारतीच्या वेज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 8 वाजत आहेत. आता ऐकूया पॅमेला जैन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान गीत.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं पामेला जैन आणि सहकारी यांनी गायलेलं बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान गीत. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीची 8:05 होत आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी. दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईला दिल्ली चेन्नई हावडाशी जोडणाऱ्या रेल्वे मार्गासह एकूण 7 सर्वाधिक वर्दळ असलेल्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण जलदगतीनं. राज्यातल्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 47 जणांचा मृत्यू. 105 भारतीयांसह 500 अधिक लोक बेपत्ता. आणि कोलंबोतल्या कसोटी सामन्यात भारताकडून फॉलो ऑन मिळाल्यावर दिवसअखेर श्रीलंकेला 16 धावांची आघाडी. आणि आता बातम्या विस्तारानं. देशातल्या सर्वाधिक वर्दळ असलेल्या 7 रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याच्या निर्णयाची जलदगतीनं अंमलबजावणी सुरू आहे. या मार्गावर एकूण 41% वाहतूक होते असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे.

0: रेलवे में 7 हाई डेंसिटी रूट्स हैं। ये 7 हाई डेंसिटी रूट्स करीब करीब 11,000 किलोमीटर्स हैं, लेकिन ये प्रोपोर्शनेटली अगर लें तो 41% ऑफ द टोटल रेल ट्रैफिक इन 16% नेटवर्क पे जाता है। ये रूट्स हैं दिल्ली से हावड़ा, हावड़ा से चेन्नई, चेन्नई से मुंबई, मुंबई से दिल्ली, और दिल्ली से चेन्नई, और मुंबई से हावड़ा, और दिल्ली से गुवाहाटी।
1: यामुळे इंधन बचत होईल, तसंच प्रदूषण कमी व्हायला देखील मदत होईल, असं रेल्वे मंत्री म्हणाले। देशात ऋतुमानानुसार H1N1 इन्फ्लुएंझा ए या प्रकारात वाढ होत असून नागरिकांनी या संदर्भात सतर्क राहावं, मात्र घाबरून जाऊ नये असं इंडियन मेडिकल असोसिएशननं म्हटलं आहे। बहुतांश संसर्ग सौम्य प्रकारचा असून त्यासाठी स्वमर्जीनं प्रतिजैवक घेऊ नयेत असं सांगितलं आहे। H1N1 हा विषाणू संसर्ग आहे, त्यावर प्रतिजैवक प्रभावी ठरत नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। उच्च प्रकरणातला ताप, सततचा कोरडा खोकला, घसादुखी, सर्दी, मळमळ, जुलाब अशी लक्षणं असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे। मुंबई पोलिसांनी एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह एकूण 6 जणांना अटक केली आहे। अटक झालेल्यांमध्ये एमपीएससीचे अवर सचिव आणि कक्ष अधिकारी यांचा समावेश असल्याचं वृत्त आहे। न्यायालयानं या सर्व आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणी एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे, अन्यथा मंगळवारपासून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। हे मोठं रॅकेट असून याबाबतचा पोलिसांचा चौकशी अहवाल सार्वजनिक झाला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। मुंबईत सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात वाढ होणार आहे। मुंबई महानगर क्षेत्रातल्या टॅक्सीच्या दरात 2 रुपये तर रिक्षाच्या दरामध्ये 1 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणानं घेतला आहे। त्यामुळे ग्राहकांना आता पहिल्या 1.5 किलोमीटर अंतरासाठी टॅक्सीला 31 ऐवजी 33 रुपये तर रिक्षेसाठी 26 ऐवजी 27 रुपये मोजावे लागतील। येत्या 1 सप्टेंबर पासून हे नवे दर लागू होणार आहेत। त्यापुढच्या अंतरासाठी टॅक्सीचं भाडं 21.90 रुपये प्रति किलोमीटर इतकं होईल। सध्या हा दर 20.66 रुपये इतका आहे, तर रिक्षाचं भाडं 18.22 रुपये प्रति किलोमीटर होणार आहे। सध्या हा दर 17.74 रुपये इतका आहे। टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी त्यांच्या इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये सुधारित दरानुसार बदल केल्यानंतरच नवीन दर आकारण्याची परवानगी मिळेल। तसंच बदल करण्यासाठी त्यांना नोव्हेंबर अखेरपर्यंतची मुदत दिली असून बदल न करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल असं प्रादेशिक परिवहन कार्यालयानं स्पष्ट केलं आहे। परदेशी नागरिक अवैधपणे सीमा ओलांडून भारतामध्ये येतात आणि भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी गैरमार्गाने आधार आणि पॅन कार्ड मिळवतात, याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली असून ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं त्वरित पावलं उचलण्याची गरज अधोरेखित केली आहे। विविध यंत्रणांमधला समन्वयाचा अभाव आणि कागदपत्रांची पडताळणी यावर विशेष लक्ष देण्याची बाब न्यायालयानं लक्षात आणून दिली आहे। अशा व्यक्ती राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सामील असू शकतात असं न्यायमूर्ती AS गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं नमूद केलं आहे। आधार कायद्यात आवश्यक सुधारणा करून अशा व्यक्तींना हुडकून काढणं आणि त्यांना माघारी पाठवणं याला प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत। दिल्ली सरकारनं महिलांसाठीच्या दिल्ली लक्ष्मी योजनेला आजपासून सुरुवात केली। यात महिलांना दरमहा 2,500 रुपये दिले जाणार आहेत। दिल्ली लक्ष्मी योजनेचा लाभ 9,22,000 जास्त नोंदणीकृत महिलांना होणार असून आज 25,000 जास्त महिलांना मंजुरी पत्र देण्यात आली। मुलाबाळांची काळजी, त्यांचं शिक्षण, घरगुती गरजा, रोजीरोटी किंवा व्यवसायाला मदत यासाठी हे पैसे कामी येतील असं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यावेळी म्हणाल्या। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नेपाळमध्ये आलेल्या पुरात 47 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 500 जण बेपत्ता आहेत। बेपत्ता व्यक्तींमध्ये 105 भारतीय आहेत। बेपत्ता लोकांमध्ये 291 परदेशी नागरिक आणि 93 नेपाळी नागरिक आहेत अशी माहिती नेपाळ पर्यटन मंडळानं दिली आहे। प्रारंभिक माहितीनुसार भूकंपामुळे हिमस्खलन होऊन बर्फाच्या वितळलेल्या पाण्याचा लोंढा

कोसी नदीमध्ये येऊन अचानक पूरपरिस्थिती निर्माण झाली. सुरक्षा दलांनी विविध ठिकाणाहून 80 जणांची सुखरूप सुरक्षा आणि सुटका केली आहे. हे प्रारंभिक आकडे असून पर्यटन कंपन्या, स्थानिक प्रशासन आणि इतर संबंधित संस्थांसोबत पडताळणी सुरू आहे असं प्रशासनानं कळवलं आहे. पर्यटक आणि त्यांच्या नातलगांच्या सहाय्यासाठी पर्यटन मंडळानं 1234 हा टोल फ्री क्रमांक, 1144 ही हेल्पलाईन आणि पर्यटक पोलीस क्रमांक 9851289445 हे जारी केले आहेत. भारतीय नागरिकांच्या माहितीसाठी आणि सहाय्यासाठी काठमांडूतल्या भारतीय दूतावासानंही +9779851316807 आणि +9779701071075 या आपत्कालीन क्रमांक जारी केले आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे बिहारमधल्या गंडक नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. बिहारमधल्या 6 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून गोपाळगंज आणि बेतिहा इथे

भारतानं पहिल्या डावामध्ये केलेल्या 503 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव आज 290 धावांवर संपला. सोनल दिनुषानं शतक झळकावलं. भारतातर्फे प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतारनं प्रत्येकी 3 तर सारांश जैननं 2 गडी बाद केले. पहिल्या डावामध्ये 213 धावांची आघाडी मिळाल्यानं भारतानं श्रीलंकेला फॉलोअन दिला. त्यानंतर श्रीलंकेनं दिवसअखेर 6 बाद 229 धावा करत 16 धावांची आघाडी घेतली. आजचा खेळ थांबला तेव्हा सोनल दिनुषा 7 तर केशरा निवुंता 3 धावांवर खेळत होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईला दिल्ली, चेन्नई आणि हावडाशी जोडणाऱ्या रेल्वेमार्गांचं एकूण 7 सर्वाधिक वर्दळ असलेल्या रेल्वेमार्गांचं चौपदरीकरण जलदगतीनं. राज्यातल्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 47 जणांचा मृत्यू. 105 भारतीयांसह 500 अधिक लोक बेपत्ता. आणि कोलंबोतल्या कसोटी सामन्यात भारताकडून फॉलोऑन मिळाल्यावर दिवसअखेर श्रीलंकेला 16 धावांची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.